सुप्रभात श्रोते हो, FM 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 31 वैशाख शके 1948, 21 मे 2026. आमच्या आजच्या या प्रसारण सभेत मी रेणुका सुतवणे सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. 5:55 आणि 40 सेकंद झालेत. प्रसारणाला आरंभ करूया मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग भैरव बहार आपण ऐकला. एफएम 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, आता ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: वेळी समाज मन त्यांच्या भूमिकेच्या विरोधी असतं, पण शोषण, पिळवणूक आणि त्याची दाहकता कळू लागली, त्या महापुरुषांच्या भूमिकेतली मानवता स्पष्ट होऊ लागली की विरोधी मतप्रवाह त्या महापुरुषाच्या विचारसरणीत विलीन होत जातात. महात्मा फुले, रानडे, आगरकर आणि लोकहितवादी या महापुरुषांची भूमिका अशी होती. लोकमान्य टिळक राजकीय स्वातंत्र्याच्या प्रेरणेनं प्रेरित होते. ब्रिटिशांच्या जुलमाविरुद्ध आणि भारतीयांच्या स्वातंत्र्यासाठी आक्रमक भूमिका घेत होते. लाला लजपतराय आणि बिपिनचंद्र पाल हे सुद्धा जहालमतवादी होते, पण लालाजींच्या राजकीय स्वातंत्र्यासह सामाजिक स्वातंत्र्याच्या भूमिकांना लोकांना आकर्षित केलेलं होतं, लोक संघटित झाले होते. टिळक युगानंतर गांधी युग आलं. स्वातंत्र्याची चळवळ जी मर्यादित होती तिला व्यापकता आली ती गांधीजींच्या नेतृत्वामुळं. कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, कामगार, स्त्रिया आणि सर्वसामान्य माणूस गांधीजींच्या नेतृत्वामुळं कमालीचा प्रभावित झालेला होता. असं म्हटलं जाई की दगडाला सुद्धा गांधीजीचा मोह होई. लोकसंग्रहाच्या बाबतीत अन्य एका भारतीय महापुरुषाचा उल्लेख आपणाला टाळताच येत नाही. ते महापुरुष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शतावधी वर्षांपासून सामाजिक गुलामगिरीत आपलं मानव्य हरवून बसलेल्या असंघटित समाज समूहाला संघटित करून गुलामी लादणाऱ्या समूहाला करुणेनं प्रेरित करणं अत्यंत दुर्घट होतं. हे ऐतिहासिक क्रांतिकार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकसंग्रहाच्या शस्त्रानं केलं. मानव्याचं शास्त्र आणि लोकसंग्रहाचं शस्त्र वापरून बाबासाहेबांनीही युगोत्तर कार्य केलं. लोकसंग्रह विध्वंसासाठी वापरता येतं आणि लोकसंग्रह सुसह्य क्रांतीपर्वासाठीही वापरता येतं अशी इतिहासाची साक्ष आहे.
1: अमृतधारा कार्यक्रमात लोकसंग्रह याविषयी डॉक्टर ऋषिकेश कांबळे यांचे विचार आपण ऐकले. FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो 6:20 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, जीवनात गुरुचं स्थान हे दीपस्तंभासारखं असतं. योग्य अयोग्याचा फरक समजावणं, आत्मविश्वास जागवणं आणि जीवनमूल्यांची पेरणी करणं हे गुरुचं खऱ्या अर्थानं कार्य असतं. अनेकदा आपल्यातली क्षमता आपल्यालाच कळत नाही, पण गुरु ती ओळखतो आणि आपल्याला घडवतो. म्हणूनच म्हणतात ना, गुरुविना ज्ञान नाही, ज्ञानाविना जीवन नाही. गुरुचं स्थान जीवनात ईश्वरा इतकंच श्रेष्ठ आहे, कारण देव आपल्याला जीवन देतो पण गुरु त्या जीवनाला अर्थ देतो.

0: सुरेश वाडकर यांनी गायलेला संत एकनाथ महाराजांचा अभंग आपण ऐकला. संगीत होतं श्रीधर फडके यांचं.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: तुम्ही वेळात जास्त नफा बस एका क्लिक वर कमाले.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते
4: जाणकार बना सतर्क रहा.
0: श्रोते स्वरांजली कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

विठ्ठल हेदुकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात विश्राम विवादे यांची रचना आपण ऐकली. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. श्रोत्या स्वरांजली कार्यक्रमात आता ऐकूया मीराबाई यांची हिंदी भक्तीरचना, गायक आणि संगीतकार अनूप जलोटा.

0: समूहस्वरात ग दि माडगुळकर यांची देशभक्तीपर रचना आपण ऐकली. संगीत होतं मधुकर गोळवलकर यांचं. श्रोतेहो स्वरांजली हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून FM 101.7 MHz वर. 6:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कृषीवाणी हा शेतकरी बंधूंसाठी कार्यक्रम. तत्पूर्वी
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
2: वर्क फ्रॉम होम हाय सॅलरी बस एका क्लिक मध्ये. अरे वा.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते
4: जाणकार बना सतर्क रहा.
5: नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, मी डॉक्टर अमोल पिल्लादराव सोळंके वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी महाविद्यालय हट्टा येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहे. आज आपण खरीप हंगामाच्या यशस्वी सुरुवातीसाठी अत्यंत महत्वाचा विषय पाहणार आहोत खरीप हंगामाची पूर्वतयारी मृदा परीक्षण आणि शेती व्यवस्थापन. हा विषय निवडण्यामागे कारण काय आहे? कारण आपल्या शेतीची पायाभूत गोष्ट म्हणजेच आपली माती. सतत एकाच पिकांची लागवड, त्यावर होणारा सततचा रासायनिक खताचा असमतोल वापर, सेंद्रिय खतांची घट यामुळे जमिनीची सुपीकता कमी होत चाललेली आहे. आणि वेगवेगळ्या संशोधनानुसार अनेक भागात मातीतील सेंद्रिय कर्ब जवळपास 0.5% कमी झालेलं आपल्याला जाणून येतं, जेणेकरून जे मातीच्या आरोग्यासाठी अपूर्ण मानलं जातं. मग त्यामुळे आपल्या याच्यावर परिणाम काय होणार? मातीतील पोषक घटकांचं संतुलन बिघडल्यास पिकांची वाढ मंदावते, पिकामधील पाने पिवळी पडतात, प्रकाश संश्लेषण कमी होतं आणि शेवटी त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट काय होतो? तर शेवटी उत्पादनात घट होते. तसेच मातीची जलधारणा क्षमता कमी झाल्याने पाणी व्यवस्थापनही कठीण होते. आणि यावर उपाय म्हणून आपण काय सांगू शकतो? तर या सर्व समस्यांसाठी प्रभावी उपाय म्हणजे आपण मृदा परीक्षण हे सांगू शकतो. मातीचे नमुने घेऊन त्यामधील pH, विद्युत चालकता, सेंद्रिय कर्ब, तसेच नत्र, स्फुरद, पालाश आणि वेगवेगळ्या 8 सूक्ष्म अन्नद्रव्याची तपासणी करावी, जेणेकरून आपणास त्यानुसार खतांची शिफारस दिल्याप्रमाणे वापर करता येईल. सोबतच आपल्याला शेती व्यवस्थापनात खोल नांगरणी करून माती सैल करावी, ढेकळं फोडून त्याच्यामध्ये शेणखत किंवा कंपोस्ट खत हे एकरी 2 ते 3 टन प्रति एकरी वापरावे. जर आपल्याला आवश्यक होत असेल तर हिरवळीची खते जसं ढेंचा आणि सनेम ही पिकून जमिनीत मिसळल्यात मातीची रचना सुधारते आणि सूक्ष्मजीवांची क्रिया वाढते. तसेच समतल शेती असेल, बांधबंदिस्त शेती असेल किंवा पाण्याचा निचरा होणारी शेती असेल, ही सुद्धा लक्षणं आवश्यक असतात. यावरून आपल्याला एक निष्कर्ष काढता येईल की योग्य मृदा परीक्षण आणि शेती

0: व्यवस्थापन केल्यास 15 ते 20% आपल्याला उत्पादनात वाढ होताना दिसते आणि यामुळेच आपल्याला खर्च कमी होऊन नफा वाढतो आणि शेती अधिक शाश्वत बनण्यास मदत होते. तरी शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामाची सुरुवात करताना मातीची तपासणी आणि योग्य व्यवस्थापन हे पहिले पाऊल नक्की उचला. अशा प्रकारे जर आपण खरीप हंगामाची पूर्व तयारी करताना मृदा परीक्षण केल्यास आपल्याला आवश्यक असलेल्या खतांचा समतोल आणि रासायनिक खतांचा वापर आवश्यक असलेल्या प्रमाणातच वापरण्यास मदत होते आणि शेतीचं व्यवस्थापनही योग्य रीतीने करता येईल, जेणेकरून आपल्याला शाश्वत शेतीकडे जाण्यासाठी मदत होईल. धन्यवाद.
1: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन ओपन.
2: श्रोते हो, कृषीवाणी हा शेतकरी बंधूंसाठीचा कार्यक्रम आपण ऐकलात. FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांचे वर्तन याविषयी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती.
1: मुलांच्या बदलत्या वर्तनाकडे लक्ष द्या, रेड फ्लॅग्स ओळखा. नमस्कार, आज मला एका अशा विषयावर बोलायचे आहे ज्याकडे आपण अनेकदा वेळ नाही म्हणून किंवा हे तर वयच आहे असं वागायचं म्हणून दुर्लक्ष करतो. पण खरंच ते वय असतं का की ती एक मोठ्या वादळापूर्वीची शांतता असते. आपण आपल्या मुलांच्या मार्कांकडे लक्ष देतो, त्यांच्या कपड्यांकडे लक्ष देतो, त्यांच्या जेवणाकडेही लक्ष देतो, पण त्यांच्या बदलत्या स्वभावाकडे, त्यांच्या डोळ्यातल्या हरवलेल्या चमकेकडे आपले लक्ष जाते का? मानसशास्त्रात यालाच आपण रेड फ्लॅग्स म्हणतो, धोक्याची सूचना. पहिला रेड फ्लॅग, एकाकीपणा. तुमचा मुलगा किंवा मुलगी जो आधी घरात सगळीकडे बागडायचा, अचानक स्वतःला खोलीत कोंडून घेऊ लागला आहे का? मला एकटं सोडून द्या किंवा मला कोणाशीही बोलायचं नाही आहे हे वाक्य जर सारखं कानावर पडत असेल तर समजा काहीतरी चुकतंय. दुसरा महत्वाचा बदल, चिडचिडेपणा. साध्या साध्या गोष्टींवरून आरडाओरडा करणं, वस्तू फेकून देणं किंवा प्रचंड रागवणं, आपण काय म्हणतो खूप उद्धट झालाय, पण कधी विचार केलाय का की त्या रागाच्या मागे एखादी भीती, एखादं दडपण किंवा शाळेतील बुलिंग तर नाही ना? राग हे बऱ्याचदा आतल्या दुःखाचं कवच असतं. आणखी तिसरा रेड फ्लॅग आहे आवडत्या गोष्टींमधला रस कमी होणं. ज्या मुलीला डान्स करायचं वेड होतं ती आता गाणंही लावत नाही. ज्या मुलाला मैदानावर खेळायची आवड होती तो तासन तास शून्यात नजर लावून बसतो, मैदानाकडे जात नाही. त्यांच्या जेवणाच्या आणि झोपण्याच्या सवयी अचानक बदललेल्या आहेत का? खूप जास्त झोपणं किंवा रात्रभर जागं राहणं हे केवळ लाईफस्टाईल नाही तर हे त्यांच्या मनाचं रडणं असू शकतं. मंडळी, मुलं कधीच

0: थेट येऊन सांगत नाहीत की बाबा मी डिप्रेशनमध्ये आहे किंवा आई मला खूप भीती वाटतेय. त्यांचं वागणं बोलत असतं. आपण फक्त ते ऐकायला शिकायला पाहिजे. आजकालचं जग स्पर्धेचं आहे, सोशल मीडियाचं आहे, तिथल्या लाईक्सच्या जगात ही मुलं स्वतःची लाईफ हरवून बसली आहेत. त्यांना महागड्या भेटवस्तू नको आहेत, त्यांना हवा आहे तुमचा वेळ आणि विश्वास. जेव्हा तुम्हाला असे बदल दिसतील तेव्हा त्यांना ओरडू नका, त्यांच्याशी संवाद साधा. त्यांना सांगा, बाळा तू जो काही विचार करतोयस त्यात मी तुझ्या सोबत आहे. त्यांना जज करू नका, फक्त त्यांना ऐकून घ्या. लक्षात ठेवा, वेळेवर ओळखलेले एक रेड फ्लॅग तुमच्या मुलाचे भविष्य वाचवू शकते. मुलं ही झाडाच्या कोवळ्या पालवीसारखी असतात, त्यांना फक्त ऊन नको तर प्रेमाचा ओलावाही हवा असतो. चला तर मग आजपासून आपल्या मुलांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या शांततेकडे जास्त लक्ष देऊया, कारण कधी कधी शांतता खूप काही ओरडून सांगत असते. धन्यवाद.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण लहान मुलांचे वर्तन याविषयी डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती ऐकली. याबरोबरच आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, हाच कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:05 सकाळची 6:50 झाली आहेत. वेळ आहे परिसर कार्यक्रमाची.
1: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी
1: जैवविविधता याविषयी सांगितलेली माहिती.
2: जीव संरक्षण म्हणजे जैवविविधतेचं रक्षण. परस्परोपग्रहो जीवानाम असं एक सूत्र आहे. सगळे जीव परस्परांना उपकार करत जगत असतात तेव्हा जगाचं राहटगाडगं नीट चालत असतं. कुणी कुणावर आक्रमण केलं तर त्याचा समतोल बिघडतो हे आपण आता पाहू लागलो आहोत. त्यामुळेच तर आपल्याकडे क्लायमेट चेंज सारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. पण ही विविधता वनस्पती प्राणी आणि सूक्ष्मजीव या वेगवेगळ्या रूपांना आपल्याला पाहायला मिळते. कधी कधी एकाच प्राण्याच्या प्रजातीमध्ये सुद्धा विविधता आढळते, त्याला जनुकीय विविधता असं म्हणतात. कधी कधी एकाच परिसंस्थेमध्ये एकाच परिसरामध्ये विविध प्रकारचे प्राणी असतात. तर संपूर्ण जगामध्ये पाहायला गेलं तर अनेक प्रकारचे परिसर अनेक प्रकारच्या परिसंस्था असतात. ते एकमेकाच्या सहयोगानं जगतात. तेव्हा पृथ्वी जल वायू आकाश या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं, त्यांच्यामध्ये समतोलता राहते, मातीमध्ये सुपीकता राहते, त्यांना एकमेकांना अन्न आणि एवढंच काय औषध सुद्धा निर्माण होऊ शकतात आणि त्यांना जगण्याला मदत करू शकतात. आपल्याकडे हवामान बदलाची चिंता खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते. जसं ही जैवविविधतेचं महत्व अन्न आणि औषधासाठी आहे, जैवविविधतेचं महत्व सुपीकता आणि समतोलता म्हणजे मातीमध्ये असलेले विविध घटकांचं प्रमाण या रूपात असतं, त्याचप्रमाणे त्यातून बाहेर पडणाऱ्या वायूवरही त्याचा परिणाम होतो. आणि तो वायू योग्य पद्धतीचा असेल तरच वातावरण चांगलं राहतं, नाहीतरी क्लायमेट चेंजच्या समस्येला आपल्याला तोंड द्यावं लागतं. खरं तर डायव्हर्सिटी इज ब्युटी ऑफ लाईफ, ही विविधता आहे म्हणूनच हे जग सुंदर आहे, म्हणून तर एकमेकांचा आनंद एकमेकांना मिळत राहतो. पण हा केवळ आनंदाचा मुद्दा नाही, हा अस्तित्वाचा मुद्दा आहे. म्हणून तर आपण उन्हाळा आला की चिवताईला खाऊ पिऊची व्यवस्था आपल्या घराच्या माडीवर किंवा पारड्यामध्ये

0: करतो. म्हणून तर आपण एखादा साप त्याच्या वाटेनं जात असेल तर आपण त्याला मारत बसत नाही, आपण आता बदललो आहोत, त्याला त्याच्या वाटेनं जगू देऊ शकतो. आपल्याला बिबट्याचा प्रश्न अलीकडे सारखा पेपरमध्ये आणि सोशल मीडियावर पाहायला मिळतो, पण त्याची परिसंस्था नष्ट झाली म्हणून तो आपल्यात येऊन आपल्याला त्रास देऊ लागलाय. जर आपण त्याची परिसंस्था नष्ट केली नसती तर त्यानं आपल्याला त्रास दिला नसता. मनुष्य हा सहिष्णू आहे, एकमेकांना सामावून घेणारा आहे, समाजशील प्राणी आहे. मग तो प्राणी केवळ मनुष्य प्राण्यापुरता मर्यादित सहिष्णू नाही आहे, जगातल्या सर्व जीवांसाठी एकमेकांना सामावून घेऊन जगणारा असा सहिष्णू प्राणी आहे. त्यामुळेच तर जगामध्ये शांती पण राहते आणि एकमेकांचे पोषण सुद्धा होते.
1: श्रोत्याहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर मनोज पाटील यांनी जैव विविधता या विषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: 101.7 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.
1: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
2: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
1: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी. 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड स्कॉलरशिप भी मिलेगी.
3: विजिट आत्मा मलिक online.com.
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
5: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
6: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
5: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
7: 10 लाखांची लॉटरी मला.
8: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
9: आरबीआय सांगते,
10: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोते हो, आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आता प्रसारित करीत आहोत डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली हा सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम.
11: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: अपराध या चित्रपटासाठी महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं एन दत्ता यांचं.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.

0: यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत प्रभू यांचं.
1: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.

0: मुंबईचा फौजदार या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि अनुपमा देशपांडे यांनी गायलेलं जगदीश केबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं.
1: डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रोते हो, आपण ऐकला डॉक्टर परीक्षित वेगडे गीतांजली हा सुमधूर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
2: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन्स ओपन.
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: FM 101.7 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणी सह छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो आता ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित करीत आहोत. तत्पूर्वी
1: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयेस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते?
2: अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
1: अरे वा,
2: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
1: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
2: आजच कॉल करा
1: 9637354985.

0: अमेरिकेतल्या जागतिक न्यूक्लिअर।
1: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते। ठळक बातम्या। भारत आणि इटलीने आपले द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीत रुपांतरित करण्याचा निर्णय घेतल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणुकीस अमेरिकेतले उद्योग अनुकूल, मुख्यमंत्र्यांची माहिती। जनगणनेतली जातगणना रद्द करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या अतिरिक्त वर्गखोल्यात अंगणवाड्या भरवण्याचे आदेश। आणि राज्यात बहुतांश जिल्ह्यात उष्णतेची लाट, वर्ध्यात सर्वाधिक 47 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। आता सविस्तर बातम्या। भारत आणि इटलीने आपले द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीत रुपांतरित करण्याचा निर्णय घेतल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे। काल इटलीत रोम इथं इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते। भारत इटली द्विपक्षीय संबंधांसाठी संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा एक व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट प्रदान करत असल्याचं ते म्हणाले। भारत इटली नवोन्मेष केंद्र स्थापन करण्यावर काम सुरू असून दोन्ही देशांदरम्यानच्या संरक्षण औद्योगिक कृती आराखड्यामुळे लष्करी सामग्रीच्या सहविकासाला आणि सहउत्पादनाला मार्ग मोकळा झाला आहे। जलवाहतूक, बंदरांचं आधुनिकीकरण, लॉजिस्टिक्स आणि सागरी अर्थव्यवस्था या क्षेत्रांमध्येही दोन्ही देश एकत्र काम करतील असं मोदी यांनी सांगितलं। मेलोनी यांनी यावेळी बोलताना दोन्ही देशांमधील मैत्री, आदर आणि परस्पर विश्वासावर आधारित असल्याचं सांगितलं। दोन्ही देशांमध्ये यावेळी विविध विषयांवर सामंजस्य करार करण्यात आले। पंतप्रधानांच्या या परदेश दौऱ्यात विविध देशांसोबत केलेल्या धोरणात्मक करारांमुळे भारताचं पुढील सुमारे 2 दशकांचं भवितव्य सुरक्षित झाल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे। ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते। दरम्यान भविष्यातील औद्योगिक अर्थव्यवस्थेसाठी अणुऊर्जा महत्वाची ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। ते काल युएस न्यूक्लिअर एक्झिक्युटिव्ह मिशन इन इंडिया अंतर्गत आयोजित अणुऊर्जा आणि अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी परिषदेत बोलत होते। जगभरात ऊर्जा संक्रमणाच्या प्रक्रियेत मोठे बदल होत आहेत। केवळ सौर आणि पवन ऊर्जेवर दीर्घकालीन औद्योगिक विकास शक्य नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं। अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्यास अनुकूल असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। ते म्हणाले,
0: अमेरिकेतल्या जागतिक न्यूक्लिअर पॉवर कंपनीज आहेत, न्यूक्लिअर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, ज्यांनी या समझोत्यानंतर दिल्लीनंतर आपला चर्चासत्र हे महाराष्ट्रात केलं। त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या समोर महाराष्ट्राचे प्लॅन्स काय आहेत पुढचे हे

0: प्रेझेंट केलेला आहे आणि त्यांनीही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात न्यूक्लिअर ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय केलेला आहे. देशामध्ये आता अणु ऊर्जेमध्ये सुरुवातही महाराष्ट्रात झाली होती आणि आता पुन्हा या संपूर्ण न्यूक्लिअर एनर्जीच्या आंदोलनाला पुढे नेण्याचं काम महाराष्ट्र करत आहे.
1: राज्यात डिजिटल जनजागृती आणि सुरक्षित मोबिलिटीसाठी रॅपिडो आणि महाराष्ट्र माहिती आणि तंत्रज्ञान महामंडळ लिमिटेड महाआयटी यांच्यामध्ये काल सामंजस्य करार करण्यात आला. या कराराद्वारे राज्यातल्या नागरिकांपर्यंत शासनाच्या डिजिटल सेवांची माहिती पोहोचवणं आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत जनजागृती वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नसून गरजेच्या प्रमाणात इंधनसाठा उपलब्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून गरजेपेक्षा जास्त इंधन भरण्याचा प्रयत्न केल्यास पुरवठा साखळी विस्कळीत होते असं सांगत इंधनाचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. अल्पसंख्याकांचं सशक्तीकरण देशाच्या विकासासाठी आवश्यक असल्याचं मत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी व्यक्त केलं. ते काल नागपुरात माध्यमांशी बोलत होते. अल्पसंख्याक समाजातल्या सर्वधर्मीय नागरिकांसाठीच्या विविध योजनांची जिल्हाधिकाऱ्यांनी प्रभावी अंमलबजावणी प्रामाणिकपणे करावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. आगामी जनगणनेदरम्यान जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळून लावली. सरकारला कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मागासवर्गीय लोकसंख्या नेमकी माहीत असणं गरजेचं आहे असं मत व्यक्त करत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील पीठानं सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. सरकारी विधितज्ञ मंडळं आणि विधी अधिकारी पदांवरील नियुक्तींमध्ये महिला वकिलांना 30% आरक्षणाची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार सर्व राज्य सरकारं तसंच केंद्रशासित प्रदेशांकडून प्रतिसाद मागवला आहे. एका विश्वस्त मंडळानं दाखल केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं ही नोटीस बजावली आहे. दहशतवाद विरोधी दिन आज पाळला जात आहे. दहशतवादामुळे सामान्य जनतेला भोगाव्या लागणाऱ्या हाल अपेष्टा अधोरेखित करून आणि दहशतवाद राष्ट्रीय हितासाठी कशाप्रकारे हानिकारक आहे हे पटवून देऊन युवकांना दहशतवाद आणि हिंसाचाराच्या मार्गापासून परावृत्त करण्याच्या उद्देशानं हा दिवस पाळला जातो. 1991 याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ज्या जिल्हा परिषद शाळांमध्ये अतिरिक्त वर्गखोल्या उपलब्ध आहेत तिथे आता अंगणवाड्या भरवण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयानं दिले आहेत. आगामी शैक्षणिक वर्ष 2026-27 पासूनच या निर्णयाची थेट अंमलबजावणी करण्यात येणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी राज्यातल्या सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. पूर्व प्राथमिक शिक्षणाला शालेय रचनेशी जोडणं यामुळे सोपं होणार आहे. या प्रक्रियेची अंमलबजावणी तातडीनं करून त्याचा अहवाल शिक्षण संचालनालयास सादर करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. खते आणि बियाण्यांची साठेबाजी, लिंकिंग किंवा वाढीव दरानं विक्री यासारखे गैरप्रकार आढळल्यास कडक कारवाईचा इशारा छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी दिला आहे. अल्निनोच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या बैठकीत ते काल बोलत होते. यंदा खरीप हंगामादरम्यान प्रतिकूल परिणामांची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी योग्य उपाययोजना कराव्यात असं आयुक्तांनी सूचित केलं. संभाव्य आव्हानांना तोंड देण्यासाठी कृषी विभाग सज्ज असून शेतकऱ्यांनीही योग्य नियोजनाचा अवलंब करावा असं आवाहन विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे यांनी केलं आहे. बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी काल खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेतली. या हंगामासाठी प्रशासनानं चोख नियोजन तसंच गैरप्रकारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या बंदला काल विभागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 4000 औषध विक्रेत्यांनी बंदमध्ये सहभाग घेतला. दरम्यान

0: या बंदच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेसाठी औषधी भवन इथं कृती दल कार्यरत करण्यात आलं. अत्यावश्यक औषधी या कृती दलानं तात्काळ उपलब्ध करून दिल्या. शहरातली औषध दुकानं बंद असल्यानं घाटी रुग्णालयातल्या औषध केंद्रावर नागरिकांची गर्दी उसळली होती. हिंगोली जिल्ह्यातले 1260 औषध विक्रेते बंदमध्ये सहभागी झाले होते. बीड जिल्ह्यात गेवराई केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीनं औषधी विक्रेता संघटनेच्या या बंदला पाठिंबा देत शहरात मूकमोर्चा काढण्यात आला. परभणी जिल्ह्यात औषध विक्रेत्यांनी संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. धुळे सोलापूर रत्नागिरी यवतमाळ जिल्ह्यातही या बंदला प्रतिसाद मिळाला. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी येत्या 18 मेपासून लागू झालेल्या आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्याचं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे. सर्व विभाग प्रमुखांच्या बैठकीत ते काल बोलत होते. धाराशिव जिल्ह्यात 300 कोटी वृक्ष लागवड करण्यासाठी उत्तम रोपवाटिका निर्माण करणं आवश्यक असल्याचं जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात झालेल्या बैठकीत बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागाला जिल्ह्यात रोपवाटिका तयार करण्याची सूचना केली. भविष्यात रोपवाटिकेचा जिल्हा म्हणून धाराशिवची ओळख निर्माण करावी असं आवाहन त्यांनी केलं. राज्यात काल वर्धा इथं सर्वाधिक 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी 43, छत्रपती संभाजीनगर इथं 41.7 तर धाराशिव इथं 41 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. विदर्भात वर्धा अमरावती आणि अकोल्यात आज उष्णतेचा रेड अलर्ट तर नागपूर चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. भारत आणि इटलीने आपले द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीत रुपांतरित करण्याचा निर्णय घेतल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणुकीस अमेरिकेतले उद्योग अनुकूल, मुख्यमंत्र्यांची माहिती. आणि जनगणनेतली जातगणना रद्द करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, 7:20 आणि 30 सेकंद झाली आहेत. आता जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोते हो, या रूपरेषेनंतर लगेचच 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम उज्ज्वल सिस्टीम ऑफ प्रोडक्टिव्हिटी USP. 7:50 मराठी चित्रपट संगीत. 8:40 9:10 आणि दुपारी 2 वाजता हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 9:35 उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10 वाजता ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था. 10:05 गीत गुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते, सकाळी 10:30 हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. यामध्ये आजचा विषय आहे थायरॉईड आजार लक्षणे आणि उपचार. श्रोत्यांच्या शंकांचं निरसन करतील थायरॉईड तज्ज्ञ तथा एन्डोक्रायनॉलॉजिस्ट डॉक्टर निलेश लोमटे. 11:05 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम निवेदन रेणुका सुतवणे यांचं. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात आरोग्य संवाद या सदरात आत्मविश्वासाची पायवाट याविषयी जयश्री सिवलकर यांची मुलाखत, तसंच जागर आर्थिक साक्षरतेचा यात फायनान्शियल प्लॅनिंग याविषयी कांचन करंदीकर यांची मुलाखत. 1:05 आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण गीतबहार. 1:40 मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र आणि 2:30 विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

श्रोते हो, 4 वाजता संदेश टू सोल्जर हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 5:30 युववाणी कार्यक्रमात दहशतवाद विरोधी दिनानिमित्त कार्यक्रम आणि करिअर मंत्र या मालेत आयटीमधील करिअरच्या संधी याविषयी डॉ निर्मल मुंगले यांची मुलाखत. 6:30 कामगार सभा या कार्यक्रमात धर्मेंद्र चौधरी यांचं स्वरचित कविता वाचन. निवेदन स्मिता नामदे यांचं, सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती.

वती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. 7:15 वृत्तविशेष. हे सर्व कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 शेतशिवार हा शेतकरी बंधूंसाठी कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. रात्री 8:15 लोकसंगीत. 8:30 भावधारा. 9:30 कंट्री वाईड. 9:45 इन्साईट्स. 10:00 नादब्रह्म कार्यक्रमात कंकणा बॅनर्जी यांचं गायन राग बागेश्री. आणि 10:30 आनंद होडी हे दीबा मोकाशी लिखित नभोनाट्य. हे सर्व कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू. श्रोत्यो कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत.

एफएम 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आपण सायबर गुन्हेगारी आणि त्या अनुषंगाने सायबर गुन्हेगारी कशी होते, काय होते याविषयीची माहिती घेतच आहोत आणि यासाठीच आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
2: सर. आणखीन एक आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ आणि आपण त्याला बळी पडतो. बरीच लोक बळी पडताना त्याला दिसत आहेत. आपण त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल? हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
1: हे जे सायबरचे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत. त्यातली एकही खरी नाही. मग SIP इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण सायबरच्या गुन्ह्यामध्ये, ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं एक व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे तसं झालेलं आहे की जो इंग्रजी बोलतो, आता चांगला इंग्रजी बोलतो, मग तो खोटा असू शकत नाही. एक साधारण समजवत आहे आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यायला पाहिजे म्हणून पण ऐकत आहोत. असं करत करत त्याच्यात जावं तुमचं कम्युनिकेशन वाढतं. कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असतं एकमेकांसाठी. मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. टिप्स मध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा आणि लोकांवरती फ्रीज चाललेलं आहे सर आणि ते फ्रीज असतं आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे व्हिक्टिम असतात.

0: अच्छा,
1: मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले, आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो, मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर गुन्हे व्हिक्टीम काय करतात, एक जो व्हिक्टीम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉड मध्ये व्हिक्टीम झालेला, तो दुसऱ्या व्हिक्टीमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्या बरोबर आहेस का, हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा व्हिक्टीम असू शकतो.
0: बरोबर.
1: मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात.
0: पण
1: माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्म मध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती, तर त्यांनी मला असं सांगितलं.

0: व्यक्ती आलेले होते. तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंटवर माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण पुन्हा पैसे परत मिळाले. मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं आहे. मग मी काय केलं, पैसे गुंतवले. त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माग. आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील, कारण का ते टॅक्स इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाहीये माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, मॅडम एवढे होते मी गुंतवले, तिथून पुढे डिस्कनेक्ट झाले. आणि मग त्यांना कळलं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याच्या वेगवेगळ्या टिप्स असतात, किंवा युट्यूब वरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंट मध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे. मुळात तिथं खेळूच नाही, हे सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईक चे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोट आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की सगळंच्या सगळं खोट आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखाद्या ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
1: नक्कीच नक्कीच.
0: कारण का एक घटना अशी घडली मुंबईमध्ये, एक महिला आहेत प्राध्यापिका रिटायर झाल्या, त्यांची डिजिटल अरेस्ट झाली.
1: अच्छा.
0: आणि त्या डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांनी 3.25 कोटी घालले.
1: बापरे.
0: आणि त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी SIP मध्ये म्युच्युअल फंड मध्ये काही पैसे इन्व्हेस्ट केले, त्याचे 2.25 कोटी येणार होते. म्हणून ज्याच्याकडे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली होती त्या व्यक्तीला त्यांनी फोन लावला आणि त्याला सांगितलं की माझे पैसे तू ट्रान्सफर कर. मग त्या व्यक्तीला वाटलं की हे आणखी जे पैसे वाढू शकतात, तुम्ही कशाला पैसे विड्रॉ करताय, राहू देत तसेच, जास्त ठेवले तर आणखी तुम्हाला जास्त पैसे मिळतील. म्हणून त्या उद्देशाने तो घरी समजून सांगण्यासाठी घरी गेला. तर ती महिला दारच उघडत नव्हती, दार उघडून शेवटी ठोटून ठोटून त्याने खिडकी बिडकी इकडून तिकडून चौकून घराला हे करून तो कसा आत गेला. गेल्यानंतर तिथं ते त्याच्यावर चिडल्या, कारण का सायबर गुन्हेगारांसाठी घरात कोणाला येऊ द्यायचं नाहीये, कुणाला काही बोलायचं नाही, हा घुसला कस तरी करून शिना. मग त्यांचे ते वाद सुरू झाले आणि दरम्यानच्या काळात तो जो व्यक्ती जो गेला होता तो मला ओळखत होता पर्सनली. त्याने मला फोन लावला, म्हणले हे काय प्रकार चाललेला आहे, काय कळेना, हे काय मनोरुग्ण पण वाटेनात, आणि चांगल्या तर बाई आहेत, प्राध्यापिका आहेत, रिटायर झालेली आहेत, आमचं नेहमी बोलणं होतं, पण निश्चितच वर्तन चाललेलं आहे. मग त्याने बघितलं तर घरात एक फोटो फोन चालूच होता.
1: अच्छा.
0: आणि तिथं काहीतरी त्यांना दिसलं संशयास्पद. मग त्यांनी मला फोन लावला, मग मी त्या महिलेशी बोललो.
1: अच्छा.
0: आणि मग त्यांना कळालं की ते डिजिटल अरेस्ट झालेले आहेत. तरी सुरुवातीला त्यांनी 2-4 मिनिटं घेतले, ज्यावेळेला मी सांगितलं की मी पोलीस अधिकारी आहे, आणि मग त्यांचे 2.25 कोटी वाचले.
1: अच्छा.
0: थोडक्यात सांगायचं तो व्यक्ती जर घरी गेला नसता तर 2.5 कोटी 2.25 कोटी त्यांचे गेले असते.
1: नक्कीच.
0: त्यामुळे भारतामध्ये साधारणपणे 15 कोटी लोक हे सिनियर सिटीजन आहेत.
1: अच्छा.
0: त्यातले 30% जे लोक आहेत एकटे राहतात.
1: बरोबर.
0: आता एकटेपणाचे पण 2-3 प्रकार आहेत की काही लोक सामाजिक दृष्ट्या एकटे आहेत, म्हणजे काय असतं की मोठ्या पदावर रिटायर झालेले असतात आणि नेहमी लोकांना आदेश देऊनच सगळं करून घेतलेलं असतं, त्यामुळं कोणाशी हाशी मजाक नाही, चेष्टा मस्करी नाही, मग ती माणसं एकटी असतात, एकटीच परत. आणि दुर्दैवाने टेक्नॉलॉजी इतकी पुढे चाललेली आहे गरज पण लागत नाही, अकाउंट सेफ असतं, पैसे व्यवस्थित चालू असतात, मुलं बाळ सेटल असतात, नातवंड सेटल असतात, हे निवांत असतात, हे अगदी हॅपी गोईंग असतं यांचं, पण यांच्या अकाउंटवरती पैसे असतात. हे सामाजिक एकटेपणा आहे. काही कौटुंबिक एकटेपणा असतो. हे कौटुंबिक एकटेपणा म्हणजे सगळं काही आहे पण घरात लोक विचारत नाहीत, कुठे इंटरॅक्शन नाही, काही नाही, ह्यांचे इंटरेस्ट वेगळे, ह्यांना टीव्हीवर वेगळा कार्यक्रम बघायचा असतो, युवकांना वेगळा बघायचा असतो, बाकीच्यांना बघायचं एक, म्हणजे असं वेगळं. त्यामुळे त्यांना कोण जाताना पण विचारत नाही, घरात आल्यावर पण कोण विचारत नाही, कोण येणार आहे हे पण त्यांना सांगत नाही, ते पण व्यक्ती असतं. आणि तिसरे जे आहेत ते सामाजिक दृष्ट्या पण एकटे आहेत आणि कौटुंबिक दृष्ट्या पण एकटे आहेत. मग हे असेच कुठतरी बसलेले असतात. मग अशा लोकांचा प्रॉब्लेम काय, ह्यांना कोणाचे फोन येत नसतात. ह्यांना कोणाचा असा फोन आला की ते इतके बोलतात आणि इतके त्याच्याशी इंटरॅक्शन वाढवतात आणि त्याचाही सायबर गुन्हेगार.
1: नक्कीच सर. सर मनामध्ये एक छोटासा प्रश्न येतो की परदेशातले सायबर गुन्हेगार आपल्या इथे कार्यरत आहेत का, काय काळजी घ्यायची आपण?
0: परदेशातले गुन्हेगार तर आहेतच, त्याला स्कॅम सेंटर्स म्हणतो आपण.
1: कारण कधी कधी आपल्या मोबाईल वरती वेगळे नंबर येतात, ते आपले इंडियातले नंबर नसतात आणि आपण फोन आला की बघत नाही फारसं, अननोन नंबर

0: सुद्धा आपल्याला उचलायची सवय असते की बाबा कोणाचा तरी असेल फोन म्हणून पटकन आपण तो रिसीव्ह करतो. असं पण ऐकलेलं आहे की बाहेरचे लोक सुद्धा म्हणजे परदेशातली लोक कार्यरत आहे तिथे, तर खरंच आहे का हे?
1: नाही, मुळात आपण आता सायबर व्हिलेज मध्ये आहोत. म्हणजे आपण पूर्ण जगभरातले साधारणपणे 800 कोटी जी जनता आहे त्यातले 550-550 कोटीच्या वरती जी जनता आहे ती इंटरनेटने कनेक्ट झालेली आहे. म्हणजे कुठल्या जगाच्या कानाकोपऱ्यात कुठं काही जरी घडलं तर जर तुम्ही व्हॉट्सअप वरती किंवा इंस्टाग्राम वरती जरी गेला तर आफ्रिकन कंट्रीमध्ये एखाद्या छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा काही काही घटना ज्या घडतात त्या तुम्हाला दुसऱ्या सेकंदला इथं दिसत आहे. त्यामुळे तुम्ही व्हिलेज मध्ये गेलात, त्यामुळे ही मुळात सायबर गुन्हेगार जे आहेत ते जगातल्या सर्व लोकांना टार्गेट करतात.
0: म्हणजे जागतिक
1: आहे ते. असं नाही की ते तुमच्या शेजारी बसलाय आणि तो फार लांब बसलाय म्हणजे त्याला गुन्हा करता येत ना, असं नाही. त्याला फक्त तुमच्याकडून ओटीपी, तुमच्याकडून पिन नंबर पाहिजे आहे आणि तुम्हाला जो फसवणुकीसाठी जो URL पाठवतो त्या लिंक वरती तुम्ही गेला पाहिजे आणि ज्या जेणेकरून त्याला मालवेअर तुमच्या फोनमध्ये टाकता आला पाहिजे. हे जर तुम्ही जर टाळलं, तुम्ही कुठली अननोन लिंक ओपन नाही केली, तुम्ही अननोन माणसाची फेसबुक रिक्वेस्ट ऍक्सेप्ट नाही केली, किंवा तुम्हाला एखादा फोन आला, तुम्हाला अटक केलेला आहे किंवा तुमच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत, तुम्ही लॉटरी जिंकलेला आहात किंवा तुम्ही खूपच चांगलं काम करताय, तुमची फारच वाहवा चाललेली आहे, मग तुम्हाला बँकेतून मी बोलतोय की तुमची KYC अपडेट करायची आहे तर तुम्ही हे URL ओपन करा. मग त्याच्यामध्ये एखादं असं ऍप असू शकतं, मालवेअर असू शकतं की ज्याच्यात तुमच्या फोनची स्क्रीन त्याला दिसू शकते आणि तो तुम्हाला काहीतरी करून ना तुमचे इंटरनेट बँकिंग ओपन करायला होतो, पैसे काढून घेतो. ह्या ज्या वेगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याची जर तुम्ही जर व्यवस्थेने खात्री जर केली, अलर्ट जर झाला, तर निश्चितपणे काही सायबर गुन्हे तुमचं करू शकत नाही.
0: ऍक्च्युली म्हणून आपण सतर्क राहून प्रत्येक SMS तो नीट वाचला पाहिजे, प्रत्येक गोष्ट आपण डोळे उघडून बघितली
1: पाहिजे, फोन अपडेट केला पाहिजे.
0: नक्कीच नक्कीच सर. श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती घेत होतो, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद असाच पुढे चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: FM 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.

जुनी नवी गोड गाणी ऐकत रहा आकाशवाणी। FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, सर्वजनात सर्वांच्या मनात।

हॅलो डॉक्टर, श्रोतेहो गुरुवार दिनांक 21 मे रोजी आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे थायरॉइड आजार लक्षणे आणि उपचार. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील थायरॉइड तज्ज्ञ तथा एन्डोक्रायनोलॉजिस्ट डॉक्टर निलेश लोमटे. तर श्रोतेहो गुरुवार दिनांक 21 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240 2970212 आणि 0240

0: 29 70 231. हॅलो डॉक्टर.
1: अर्थनीती, बचत, गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाची माहिती देणारा वित्तीय साक्षरतेवर आधारित कार्यक्रम अर्थनीती.
2: जागतिक ख्यातीचे उद्योजक बिल गेट्स यांच्या मताप्रमाणे जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, परंतु तुम्ही गरीब म्हणून मरण पावलात तर तो सर्वस्वी तुमचा दोष आहे.
1: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:10 FM 101.7 MHz वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

0: एफएम 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीसह हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते 7:40 झालीत. आता प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम उज्ज्वल्स सिस्टीम ऑफ प्रोडक्टिव्हिटी यूएसपी.
1: श्रोते हो, आपण रोजच्या धावपळीच्या स्पर्धात्मक आणि असमाधानी जगात आपण यश मोजतो ते पद, पैसा आणि प्रतिष्ठेच्या निकषांवर. पण या प्रवाहात काही क्षण थांबून कधी स्वतःला विचारतो का की आपण स्वतः यशस्वी आहोत का? आपल्याला नक्की मुक्ती कशातून हवी आहे आणि दुःख टाळता येऊ शकते का? आपण कायम सुखी आनंदी राहू शकतो का? आजचे आपले पाहुणे हेच प्रश्न आपल्या मनाला अगदी मुळाशी जाऊन विचारायला लावतात. आयआयएम अहमदाबादचे पदवीधर, माजी आयएएस अधिकारी आणि आज संपूर्ण भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर चैतन्याच्या नव्या क्रांतीचा मार्ग दाखवणारे मानवतेचे शेर्पा ओटू अर्थात उज्ज्वल उके सर आज आपल्या सोबत आहेत. सर नमस्कार, मनपूर्वक स्वागत आहे तुमच्या कार्यक्रमात.
2: नमस्कार.
1: आपण विकसित केलेली माहोपेक्षा म्हणजे महान त्याग किंवा महान क्षमा ही कोणती धर्मपरंपरा नाही, गुरुपंथ नाही, तर मग ही क्षमा स्वतःच्या चुकांना करायची का दुसऱ्यांच्या?
2: सर्वप्रथम क्षमा हे स्वतःलाच करायची असते. आम्ही जेव्हा सुरुवात करतो, जसं म्हणतात ना की तोरा मन दर्पण कहलाय, तर स्वतःपासूनच ते क्षमाची सुरुवात करायला लागते. कारण जेव्हा आम्ही इतरांना बघतो तर नेहमी एक परका माणूस आहे, माझ्यापेक्षा तो थोडासा वेगळा आहे, आणि त्याने काही चूक केली असेल तर हमखास आम्हाला राग येतो किंवा काही संताप येतो, आणि त्यांना क्षमा करणं सोपं असते. पण आमच्या हातातून जे झालेली चुका आहेत ते चूक कधी कधी आम्ही विसरत नाही आणि ते आज जाऊन बसते, आणि आमचे जे अचेतन मन आहे त्याच्यावर त्याचा परिणाम होतो आणि पुढे जाण्यामध्ये कधी कधी मानसिक किंवा शारीरिक इजा पण होते.
1: बरोबर सर. मग तुम्ही म्हणता की दुःख जीवनामुळे नाही तर आपल्या अवचेतन आज्ञांमुळे निर्माण होतं, तर मग हे थोडं सोप्या शब्दात सांगू शकाल का? आणि अचेतन मन याबद्दल पण तुमच्याकडून ऐकायचंय.
2: आमच्याकडे दोन प्रकारचे मन असतात. एक असतो चेतन मन. आज मी तुमच्याशी बोलत आहे, तुम्ही माझ्या समोर बसलेले आहात, हे आम्ही चेतनावस्थामध्ये आहोत. पण जेव्हा आम्ही झोपतो तेव्हा आमचं चेतन मन झोपतो, आमची हृदयगती सुरू असते. तर इतर जे आमचे अवयव आहेत किंवा आमची जे हृदयगती आहे, श्वास आहे, ही जी सगळी प्रक्रिया आहे त्याला कंट्रोल करणारा आहे अचेतन मन.
1: बरोबर.
2: तर ते दोन मन आहेत. अचेतन मन एकदा जागृत झालं आहे आणि शेवटी एकदाच तो झोपेल, पण दर रात्री तुमचा चेतन मन झोपतो आणि सकाळी तो उठतो. असे प्रकारचे हे दोन वेगळे वेगळे मन आहेत.
1: बरोबर.
2: जेव्हा आम्ही म्हणतो की मला चिंता झाली किंवा मला आनंद झाला किंवा मला राग आला, हे सगळं चेतन मनची गोष्ट आहे. झोपलेल्या अवस्थेमध्ये तुम्हाला राग येत नाही.
1: बरोबर.
2: बरोबर आहे ना. तर अचेतन मनला हे इमोशन ज्याला आम्ही म्हणतो त्याला फरक पडत नाही, तो शांतपणाने त्याचं काम करत राहतो, पण त्याची कंट्रोल, त्याची जी व्याप्ती आहे फार मोठी आहे. तुमच्या शरीराचे प्रत्येक पेशीवर त्याचा कंट्रोल असतो. त्यामुळे चेतन अवस्थामध्ये आम्ही जे निर्णय घेतो, आम्ही जे काही आमच्यामध्ये संताप होतो किंवा आम्हाला आनंद वाटतो किंवा कधी कधी दुःख वाटतो, पीडा होते, हे सगळं चेतन मनमध्ये होते. पण हे सगळं होत असताना चेतन मन अचेतन मनला हळूहळू तो एक सिग्नल किंवा कमांड देत राहतो. अचेतन मन आज जरी असेल तरीही तो सगळं ऐकत असतो, तो कधी झोपत नाही. त्यामुळे जे काही तुमचे विचार चेत

0: चेतनमनमध्ये आले ते ऍज अ कमांड किंवा एक आज्ञा म्हणून ते अचेतनमनला जातात आणि अचेतनमन तुमच्या शरीराला कंट्रोल करतो. तुम्हाला राग आला की बघा तुमची हृदयगती वाढते, ब्लड प्रेशर वाढतो. त्याचं कारणच हे आहे की जे इमोशन आहे चेतन मनाचे ते अचेतन मध्ये गेले आणि त्यांनी रिस्पॉन्स केला.
1: बरोबर
0: असं आहे.
2: चेतन अचेतन मनाची अवस्था उलगडणाऱ्या, यशस्वी जीवनाचा मार्ग दाखवणाऱ्या, तणावमुक्त जीवनशैलीचा मंत्र सांगणाऱ्या ओटू अर्थात उज्ज्वल उके सरांच्या माहोपेक्षा कार्यशाळेत नक्की सहभागी व्हा. सहभागासाठी संपर्क क्रमांक 7030911302, 7030911302. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7030911302, 7030911302. आणि आमची वेबसाईट आहे www.usp.org.in. पण मग सर आपण जसं म्हणतो की चेतन मनावर आपण नियंत्रण ठेवू शकतो किंवा ठेवायला पाहिजे, तसंच अचेतन मनाचं सुद्धा असतं का?
0: अचेतन मनवर तुम्ही प्रभाव टाकू शकता, त्याला कंट्रोल करण्याची संकल्पना ही थोडी चुकीची असेल.
1: ओके.
0: त्याला आम्ही वेगळे वेगळे निर्देश देऊ शकता, त्याप्रमाणे तो रिस्पॉन्स करेल. पण कंट्रोल करणं हा शब्द, कंट्रोल हे सगळी गोष्ट आहे, हे चेतन मनाची आहे. आमची मनात खूप इच्छा असते की मला माझा खूप पॉवर वाढला पाहिजे, मी जगाला कंट्रोल केलं पाहिजे, हे सगळं चेतन मनाची गोष्ट आहे. अचेतन मन शांत आहे, तो खूप डिवाईन आहे, त्याच्या मनात हे सगळे इमोशन्स येत नाही.
1: बरोबर सर. दुसरं आणखीन एक विचारायचं आहे, ते म्हणजे आयुष्यात नेहमी आपण सोपी वाट निवडावी का अवघड मार्गातली आव्हाने पेलावी का अडचणी आल्यानंतर सोपी वाट निवडावी?
0: असे चॉईस इतकं हमखास मिळतात का?
1: नाही.
0: जाताना दोन मार्ग मला दिसतात. सुरुवातीला जर मला दिसलं की हा मार्ग खडकाला आहे आणि हा मार्ग सोपा आहे, तर आमच्या चेतन मन काय म्हणतो, सोपे मार्गाने जाऊया. पण त्या क्षणी आम्हाला माहित नाहीये की पुढे जाऊन हा खडकाल मार्ग कदाचित जास्त सोपा होईल आणि हे जे सोपं दिसते पुढे जाऊन खडकाल होऊ शकतो. त्यामुळे तिथे निर्णय घेणं फक्त सोपा आहे किंवा खडकाला त्याच्यावर अवलंबून न राहतात, थोडासा जास्त अभ्यास केला तर बरं होईल. पण एक गोष्ट आहे की साहजिकच आम्ही निवडताना एक सोपा मार्गच निवडतो, आम्हाला वाटतं की हेच बरं होईल. पण ते असं एकदम सोपा मार्ग निवडण्यापेक्षा थोडा एक क्षण जर थोडा गांभीर्यताने तुम्ही विचार केला तर कदाचित तुम्हाला बरोबर मार्ग मिळेल. आणि ह्याच्यामध्ये तुमचं अचेतन मन नेहमी तुमच्या मदतीला असतो.
1: अच्छा.
0: ज्याला आम्ही म्हणतो की कधी कधी तुम्ही शांतपणाने आतून जर तुम्ही उत्तर मागितलं तर तुम्हाला उत्तर मिळतो आणि तो उत्तर देतो अचेतन मन.
1: अच्छा.
0: कारण आमच्यापेक्षा जास्त व्याप्ती इन्फॉर्मेशनची ती अचेतन
1: मनाकडे असते.
0: चेतन मन काय आहे, जिथपर्यंत माझी दृष्टी जाते तिथपर्यंत बघू शकतो ना. जितकं मी लांबून ऐकू शकतो, 100-200 मीटरच्या नंतर कोणी बोलत असेल मला नाही ऐकू येणार.
1: बरोबर.
0: पण अचेतन मन, मन के नयन हजार,
1: वा,
0: खूप लांब पर्यंत बघतो. तर कधी कधी जे म्हणतात आम्ही की ध्यान करा, थोडेसे मेडिटेशन करा, थोडी शांतपणाने तुम्ही विचार करा, आतून मला उत्तर मिळणार, ते अचेतन मनला जास्त माहीत असतं.
1: बरोबर. पण तुम्ही आता म्हणाला त्याप्रमाणे मनाकडे या सगळ्याची उत्तरं असतात, पण आजच्या डिजिटल युगात आपण 1000 किलोमीटरच्या माणसाशी मोबाईलवर बोलू शकतो, पण स्वतःशी बोलण्याचं यंत्र अजून काही डेव्हलप झालं नाही, तर त्याबद्दल काय सांगाल आणि माहोपेक्षा त्यात कशी मदत करतं?
0: मोबाईल मानवाने निर्मित केलेले आर्टिफिशियल यंत्र आहे.
1: हो.
0: निसर्गाने आम्हाला दिलेले, आमचे पूर्वजाकडून आलेले, जेनेटिकली आलेले जे आमचे पॉवर्स आहेत ते जास्त महत्वाचे आहेत. आतून तुम्हाला स्वतःशी बोलायचं असेल तर ते मार्ग जास्त सोपा आहे. त्याच्यामध्ये बटन दाबायची काही गरज नाही आणि नंबर टाकायची गरज नाही. फक्त तुम्ही तुमचे नयन बंद करा, तुमचे डोळे बंद करा, तुमचे कानाकडे तुम्ही बाहेरची येणारी जे काहीही तुमचे आवाज असतील त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करून आज जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला उत्तर मिळणारच. आणि हे मोबाईलपेक्षा जास्त सोपं आहे, हे निसर्गाने बनवून दिलेलं आहे. तुमच्याच अचेतन मन आहे ना.
1: हो.
0: तर स्वतःचे अचेतन मन बरोबर संवाद करणे ह्याला काही मोबाईलच्या नंबरची गरज नाहीये.
1: बरोबर आहे.
2: चेतन अचेतन मनाची अवस्था उलगडणाऱ्या, यशस्वी जीवनाचा मार्ग दाखवणाऱ्या, तणावमुक्त जीवनशैलीचा मंत्र सांगणाऱ्या ओटू अर्थात उज्ज्वल उके सरांच्या माहोपेक्षा कार्यशाळेत नक्की सहभागी व्हा. सहभागासाठी संपर्क

0: क्रमांक 7030 911 302 7030 911 302 संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7030 911 302 7030 911 302 आणि आमची वेबसाईट आहे www.usp.org.in. धन्यवाद सर. श्रोते हो, आज आपण एका अशा प्रवासाची झलक पाहिली जो बाहेरच्या यशापासून आतल्या स्वातंत्र्याकडे नेतो. उज्ज्वल उके किंवा ओटू मानवतेचे शेर्पा आपल्याला कुठलाही मंत्र देत नाहीत तर एक प्रश्न देतात, तुम्ही खरंच मुक्त आहात का? माहोपेक्षा ही सुटका नाही, पलायन नाही, ती आहे जागृती, निर्बंधमुक्त विचार आणि अंतर्मुख उत्क्रांती. मी कार्यक्रमातून आपला आता निरोप घेतो, पण कदाचित आजपासून तुमचा आतला चैतन्यदायी प्रवास नव्याने सुरू होत असेल. नमस्कार.
1: नमस्कार.
2: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
3: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम उज्ज्वल सिस्टम ऑफ प्रॉडक्टिव्हिटी USP आताच आपण ऐकला. FM 101.7 MHz आकाशवाणीचा छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, 7:50 आणि 12 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत, पण त्याआधी
4: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस, बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशन ओपन.
5: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
6: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
7: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
6: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
8: सांगा ह्या वेळीला माझ्या गुलछडीला, सांगा ह्या वेळीला माझ्या

कुमुद पेडणेकर आणि विठ्ठल शिंदे यांनी गायलेलं सांगते ऐका या चित्रपटातलं वामन कर्डक यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत पवार यांचं.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 झालेत। मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत।
1: आकाशवाणी प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। युक्रेन पश्चिम आशिया आणि इतर तणावांच्या

आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत कोणत्याही स्वरूपाचा दहशतवाद खपवून घेणार नसल्याचा पुनरुच्चार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे. राजनाथ सिंह दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर असून भारतीय समुदायाशी संवाद साधताना ते काल बोलत होते. भारत आपल्या प्रथम वापर न करण्याच्या धोरणाशी कटिबद्ध असला तरी कोणत्याही प्रकारची अण्वस्त्र वापरण्याची धमकी सहन करणार नसल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात आत्मनिर्भरता साध्य करण्यास सरकार कटिबद्ध असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. पुढील 1 ते 2 वर्षात संरक्षण निर्यातीचा आकडा 50,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे तर संरक्षण उत्पादन पुढील काही महिन्यात 1,75,000 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज असल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगाल सरकारने भारत बांगलादेश सीमेवर काटेरी कुंपण उभारण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडे जमीन हस्तांतरित करण्यास सुरुवात केली आहे. काल नबन्ना इथं मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी बीएसएफ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या प्रक्रियेला सुरुवात केली. घुसखोरी, तस्करी, बनावट चलन, सक्तीचं धर्मांतर आणि बेकायदेशीरपणे प्रवेश करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांशी संबंधित गुन्हे यांसारख्या समस्यांचा संदर्भ देत सीमेवर कुंपण उभारणे हे राष्ट्रीय आणि राज्याच्या सुरक्षेसाठी महत्वाचं असल्याचं अधिकारी यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये काल सीएए अर्थात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याअंतर्गत बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा अधिकारी यांनी केली आहे. सीएए अंतर्गत संरक्षण मिळालेल्या 7 समुदायांच्या सदस्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, मात्र यासाठी त्यांनी 31 डिसेंबर 2024 पूर्वी भारतात प्रवेश केलेला असणं आवश्यक असल्याचं अधिकारी यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नसून गरजेच्या प्रमाणात इंधनसाठा उपलब्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता गरजेपेक्षा जास्त इंधन भरण्याचा प्रयत्न केल्यास पुरवठा साखळी विस्कळीत होते, त्यामुळे इंधनाचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. फडणवीस यांनी काल मुंबईत विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील फलटा विधानसभा मतदारसंघात आज फेरमतदान होत आहे. मतदानाला सकाळी 7 वाजता सुरुवात झाली असून सायंकाळी 6 वाजता संपणार आहे. दोन अपक्ष उमेदवार

0: सह एकंदर सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांनी आपण ही निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. तथापि उमेदवारी मागे घेण्याची मुदत यापूर्वीच संपल्यामुळे मतपत्रिकेवर त्यांचं नाव औपचारिकरित्या कायम आहे. देवांशु पांडा हे भाजपचे उमेदवार असून काँग्रेसने अब्दुर रज्जाक मुल्ला यांना उमेदवारी दिली आहे, तर सीपीआयएमने शंभूनाथ कुर्मी यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल मेटा, गुगल आणि टेलिग्राम यांसारख्या प्रमुख समाज माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी स्पर्धा परीक्षांशी संबंधित चुकीच्या माहितीचा वाढता प्रसार आणि निनावी ऑनलाईन समूहाच्या माध्यमातून होणारा प्रसार याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जात आहे. दिल्लीतील एका न्यायालयानं नीट पेपरफुटी प्रकरणातील 5 आरोपींना 2 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. या आरोपींमध्ये महाराष्ट्रातील धनंजय लोखंडे याचाही समावेश आहे, तर शुभम खैरनार याच्या सीबीआय कोठडीत वाढ केली आहे. छत्तीसगडमधील रायपूर इथं 29 ते 31 मे या कालावधीत राष्ट्रीय आंबा महोत्सव आयोजित केला जाणार आहे. इंदिरा गांधी कृषी विद्यापीठाच्या आवारात होणाऱ्या या महोत्सवात आंब्याच्या 250 हून अधिक जातींचं प्रदर्शन मांडलं जाईल. या कार्यक्रमादरम्यान आंब्याच्या विविध जातींच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातील, ज्यामध्ये छत्तीसगड आणि इतर विविध राज्यांमधील आंबा उत्पादक सहभागी होतील. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज उत्तरेतील बहुतांश राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे, तर पुढील 2 दिवसात ओडिशा, उत्तर प्रदेश आणि विदर्भ या भागात रात्रीचं तापमान देखील सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर अंदमान आणि निकोबार बेटे, आसाम, मेघालय, केरळ, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या भागात आज मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. युक्रेन, पश्चिम आशिया आणि इतर तणावांच्या संदर्भात सर्व समस्या संवाद आणि मुत्सद्देगिरीद्वारे सोडवण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी. अणुऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनाचं नेतृत्व करण्यास महाराष्ट्र तयार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. भारत बांगलादेश सीमेवर काटेरी कुंपण उभारण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडे जमीन हस्तांतर. नीट पेपरफुटी प्रकरणातील 5 आरोपींना 2 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, 8:42 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत कार्यक्रमात. सुरुवातीला ऐकूया यस बॉस या चित्रपटासाठी कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या युगलस्वरात जावेद अख्तर यांची गीतरचना, संगीतकार जतीन ललित.

0: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999127.
1: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीतकार जतीन ललित आणि चित्रपट सिलसिला है प्यार का.

0: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 21 मे रोजी आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे थायरॉइड आजार लक्षणे आणि उपचार. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील थायरॉइड तज्ज्ञ तथा एन्डोक्रायनोलॉजिस्ट डॉक्टर निलेश लोमटे. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 21 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.
1: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे जोजिता वही सिकंदर या चित्रपटातलं. उदित नारायण, साधना सरगम आणि जतीन यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, संगीतकार जतीन ललित.

श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया. समीर यांची गीतरचना गायली आहे उदित नारायण आणि साधना सरगम यांनी, संगीतकार आनंद मिलिंद आणि चित्रपट दिल.

एफएम 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, आता ठीक 9 वाजता उर्दूतून प्रादेशिक बातम्या आमच्या केंद्रावरून प्रसारित करीत आहोत.

नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदू काका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या

0: वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182 7.
1: श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून FM 101.7 MHz. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे हाय मेरी जान या चित्रपटातलं. अनुराधा पौडवाल आणि बप्पी लहरी यांच्या स्वरात इंदिवर यांची गीतरचना संगीतकार बप्पी लहरी.

0: हॅलो डॉक्टर, श्रोतेहो गुरुवार दिनांक 21 मे रोजी आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे थायरॉइड आजार लक्षणे आणि उपचार. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील थायरॉइड तज्ज्ञ तथा एन्डोक्राइनोलॉजिस्ट डॉक्टर निलेश लोमटे. तर श्रोतेहो गुरुवार दिनांक 21 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.
1: अर्थनीती, बचत, गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाची माहिती देणारा वित्तीय साक्षरतेवर आधारित कार्यक्रम अर्थनीती.
2: जागतिक ख्यातीचे उद्योजक बिल गेट्स यांच्या मताप्रमाणे जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, परंतु तुम्ही गरीब म्हणून मरण पावलात तर तो सर्वस्वी तुमचा दोष आहे.
1: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:10 FM 101.7 MHz वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
3: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया जानकी कसम या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांच्या युगलस्वरात समीर यांची गीतरचना संगीतकार नदीम श्रवण.

श्रोत्यहो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात. एफएम 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आता ठीक 9:35 उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: एफएम 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो 10:20 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
3: नमस्कार.
2: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
3: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षांपूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
2: ओके.
3: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालयं कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूपमध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
2: अच्छा.
3: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupvivah.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
3: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळ सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
2: अच्छा.
3: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100% कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
2: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
3: कोरोनानंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
2: अच्छा.
3: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
2: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
3: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7,000 अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991

0: 7991 आमची वेबसाईट www.anurupviwah.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
1: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: श्रोते हो, ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था आताच आपण ऐकला. FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आता 10:05 आणि 45 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गीत गुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं भिंगरी या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीतकार बाळ पळसुले.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: श्रोते, गीत गुंजन कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत, संगीतकार सुधीर फडके आणि चित्रपट धाकटी सून.

हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 21 मे रोजी आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे थायरॉइड आजार लक्षणे आणि उपचार. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील थायरॉइड तज्ज्ञ तथा एन्डोक्राइनोलॉजिस्ट डॉक्टर निलेश लोमटे. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 21 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.

हेच माझं माहेर या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात शांता शेळके यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत होतं अशोक पत्की यांचं. श्रोतेहो, गीतगुंजन कार्यक्रमात शेवटी ऐकूया हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं शांता शेळके यांचं गीत. हे गीत गायले लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी आणि चित्रपट महानंदा.

0: स्वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 10:25 आणि 15 सेकंद झाली आहेत.
1: हॅलो डॉक्टर, श्रोतेहो गुरुवार दिनांक 21 मे रोजी आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे थायरॉइड आजार लक्षणे आणि उपचार. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील थायरॉइड तज्ज्ञ तथा एन्डोक्राइनोलॉजिस्ट डॉक्टर निलेश लोमटे. तर श्रोतेहो गुरुवार दिनांक 21 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.

0: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते? अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
1: अरे वा,
0: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
1: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
0: आजच कॉल करा
1: 9637 3549 85.
0: 9637 3549 85.
2: काय ग रकमा?
3: हा,
2: आज उशीर का झाला?
3: अहो, पाण्याची वाट पाहत बसली होती. 2 दिवस झालं आलं नाही पाणी.
2: रकमा, मी काल तुला रागवले ना?
3: वय,
2: हौदाचा नळ बारीक सोड म्हणून. तेव्हा काय म्हणाली होतीस तू?
3: बाई, तुमच्या हौदात तर लई पाणी हाय.
2: हेच म्हणाली होतीस ना?
3: वय की.
2: अगं, आज तू पाणी वाचवलंस की ते पाणी कोणाला ना कोणाला उद्या कामाला येणारच ना.
3: वय बाई, खरं हाय तुमचं. आजपासून म्या बी पाणी जपू जपू वापरीन.
2: कळलं ना?
3: होय बाई.

0: 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, आता 10:30 होत आहेत. थोड्याच वेळात प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. यामध्ये आजचा विषय आहे थायरॉईड आजार लक्षणं आणि उपचार. श्रोत्यांच्या शंकांचं निरसन करतील थायरॉईड तज्ञ तथा एन्ड्रोक्रायनॉलॉजिस्ट डॉक्टर निलेश लोमटे. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. श्रोतेहो, डॉक्टर स्टुडिओमध्ये आलेले आहेत तेव्हा तुम्ही लगेच फोन करू शकता.
1: नमस्कार श्रोतेहो, हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात

मी वैशाली नांदगावकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आजकाल रक्तदाब आणि मधुमेह यांच्या पाठोपाठ थायरॉईड हा देखील सर्वसामान्य आजार होण्याच्या मार्गावर आहे. 10 पैकी किमान एका व्यक्तीला तरी थायरॉईड हा आजार झालेला आहे. याविषयी अजूनही आपल्यामध्ये म्हणावी तशी जागरूकता निर्माण झाली नाही. या अनुषंगानंच आज थायरॉईड आजार लक्षण आणि उपचार याविषयी आपल्याशी

0: उपचार याविषयी आपल्याशी संवाद साधणार आहेत थायरॉइड तज्ज्ञ तथा एंडोक्राइनॉलॉजिस्ट डॉक्टर निलेश लोमटे. त्यांनी MBBS आणि MD मेडिसिन या पदव्या संपादित केल्या आहेत. त्याचप्रमाणे DM एंडोक्राइनॉलॉजिस्ट या विषयामध्ये त्यांची सुपर स्पेशालिटी आहे. 13 वर्षांचा त्यांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. डॉक्टरांशी थेट संवाद साधण्यासाठी आपण आम्हाला कॉल करू शकता 0240-29-70-212 आणि 0240-29-70-231 या दूरध्वनी क्रमांकावर. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला महत्वाची सूचना अशी आहे की आपण जेव्हा आम्हाला कॉल कराल तेव्हा एकतर आपला रेडिओ सेट बंद ठेवावा अथवा रेडिओ सेटपासून दूर जाऊन आम्हाला कॉल करावा. सूचना आपल्या लक्षात आलीच असेल. आता कार्यक्रमाला आपण सुरुवात करूयात. डॉक्टर निलेश लोमटे सर, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की थायरॉइड म्हणजे नेमकं काय?
1: थायरॉइड म्हणजे एक थायरॉइड शरीरामध्ये एक ग्रंथी आहे, त्यामधून थायरॉइड हार्मोन निघतात. त्यामध्ये T3 आणि T4 ह्या नावाचे हार्मोन असतात. हे थायरॉइड हार्मोनचं फंक्शन असं आहे की जसं गाडीमध्ये ऍक्सलरेटर असतं, ऍक्सलरेटर दाबलं की गाडी जास्त पळते आणि ऍक्सलरेटर सोडलं की गाडी थांबते, तसंच आपल्या बॉडीतलं बेसल मेटाबॉलिक रेट थायरॉइड हार्मोनवरती डिपेंड आहे. हार्मोन नॉर्मल लेवलमध्ये असेल तर हा रेट नॉर्मल राहतो, पण हा हार्मोन्स वाढले तर बेसल मेटाबॉलिक रेट वाढतो आणि त्यामुळे लक्षणं आढळतात, किंवा हार्मोन कमी झाले तर हा बेसल मेटाबॉलिक रेट कमी होतो आणि त्यामुळे वेगळे लक्षण आढळतात. तर ओव्हरऑल आपल्या बॉडीचं मेंटेनन्स ठेवण्यासाठी जो बेसल मेटाबॉलिक रेट असतो त्यावरती ते काम करतं आणि त्याच्या थ्रू पूर्ण आपल्या बॉडीवरती ते फंक्शन करतं.
0: बरं, याविषयी अधिक बोलूयात. घेऊयात कार्यक्रमातला पहिला फोन. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार मॅडम.
0: नमस्कार,
2: माझा प्रश्न होता थायरॉइड.
0: हा बोला. बर, आपला परिचय सांगाल दादा आपण.
2: माझं नाव संजय आहे, हर्षनगर, संभाजीनगर.
0: बर बर, ठीक आहे. आपला प्रश्न कळालाय, डॉक्टर आपल्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत.
1: अच्छा, थायरॉइडचे आजार हे थायरॉइड हार्मोन एक तर वाढल्यामुळे होतात किंवा कमी झाल्यामुळे होतात. त्यामध्ये अनुवंशिकतेचा फार मोठा रोल आहे आणि स्पेशली स्त्रियांमध्ये हे जास्ती प्रमाणात आढळतात. 10 मधील 6 ते 7 हे स्त्रियांमध्ये आढळतात आणि 2 ते 3 हे पुरुष रुग्ण असतात. आणि जेव्हा हे हार्मोन वाढायला लागतात तेव्हा आपल्याला थरथरी, धडधड, वजन कमी होणे, डोळे मोठे होणे, घाम जास्त येणे, झोप न येणे, बेचैनी होणे असे लक्षण आढळतात. सोबतच गळ्यामध्ये गलगंडही आढळू शकतो. जेव्हा हार्मोन कमी होतात तेव्हा मंदपणा, थोडासा आळस, झोप, धिम्मपणा, लक्षात न येणे, एकदम आळस येऊन जाणे अशी लक्षणं आढळतात. त्यासोबत पण आपण गलगंड किंवा गळ्यात सूज आढळू शकते. आणि याची ट्रीटमेंट हे वाढलेले हार्मोन कमी करण्याचे औषध दिले जातात किंवा कमी असतील तर वाढवण्याचे औषध दिले जातात. आपला ओव्हरऑल प्रयत्न हाच असतो की थायरॉइड हार्मोन आपल्या एक लेवलमध्ये मेंटेन ठेवावे, हा आपला प्रयत्न असतो.
0: खूप छान माहिती आपण देत आहात. घेऊयात कार्यक्रमातला यानंतरचा फोन. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं स्वागत.
3: हा नमस्कार मॅडम.
0: नमस्कार,
3: मी मुक्कम पोस्ट चौका तालुका संभाजीनगर इथून चंद्रकावन गुमटे बोलतो. डॉक्टर सरांना सुद्धा माझा नमस्कार.
1: नमस्कार,
0: बोला दादा, काय प्रश्न आहे?
3: प्रश्न असा आहे माझा की थायरॉइड किती प्रकारचे अनुवंशिक आहे का?
0: बर बर, चांगला प्रश्न विचारलाय. डॉक्टर आपल्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. आपण रेडिओ सेटवर ऐकावं.
1: हो, डेफिनेटली थायरॉइड हा अनुवंशिक आजार आहे. 80-90% रुग्ण हे अनुवंशिकच असतात, ज्यांच्या फॅमिलीमध्ये आई, वडील, बहीण, भाऊ किंवा आजी, आजोबा यांना कोणाला, मावशी, काका यांना कोणाला तरी थायरॉइड आजार असतोच. दुसरं, याची ट्रीटमेंट देत असताना आपण थायरॉइड हार्मोन वाढले असताना वेगळी ट्रीटमेंट असते आणि कमी झाले असताना वेगळी असते. जे वाढतं त्याला आपण हायपर थायरॉइडिझम म्हणतो. त्यामध्ये आपण टॅबलेट देऊन ते थायरॉइड हार्मोनचं प्रमाण जे वाढतंय त्याला कंट्रोलमध्ये ठेवतो आणि ते लेवलमध्ये आणतो. आणि जेव्हा कमी असतात तेव्हा आपण बाहेरून सप्लाय देऊन, बाहेरून पुरवठा करून ते मेंटेन ठेवतो. यामध्ये कमी असणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे, म्हणजे हायपोथायरॉइड, ज्या रुग्णांमध्ये थायरॉइड हार्मोनचं प्रमाण कमी आहे अशा रुग्णांचं प्रमाण 80-90% आहे.
0: बरं, घेऊयात कार्यक्रमातला यानंतरचा फोन. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं स्वागत.
4: व्हेरी गुड मॉर्निंग मॅडम.
0: नमस्कार, सुप्रभात.
4: मॅडम, मी आकाश जाडे बोलतो, छत्रपती संभाजीनगर शहर इथून.
0: बोला आकाश दादा.
4: मॅडम, ऍक्च्युली मी माझा डॉक्टर साहेबांशी प्रश्न असा आहे की जो थायराइड आहे हा थायराइड कमी होण्यासाठी किती दिवसाचा कालावधी

0: बर, आणखी काही प्रश्न आहे आपला?
1: नो,
0: ठीक आहे, आपला प्रश्न कळालाय, आपण रेडिओ सेटवर उत्तर ऐकावं, डॉक्टर उत्तर देत आहेत.
2: हा हा, खूप छान प्रश्न आहे. बेसिकली थायरॉइड मध्ये वेगवेगळे प्रकार आपण पाहिलं, हायपर थायरॉइडिझम, हायपोथायरॉइडिझम. हार्मोन वाढलेले आपण हायपर म्हणतो आणि कमी असतील तर हायपो म्हणतो. यामध्ये पण वेगवेगळे कारण असतात. अनुवंशिकता जेव्हा असते तेव्हा हा प्रॉब्लेम लॉंग टर्म चालतो. जेव्हा इन्फेक्शन स्ट्रेसमुळे झालेला असतो तर तो शॉर्ट टर्म चालतो, 6 महिने वर्षात कमी होऊ शकतो. त्यामध्ये पण हायपर थायरॉइड जे आहेत, ज्यांचे थायरॉइड हार्मोन वाढलेले आहेत, त्यांनी व्यवस्थित ट्रीटमेंट केली. इव्हन अनुवंशिकता असताना सुद्धा 2 ते 3 वर्षानंतर 50% पेशंटच्या आपण टॅबलेट हळूहळू करून कमी करून बंद करू शकतो. यामध्ये वेळेवर ट्रीटमेंट घेणे, वेळेवर फॉलोअप घेणे, औषधांचा मॉडिफिकेशन करून घेणे, कमी जास्त डॉक्टरांना दाखवून औषधं रिपोर्टप्रमाणे तुमच्या लक्षणाप्रमाणे बदलून घेणे खूप जरुरी आहे. हे नाही केलं तर मग जन्मभर ट्रीटमेंट घ्यावी लागते.
0: बरं, डॉक्टर निलेश लोमटे सर अगदी सोप्या भाषेत श्रोत्यांना समजेल अशा भाषेत आपण मार्गदर्शन करतायत. खूप छान माहिती आपण सांगत आहात. सुरुवातीची लक्षणं काय असतात थायरॉइड आजाराची?
2: अच्छा, यामध्ये आपण जसे 2 प्रकारावर फोकस केलेलं आहे, हायपोथायरॉइड आणि हायपर. हायपो म्हणजेच कमी जेव्हा थायरॉइड हार्मोन असतात तेव्हा आपलं, मी थोड्या वेळापूर्वी जसं उदाहरण दिलं की ऍक्सेलरेटर बंद पडलं की गाडी कशी थांबते, तसं हार्मोन कमी असेल तर बॉडीची जी ऍक्टिव्हिटी आहे किंवा ऍक्टिव्हनेस आहे तो कमी होऊन जातो. थकवा, झोप, आळस, लठ्ठपणा, वजन वाढणे, लहान मुलांमध्ये उंची न वाढणे, कमी वाढणे, किंवा मुलींमध्ये पाळीतील अनियमितता, ब्लिडिंग जास्त होणे, सोबतच गलगंड येणे आणि प्रौढवयीन स्त्रियांमध्ये इनफर्टिलिटी अशी वेगवेगळी लक्षणे आढळू शकतात.
0: बरं, खूप छान, याविषयी अधिक बोलूयात. श्रोतो, हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून FM 101.7 सर्वजनात सर्वांच्या मनात. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हार्मोन केअर क्लिनिक. मधुमेह, थायरॉइड, लठ्ठपणा आणि हार्मोन या आजारांवर निदान आणि उपचार उपलब्ध, यासोबतच पॅथॉलॉजी आणि हार्मोनची विशेष लॅब उपलब्ध. हार्मोन केअर क्लिनिक, फ्रीडम टॉवर, जालना रस्ता, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 91 45 212 212. श्रोते हो, डॉक्टर स्टुडिओमध्ये आलेले आहेत. डॉक्टरांशी थेट संवाद साधण्यासाठी आपण आम्हाला कॉल करू शकता 0240 29 70 212 आणि 0240 29 70 231 या दूरध्वनी क्रमांकावर. डॉक्टर, संवाद पुढे साधूयात आपण. मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की थायरॉइड्सला काही वयोमर्यादा आहे का?
2: तसं पाहिलं तर थायरॉइडला काही वयोमर्यादा नाही. जन्मलेल्या बाळापासून वृद्ध स्त्री पुरुषापर्यंत कोणालाही कधीही होऊ शकतो. त्यामुळे आपण जन्मलेल्या बाळाचं 48 तासानंतर सर्व बाळांचे थायरॉइड चेक करायला सांगतो. कारण आपण हे जर पाहिलं नाही किंवा स्क्रीन केलं नाही आणि तसंच अनट्रीटेड राहिलं तर पुढे चालून मतिमंदपणा येऊ शकतो लहान मुलांमध्ये. हे एक मतिमंदपणाचं ट्रीटेबल कॉज आहे ज्यांनी आपण ट्रीटमेंट देऊन फायदा होऊ शकतो किंवा वाचवू शकतो. त्यामुळे प्रत्येक जन्मलेल्या बाळाचं 48 तासानंतर थायरॉइड हार्मोन चेक करणं जरुरी आहे. तसेच हे प्रौढ किशोरवयीन मुलांमध्ये, मुलींमध्ये पण येऊ शकतं. त्यामध्ये उंची कमी असेल, लठ्ठपणा होणे, किंवा मुलींमध्ये पाळीतील अनियमितता, एक्सेसिव्ह ब्लिडिंग किंवा गलगंड, किंवा प्रौढ स्त्रियांमध्ये पण मॅरेज नंतर इनफर्टिलिटी, सोबतच बाकीचे जे आपण थोड्या वेळापूर्वी लक्षण डिस्कस केले ते पण लक्षण आढळू शकतात. वजन वाढणे, थकवा, झोप, आळस, गलगंड आणि मोठ्या जे अबोव 50 एज ग्रुप आहेत त्यांनाही काही प्रमाणात आढळतात. त्यामध्ये गलगंड असेल, थकवा, झोप, आळस असेल, हे हायपोथायरॉइडमध्ये. हायपरमध्ये धडधड होणे, वजन कमी होणे, डोळे मोठे होणे, बेचैनी होणे, झोप न येणे असेही लक्षणं आढळतात. तर एका वाक्यात उत्तर द्यायचं झालं तर जन्मलेल्या बाळापासून मृत्यूपर्यंत कधीही थायरॉइड आढळू शकतो. तर आपल्याला वॉचफुल राहून लक्षणं आढळल्यास ट्रीटमेंट करणं जरुरी आहे. स्पेशली ज्यांच्या घरामध्ये थायरॉइड हार्मोनचे रुग्ण आहेत त्यांच्या फॅमिलीमध्ये वयाच्या 10व्या वर्षानंतर प्रत्येक मुला मुलींचं प्रत्येक वर्ष 1 ते 2 वर्षाला थायरॉइड चेक करणं जरुरी आहे. ते कधीही येऊ शकतं असं काही सांगता येत नाही की याच वर्षी येईल किंवा एकदा चेक केलं आणि आलं नाही आहे नॉर्मल आहे, याचा अर्थ असा नाही की भविष्यात होणार नाही. ते कधीही होऊ शकतं.
0: बरं, खूप छान माहिती आपण देतात. घेऊयात कार्यक्रमातला यानंतरचा फोन. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार.
3: हो हो, हा मॅडम, मी संभाजीनगरहून बोलते.
0: हा बोला.
3: माझ्या बहिणीला 17-18 वर्षापासून थायरॉइड आहे.
0: बरं,
3: तिला गलगंड आलेला आहे, त्याचं ऑपरेशन करायचं आहे. पण ते म्हणतात की ते ऑपरेशन केल्यानंतर पुन्हा गलगंड होतं. तिला खूप हाय प्रकारचा थायरॉइड आहे तर तो कमी होतो का मॅम? तिला 100 ml ची गोळी चालू आहे.

0: बर, डॉक्टर काही उपप्रश्न आपल्याला विचारायचे?
1: लक्षात आलं.
0: ताई आपलं नाव नाही सांगितलं आपण.
2: सरोज भास्कर टेकर संभाजीनगर.
0: बरं बरं ताई, आपला प्रश्न कळालाय, डॉक्टर उत्तर देत आहेत, आपण रेडिओ सेटवर ऐकावं.
2: ओके ओके.
1: बऱ्याच वेळी थायरॉइड सोबत गलगंड आढळतो आणि काही प्रमाणात आपण थायरॉइडची ट्रीटमेंट केली की गलगंडाची साईज कमी होते, पण हे 80-90% पेशंटमध्ये बरोबर आहे, पण 10-20% पेशंटमध्ये आपण थायरॉइडची प्रॉपर ट्रीटमेंट करून मेंटेन ठेवून सुद्धा गलगंड कमी होत नाही किंवा त्यात गाठी तयार होतात, अशा वेळी आपल्याला त्या गाठीतलं पाणी काढायला लागतं.
0: अच्छा.
1: बघायला लागतं की काही कॅन्सर तर डेव्हलप होत नाही. काही ज्या पूर्ण गाठी आपण 10 गाठी पाहिल्या तर त्यातल्या एखाद्या गाठीमध्ये कॅन्सर निघू शकतो, म्हणजे 10% चान्स आहे की त्या गाठीमधनं कॅन्सर निघण्याचा. आणि कॅन्सर निघाला तर आपल्याला पूर्ण थायरॉइड ग्रंथी काढावी लागते. दुसरं, ते गलगंड खूप मोठं झालं, त्यांनी श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला किंवा जेवताना पाणी पिताना गिळताना त्रास होत असेल किंवा आजूबाजूच्या नसा किंवा श्वास नलिका दबत असेल, तर अशा वेळी आपल्याला पूर्ण गलगंड काढायला लागतो. तर गलगंड मोठा असेल तर आणि पूर्ण काढून टाकला तर पुन्हा काही येत नाही, पण कधी कधी गलगंड अर्धा काढला जातो. काही काही म्हणजे समजा हे फुलपाखरासारखी ग्रंथी आहे, एका पंखामध्ये गाठ आहे दुसरीकडे नाहीये, तर एकच पंख काढला जातो आणि दुसरा तसाच ठेवला जातो, अशी ट्रीटमेंट केली जाते. अशा वेळी भविष्यात काही वर्षांनी दुसऱ्या पंखामध्ये पण गाठी तयार होऊन गलगंड वर येऊ शकतो. पण जेव्हा दोन्ही पंखामध्ये गाठी आहेत आणि मोठ्या मोठ्या आहेत आणि त्याचा त्रास होतोय, तर पूर्ण ग्रंथी काढली तर पुन्हा काही येण्याची शक्यता कमी होऊन जाते.
0: बरोबर, म्हणजे काळजी घ्यायची आपण.
1: हा, काळजी घ्यायची. आणि जसं आपण गवत उपटून काढणे आणि खुडून काढणे, उपटून काढलं तर पुन्हा काही होणार नाही, खुडून काढलं तर पुन्हा डबल निघू शकतं, वर येऊ शकतं, असा एक प्रकार.
0: तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा उपचार घ्यायचा. बरं, एक बेसिक प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे सर, की आजकाल मधुमेह आणि रक्तदाब हा बऱ्यापैकी ह्याचे रुग्ण आहेत, तर ह्याचा किती परिणाम होतो थायरॉइड होण्यावर?
1: मी तर हे म्हणेल, उलट म्हणूया आपण, थायरॉइडमुळे मधुमेह आणि रक्तदाबाचे रुग्ण वाढत आहेत. म्हणजे तसं पाहायला गेलं तर 10-20% थायरॉइड रुग्णांमध्ये ब्लड प्रेशर वाढतं, शुगर्स वाढतात आणि कोलेस्ट्रॉल वाढतं आणि हृदयरोगाचे पण आजार वाढतात. जर आपण हे थायरॉइड व्यवस्थित ट्रीट केलं आणि प्रॉपर कंट्रोल ठेवलं तर आपण हे 10-20% थायरॉइड रुग्णांपैकी हे जे होणारे दुष्परिणाम आहेत ते आपण टाळू शकतो.
0: अच्छा.
1: कारण थायरॉइड ट्रीटमेंट नाही घेतली तर याचे दुष्परिणाम पूर्ण बॉडीवरती होतात, आणि जसं वजन वाढणे, मग वजन वाढलं की बीपी, शुगर, बाकी गोष्टी पण वाढायला लागतात.
0: बर, घेऊयात कार्यक्रमातला यानंतरचा फोन. नमस्कार. नमस्कार
3: मॅडम, माझं नाव रुपाली अहिरे आहे.
0: बोला रुपाली ताई, कुठून बोलताय आपण?
3: मी संभाजीनगर मधूनच बोलते, कांचनवाडीतून.
0: बर,
3: मला एक प्रश्न होता डॉक्टरांना विचारायचा, की जस्ट हायपर थायरॉइड आणि हायपोथायरॉइड असतात त्यामध्ये, म्हणजे आता एखाद्या व्यक्तीला समजा मी आहे तर मला समजा माझ्या मानेला अशी एक लाईन आलेली आहे आणि दातामध्ये फट आली आहे, समोरच्या दातात फट आली आहे, तर मला थायरॉइड असण्याची शक्यता आहे का?
0: बर, काय वय आहे रुपाली ताई आपलं?
3: माझं 36.
0: बर, आपल्याला काही बीपी शुगर वगैरे आहे का?
3: नाही नाही, बीपी नाही, शुगर नाही आणि फॅमिलीमध्ये पण कोणाला नाही असलं काय.
0: बर, डॉक्टर काही उपप्रश्न?
1: गलगंड वगैरे आहे का आणि काही लक्षणं आहेत का, म्हणजे थकवा, झोप, आळस, वजन वाढणे किंवा गळ्यात सूज असं काही आहे का?
3: गळ्यात सूज वगैरे नाहीये, पण अशा 2-3 लाईन आलेल्या आहेत.
1: अच्छा. आणि वजन वाढत चाललंय का तुमचं?
3: हो, वजन वाढतंय, म्हणजे 2 वर्षांमध्ये माझं 2 किलो वजन वाढलंय.
1: बर,
3: वजन माझं कॉन्स्टंट राहतं नेहमी.
1: तर सद्यस्थितीमध्ये थायरॉइड चेक करणं खूप इझी झालेलं आहे, थायरॉइडच्या टेस्ट इझिली अव्हेलेबल आहेत, खूप काही कॉस्टही नाही आहे आणि 1-2 तासात रिपोर्ट पण मिळतो, तर आपण स्क्रीन करून घ्यायला हरकत नाही. फक्त प्लेन TSH रिपोर्ट केला तरी आपल्याला लक्षात येतं आणि त्याची कॉस्ट जवळपास 250-300 रुपये असेल, जास्तही नाही, त्यात काही कमी जास्त असेल तरच पुढचे त्याच्याशी रिलेटेड आपण टेस्ट करू शकतो. हे नॉर्मल आलं तर काही आजार असण्याची शक्यता नाही आहे असं.
0: बरं, खूप छान. डॉक्टर निलेश लोमटे सर, खूप छान माहिती आपण आमच्या श्रोत्यांना देत आहात. श्रोते, हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून, FM 101.7, सर्वजनात सर्वांच्या मनात. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हार्मोन केअर क्लिनिक. मधुमेह, थायरॉइड, लठ्ठपणा आणि हार्मोन या आजारांवर निदान आणि उपचार उपलब्ध, यासोबतच पॅथॉलॉजी आणि हार्मोनची विशेष लॅब उपलब्ध. हार्मोन केअर क्लिनिक, फ्रीडम टॉवर, जालना रस्ता, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 91-45-212-212. घेऊयात कार्यक्रमातला यानंतरचा फोन. नोकरीवाली असून सुद्धा कोणी

0: समजून घेऊया.
1: नमस्कार, हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं स्वागत. ताई बोला, आपला परिचय द्या आणि आपला प्रश्न विचारा.
2: हॅलो, मी जसवाडा रोडून सोवर्षा प्रकाश सांगेसाठी बोलते.
1: बोला वर्षा ताई, काय प्रश्न आहे आपला?
2: अरे आपण इतकी शिकलेले की जागरूक असून सुद्धा घरची सगळे शिकलेले असून स्वतःचा विचार करतो त्याच्या थायरॉइड बद्दल आपल्याला किती त्रास आहे त्याचा विचार करतो.
1: हो हो, बरोबर आहे. मग तुमचं काय म्हणणं आहे की या संदर्भात कुटुंबाचे काउन्सिलिंग व्हायला पाहिजे असं अशी अपेक्षा आहे का आपली?
2: म्हणजे माझ्यासाठीच नाही, सगळ्यांसाठी, सर्व महिलांसाठी.
1: बरोबर, अगदी तुम्ही सगळ्यांशी रिलेटेड अशी समस्या सांगितलेली आहे. डॉक्टर याच्यावर नक्की प्रकाश टाकतील. तुम्ही रेडिओ सेटवर ऐका आणि तुमच्या घरच्यांना पण बसवा हे उत्तर ऐकवताना. येस डॉक्टर, प्लीज. गंभीर समस्या आहे बरं?
3: हा बरोबर आहे. बेसिकली काय होतं, थायरॉइड ट्रीटमेंट घेतली नाही तर पेशंटला खूप गळून गेल्यासारखं वाटतं, थकवा आल्यासारखं वाटतं, लक्ष लागत नाही, डिप्रेस होऊन जातात पेशंट. एक दुसरं, स्त्रियामध्ये स्पेशली ज्यांना खूप ब्लीडिंग होते, एक्सेसिव्ह ब्लीडिंग, त्यांनी आवर्जून थायरॉइड चेक करावं. ज्यांना प्रेग्नन्सी राहत नाही त्यांनी आवर्जून चेक करावं. मुलांमध्ये ज्यांची उंची वाढत नाही, गळ्यात सूज आहे, त्यांनी आवर्जून चेक करावं. आणि खूप अचानक वजन वाढतंय अशाही रुग्णांनी चेक करावं. तसंच अचानक वजन कमी होणे सुद्धा लक्षण आहे दुसऱ्या प्रकारचं, अशाही रुग्णांनी आपण चेक करणं जरुरी आहे. तर ओव्हरऑल आपल्याला वाटतं की पेशंट असं का करतात, तर बॉडीमध्ये जे बेसल मेटाबॉलिझम असतं त्याचं ऍक्सलरेटर हे थायरॉइड हार्मोन्स आहेत. ऍक्सलरेटर बंद पडलं की गाडी कशी बंद पडते, तसंच थायरॉइड हार्मोन कमी झाले तर पूर्ण आपल्या शरीरातली गाडी किंवा शरीराची ऍक्टिव्हिटी म्हणू किंवा फ्रेशनेस कमी होऊन जातो आणि एकदम पेशंट गळून जातो. तर ट्रीटमेंट घेणे खूप जरुरी आहे, वेळोवेळी दाखवणेही जरुरी आहे आणि रिपोर्ट करून डोस मॉडिफाय करणे पण जरुरी आहे. डोस एकदा चालू झालेला डोस वर्षानुवर्ष घेण्यात पण काही तथ्य नाहीये, मध्ये मध्ये तो चेंज करावा लागतो आणि रिपोर्ट पाहून आपल्याला डोस मॉडिफाय करायला लागतो.
1: कुटुंबातील सदस्यांनी पण हे लक्षात घ्यायचंय की स्त्री जर वारंवार थकवा येतोय किंवा काही तक्रारी करते तर याचा अर्थ ती कामचुकारपणा करत नाहीये, तिला कुठला तरी आजार असू शकतो आणि थायरॉइड असण्याची शक्यता जास्त आहे.
3: आणि तेव्हा आपण डिस्कस केलं की हे 70-80% स्त्रियामध्येच होतं.
1: करेक्ट करेक्ट.
3: तर मेजॉरिटी हे स्त्रियामध्ये.
1: तर कुटुंबातील सदस्यांनी खूप मदत करायची आहे. घेऊयात कार्यक्रमातला यानंतरचा फोन. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार.
1: नमस्कार.
2: मी रंजना चुबे बोलते.
1: बोला रंजनाताई, कुठून बोलताय आपण?
2: मी करमाडून बोलते.
1: बर बर, बोला, काय प्रश्न आहे रंजनाताई?
2: मला थायरॉइडचा त्रास आहे आणि माझे 100 mg गोळ्या चालू आहे पण माझा त्रास असा आहे, मला ना ते कातडी ना लाल होते आपल्या पोटाच्या वर आणि मांड्यांजवळ कातडी लाल होते आणि असं संध्याकाळी साप नाही होत मला, तर ते थायरॉइडमुळे होतं का?
1: बर, किती वर्षांपासून आपण ही गोळी घेत आहे?
2: म्हणजे बरेच आता 7-8 वर्ष झाले, 7-8 वर्षापासून घेते.
1: बर डॉक्टर, काही उपप्रश्न? हा ठीक आहे, डॉक्टरांना आपला प्रश्न कळालाय, ते उत्तर देत आहेत, आपण रेडिओ सेटवर ऐकावं.
3: शेवटचं थायरॉइड कधी चेक केलंय तुम्ही?
1: नाही, डिस्कनेक्ट.
3: डिस्कनेक्ट, ओके. बेसिकली काय, थायरॉइड जेव्हा कंट्रोल नसेल किंवा टॅबलेटची जे आपण पॉवर देतो ते कमी पडत असेल तर हे कॉन्स्टिपेशन म्हणजे दररोज पोट साफ न होणे हे एक लक्षण आढळू शकतं. दुसरं, थायरॉइड कंट्रोल नसेल तर त्वचेवरती पण आपला ड्रायनेस येतो, कोरडेपणा येतो आणि कोरडेपणा जेव्हा आपण खाजू येते त्यावरती तर त्यावरती स्ट्रेच मार्क पण येऊ शकतात. तर जर हे कंट्रोलमध्ये नसेल किंवा तुम्ही वेळेवर चेक नसेल केलेलं किंवा टॅबलेट योग्य वेळी प्रमाणात घेत नसाल तर असे लक्षण आढळू शकतात. तर वेळोवेळी चेक करणं जरुरी आहे, कमीत कमी 2-3 महिन्यांनी आपल्याला एकदा चेक करायचं आहे.
1: हा म्हणजे काय होतं, बऱ्याच वेळेला औषध सुरू केलंय तर तेच कंटिन्यू घेत राहतात आणि नंतर विचारत नाहीत. डॉक्टर, मगाशी तुम्ही एक उल्लेख केला होता की बाळ जन्मल्यानंतर 48 तासाच्या आत आपण ती टेस्ट कर, हा 48 तासानंतर ती आपण टेस्ट करायची आहे. तर ह्याच्यामध्ये मग डॉक्टर सजेस्ट करतात की आपण स्वतःहून ते इनिशिएटिव्ह घ्यायचे, कारण बऱ्याच वेळेला आपण काय करतो, डॉक्टर जेवढे सांगतात तेवढ्याच तपासणी करतो.
3: जनरली पीडियाट्रिशियन किंवा गायनेकोलॉजिस्ट हे सजेस्ट करतातच पण रुग्णाला वाटतं की हा का करायचं. आपल्या शरीरात जेव्हा डेव्हलपमेंट होते बाळाची तेव्हा कधी थायरॉइड ग्रंथी तयार होत असताना काही प्रॉब्लेम आले तर थायरॉइड हार्मोन बनत नाहीत आणि नाही बनले तर त्याचा मुलाचा पुढे बुद्ध्यांक कमी होतो, मेंटल रिटार्डेशन होतं, मतिबंदपणा येऊ शकतो. तर हे आता जे इनिशिएटिव्ह आहेत त्यानुसार बाळ जन्मल्यानंतर 48 तासांनी थायरॉइड हार्मोन प्रत्येक बाळाचं करणं जरुरी आहे. ते 48 तासांनाच का, तर 48 तासाच्या आत मदरचं ब्लड बाळामध्ये थोडंफार सर्क्युलेट होतं त्यामुळे रिपोर्ट थोडा वर खाली पण येऊ शकतो. त्यामुळे आपण 48 तासानंतर रिकमेंड करतो आणि

0: ट्रीटेबल कॉज ऑफ मेंटल रिटार्डेशन, म्हणजे मतिमंदपणाचं ट्रीटमेंट देऊन फायदा होणारं कारण एक हायपोथायरॉइडिझम आहे. बऱ्याच आधीच्या काळी, आता थोड्या कमी झालेत हे रुग्ण, पण आधीच्या काळी डायरेक्ट 10-15 वर्षांची मुलं यायची आणि तो मतिमंद आहे, त्याला काहीच कळत नाही. आणि आता नंतर कळालं की हे थायरॉइड हार्मोनमुळे झालंय. पण एकदा झालेली गोष्ट आपण किती ट्रीटमेंट दिली तर खूप काही त्याच्यात सुधारणा होऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येक बाळाचं जन्मल्यानंतर चेक करणं जरुरी आहे.
1: अत्यंत महत्वाची गोष्ट आपण सांगितली आहे श्रोते. आपल्या घरात जर कोणी गरोदर महिला असेल आणि आता बाळ होणार असेल तिला, तर तुम्ही जरूर ही जी टेस्ट आहे ती तुम्ही नक्की करून घ्यायची आहे.
0: आणखी मला असं वाटतं की गरोदर महिलेचंही गायनेकोलॉजिस्ट सजेस्ट करतातच, पण गरोदर महिलेचं सुद्धा थायरॉइड हार्मोन चेक करणं जरुरी आहे. कारण अबॉर्शनचं एखाद वन ऑफ द रिझन हे हायपोथायरॉइड किंवा हायपरथायरॉइड. थायरॉइड हार्मोन कर्मन म्हणजे लेवल्समध्ये नसतील तर अबॉर्शन होऊ शकतं किंवा बाळाची वाढीमध्ये पण प्रॉब्लेम येऊ शकतात.
1: थायरॉइडचा वंध्यत्वाशी कसा संबंध येतो सर, थोडं तुम्ही सांगाल का?
0: आताच्या काळात वंध्यत्व पाहायला गेलं तर त्यामध्ये मेजॉरिटी पेशंट हे पीसीओडी म्हणजे हार्मोन इम्बॅलन्सचे आहेत. त्यानंतर लठ्ठपणाने थायरॉइडचे पण काही पेशंट आहेतच त्यामध्ये. तर थायरॉइड हार्मोन कंट्रोलमध्ये नसेल किंवा मेंटेन नसेल तर पाळीत अनियमितता येते, बीजांड वाढ होत नाही, बीजांडचं जे त्यातून छोटं अंड निघतं ते निघत नाही, किंवा ब्लीडिंग खूप होते, किंवा पाळीत 2-3-4 महिने येत नाही, यामुळे वंध्यत्व येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे वंध्यत्वाच्या आपण सर्व पेशंटचे आपण थायरॉइड हार्मोन चेक करायला सांगतो.
1: डॉक्टर निलेश लोमटे सर, खूप छान मार्गदर्शन आपण आमच्या श्रोत्यांना करत आहात. श्रोते हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण घेत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून FM 101.7 सर्वजनात सर्वांच्या मनात. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हार्मोन केअर क्लिनिक. मधुमेह, थायरॉइड, लठ्ठपणा आणि हार्मोन या आजारांवर निदान आणि उपचार उपलब्ध, यासोबतच पॅथॉलॉजी आणि हार्मोनची विशेष लॅब उपलब्ध. हार्मोन केअर क्लिनिक, फ्रीडम टॉवर, जालना रस्ता, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 91-45-212-212. डॉक्टर, कार्यक्रमात यानंतर तुम्हाला विचारायचं आहे की आता मेडिकल सायन्स हे खूप पुढे गेलं आहे, तर थायरॉइडच्या बाबतीत आता कशी ट्रीटमेंट दिली जाते आणि त्याच्यामध्ये काय काय डेव्हलपमेंट झालेले आहेत पहिल्यापेक्षा?
0: तर थायरॉइड हार्मोन्सचे जे इम्बॅलन्स आहे ते तर आपण मेडिकेशन आणि टॅबलेट्सनीच कंट्रोल करतो. आता गलगंडामध्ये कॅन्सरचं प्रमाणही आहे, 10-20% गलगंडामध्ये कॅन्सर निघतो. अशा वेळी आपण सर्जरी करायला सांगतो, टोटल थायरॉइड काढायला सांगतो. त्यानंतर एक थायरॉइड स्कॅन, न्यूक्लिअर स्कॅन असतो, तो थायरॉइड स्कॅन करून पाहतो की काही शिल्लक आहे का त्या जागेवरती. आपण पूर्ण रिमूव्ह केल्यानंतर काही थोडाफार पार्ट राहिलाय का, काही सेल पेशी राहिल्यात का, ते पण आपल्याला त्या स्कॅनमध्ये दिसते. समजा काही प्रमाणात राहिलेच असतील तर रेडिएक्टिव्ह आयोडीन नावाची एक थेरपी आहे, ते देऊन आपण ते पूर्ण बर्न आउट करू शकतो. हे एक त्यामध्ये डेव्हलपमेंट आहे. दुसरं FNAC, आपण जे पाणी काढतो ते बऱ्याच वेळी ते बॉर्डरलाईन येतं, म्हणजे नॉर्मली नाही आणि ॲबनॉर्मली नाही, त्याच्यामधलं निघतं. तर अशा वेळी त्याच्यात कॅन्सर मार्कर नावाच्या काही टेस्ट असतात, त्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की हे कॅन्सर असू शकतो की नसू शकतो. तेही एक नवीन डेव्हलपमेंट आहे. आणि FDG पेट, काही समजा दुसऱ्या कारणास्तव FDG पेटची तपासणी झाली आणि त्या थायरॉइडमध्ये एखादी गाठ दाखवली तर ते कॅन्सर असण्याची जास्त शक्यता असते. तर अशा वेळी आपल्याला ते FNAC करून पुढे पाहावं लागतं की ते नॉर्मल गाठ आहे की कॅन्सर आहे की काय आहे, त्यानुसार पाहावं लागतं.
1: बरं, या शस्त्रक्रियांचं यशस्वी होण्याचं प्रमाण किती असतं?
0: मेजॉरिटी 99% या शस्त्रक्रिया यशस्वीच होतात, पण काही कॅन्सर असे असतात की ते शस्त्रक्रिया करूनही आपल्या कंट्रोलमध्ये येत नाही. जसे अनाप्लास्टिक थायरॉइड कॅन्सर, जो की काय होतो तो आजूबाजूच्या पूर्ण बोन्स, नसा, ब्लड वेसल, मसल यांना अटॅच होतो आणि त्यालाही एनक्रोच करतो. आणि जेव्हा तो पसरतो अशा वेळी आपल्याला त्यांना किमोथेरपी किंवा दुसऱ्या ट्रीटमेंट द्याव्या लागतात. पण हे खूप एक्सेप्शनली कमी प्रमाणात आहे. 1-2% कॅन्सरमध्येच हा अनाप्लास्टिक कॅन्सर आढळतो. म्हणजे जे थायरॉइडचे पूर्ण कॅन्सर पाहिले आपले तर ते less than 2% हे अनाप्लास्टिक असतात. 98% थायरॉइड कॅन्सर हे ट्रीटमेंट देऊन फायदा होऊ शकतो, पूर्ण पेशंट रुग्ण बरा होऊ शकतो. त्यांनी पूर्ण व्यवस्थित फॉलोअप घेतला तर त्याच्या जीवालाही धोका होण्याची शक्यता कमी होत जाते.
1: खूप छान. आणि शस्त्रक्रिया झाल्यानंतर मग रुग्णांवर त्याचा काय परिणाम होतो किंवा त्यांनी काय काळजी घ्यायची?
0: शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते गलगंड काढून टाकल्यानंतर आपल्या बॉडीतली ग्रंथी पूर्ण निघून जाते. ग्रंथीतले जे थायरॉइड हार्मोन बनणं आहे ते बनणं बंद होऊन जातं. तर आपल्याला बाहेरून थायरॉइड हार्मोन सप्लिमेंट द्यावं लागतं. बऱ्याच वेळी शस्त्रक्रियेनंतर कॅल्शियम लेवल पण कमी होते, तर मग अशा वेळी कॅल्शियम पण द्यावं लागतं. ते कॅल्शियम लेवल कमी होण्याचं कारण थायरॉइड सोबत पॅराथायरॉइड नावाची एक छोटी ग्रंथी असते, त्यासोबतच असते ते. तर ऑपरेशनमध्ये तिचा रक्त सप्लाय कमी होतो किंवा ती निघूनही जाऊ शकते. असं झालं

0: तर कॅल्शियम कमी होतं आणि आपल्याला कॅल्शियमचेही सप्लिमेंट द्यावे लागतात काही महिने किंवा काही वर्षासाठी. आणि थायरॉइड ग्रंथी पूर्ण काढल्यामुळे थायरॉइड सप्लिमेंट हे लाईफ टाईम द्यावं लागतात. आणि हे योग्य वेळी घेतले आणि योग्य प्रमाणात घेतले तर रुग्ण पूर्णपणे व्यवस्थित बरा राहू शकतो.
1: मग थायरॉइडचे जे औषधं आपण नियमित घेतो त्याचे काही दुष्परिणाम शरीरावर?
0: तसं पाहिलं तर थायरॉइड हार्मोन सर्व नॉर्मल सर्वांच्याच शरीरामध्ये थायरॉइड हार्मोन असतात. आणि बाहेर हे आपण जे टॅबलेटमध्ये देतो ते नॉर्मल फिजिओलॉजिकल जसे आपल्या शरीरात तयार होतात तसेच बनवले जातात. त्यामुळे मेडिकल फील्डच्या ज्या सेफेस्ट आणि बेस्ट टॅबलेट आहे त्यामधली ही थायरॉइडची टॅबलेट आहे. आतापर्यंत आम्ही लाखो पेशंटला ट्रीटमेंट दिली, त्यात एकही पेशंट म्हणला नाही की याची काही रिॲक्शन आली किंवा याचा काही त्रास झाला. तर हे सेफेस्ट टॅबलेट आहे कारण आपल्या बॉडीमध्ये जशी हार्मोन बनतात त्याच प्रमाणात हे बनून दिले जातात.
1: खूप छान,
0: एकदम सिम्पल ट्रीटमेंट.
1: छान डॉक्टर निलेश लोमटे सर, खूप छान माहिती सोप्या शब्दात समजेल अशा शब्दात आपण आमच्या श्रोत्यांना देत आहात. थायरॉइड हा आजार कितपत गंभीर आहे आणि तो पूर्ण क्युरेबल आहे का?
0: क्युरेबल हा शब्द थोडा डिफिकल्ट आहे कारण मेजॉरिटी थायरॉइड जे रुग्ण आहेत किंवा थायरॉइडमध्ये जे इम्बॅलन्स आहे त्याला थोडी लॉंग टर्म ट्रीटमेंट लागते. पण आपण 5-10% पेशंटमध्ये हे टॅबलेट काही महिन्यामध्ये काही वर्षामध्ये बंद होतात. आणि स्पेशली हायपर थायरॉइड ज्यांचे थायरॉइड हार्मोन वाढलेले आहेत इन्फेक्शनमुळे स्ट्रेसमुळे अशा पेशंटमध्ये बरे होतात. पण अनुवंशिकता असेल किंवा हायपोथायरॉइड आहे किंवा एन्टीटीपीओ नावाचे अँटीबॉडीज असतात त्या वाढलेल्या असतील, टीएसएच खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय, तर थोडं लॉंग टर्म ट्रीटमेंट घ्यावी लागते. आणि ट्रीटमेंटला कंटाळून जाण्याचं काही कारण नाही. आपण फॉलोअप पण 2-3 महिन्यात एकदाच ठेवतो आणि ट्रीटमेंट घेतल्यानंतर पेशंट पूर्णपणे बरा होतो, त्याला व्यवस्थित फ्रेश वाटायला लागतं, ऍक्टिव्हनेस मेंटेन होतो आणि त्याचे होणारे दुष्परिणाम बऱ्यापैकी कमी होऊन जातात.
1: खूप छान. प्रश्न असाही मला तुम्हाला विचारायचा होता की व्यायाम आणि आहार यांची काय भूमिका आहे थायरॉइड आजारात?
0: एक्सरसाइज आणि आहार याच्यामुळे बऱ्याच प्रमाणात थायरॉइड लवकर कंट्रोलमध्ये येतं आणि काही पेशंटमध्ये टॅबलेट बंद करायलाही मदत होऊन जाते. आहारामुळे आणि व्यायामामुळे आपल्या बॉडीतले होणारे जे ॲटिम्युन आजार असतात जसे की स्वतःच्या प्रतिकार शक्तीमुळे तयार होणाऱ्या आजाराला आपण ॲटिम्युन आजार म्हणतो, त्यावरती कंट्रोल यायला मदत होते. तर डेफिनेटली आहार आणि व्यायामाचा याच्यामध्ये रोल आहे. आणि हायपोथायरॉइड पेशंट बरेचसे लठ्ठ असतात, त्यांचा लठ्ठपणाही कमी करण्यात मदत होते. तसेच काही पेशंटमध्ये जे वंधत्व आहे किंवा ब्लड प्रेशर आहे किंवा शुगर आहे किंवा कोलेस्ट्रॉलचे प्रॉब्लेम असोसिएटेड आहे तेही कंट्रोल करायला मदत होऊन जाते.
1: बरं, डॉक्टर निलेश लोमटे सर, कार्यक्रमाच्या समारोपाकडे जाताना तुम्ही इतकी छान माहिती देतात, खरं तर अजून प्रश्न खूप मनामध्ये आहेत पण वेळेची मर्यादा आहे, तर कार्यक्रमाची सांगता करताना श्रोत्यांना तुम्ही फायनली काय सांगाल कन्क्लुजन?
0: तर मी हे कन्क्लुजन सांगेल की जन्मलेल्या प्रत्येक बाळाचं 48 तासानंतर थायरॉइड हार्मोन चेक करणं जरुरी आहे. मुलांमध्ये उंची वाढत नसेल किंवा गलगंड असेल किंवा खूप मंदपणा असेल, थकवत असेल, आळस येत असेल तर अशा वेळी थायरॉइड करणं चेक करणं जरुरी आहे. तसेच मुलींमध्ये पिरियडमध्ये इरेग्युलरता असेल, एक्सेसिव्ह ब्लीडिंग असेल त्यांच्यामध्येही चेक करणं जरुरी आहे. प्रोडोएन स्त्रियामध्ये इन्फर्टिलिटी असेल, एक्सेसिव्ह ब्लीडिंग असेल, इरेग्युलर मेन्सेस असेल किंवा सडन वेट गेन किंवा सडन वेट लॉस असेल त्यांच्यामध्येही चेक करणं जरुरी आहे. आणि पुरुषामध्येही अशी काही लक्षणं आढळत असतील, वजन वाढणे, थरथरी होणे, धडधड होणे, अचानक वजन वाढणे, अचानक कमी होणे, त्यांच्यामध्येही चेक करून ट्रीटमेंट घेणे जरुरी आहे. हे ट्रीटमेंट देऊन पूर्णपणे व्यवस्थित आणि कंट्रोलमध्ये येणारा आजार आहे. तर ट्रीटमेंट असणारे आजार हे चांगलेच आहे असं म्हणू कारण त्याला ट्रीटमेंट आहे आणि त्याने आपण मेंटेन ठेवू शकतो, कंट्रोलमध्ये ठेवू शकतो आणि आपल्या बॉडीवरती होणारे दुष्परिणाम पण टाळू शकतो.
1: डॉक्टर निलेश लोमटे सर, आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि इतकं छान मार्गदर्शन आमच्या श्रोत्यांना केलं यासाठी आपले मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोतेहो, आजचा कार्यक्रम आपल्यापर्यंत उत्कृष्टरित्या पोहोचवण्यासाठी आम्हाला तांत्रिक सहकार्य केलं होतं अभियंते वैभव वाविस्कर आणि कीर्ती भोसरे यांनी. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुजित बनसोडे. बरे तर श्रोतेहो, पुन्हा भेटूयात एक नवीन तज्ज्ञ डॉक्टर आणि नवीन विषयासह हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात. तोपर्यंत मस्त जगा, स्वस्थ रहा आणि वैशाली नांदगावकरला निरोप द्या. नमस्कार.
2: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, 11 वाजेत ऐकूया आमच्या केंद्रावरचं बातमीपत्र.
3: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. भारताने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत पाकिस्तानच्या नरसंहाराच्या काळ्या इतिहासावर जोरदार प्रहार केला आहे. काल सुरक्षा परिषदेत

0: शस्त्र संघर्षामध्ये नागरिकांचे संरक्षण या विषयावरील वार्षिक खुल्या चर्चेदरम्यान बोलताना संयुक्त राष्ट्रांमधले भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत हरीश पार्थवनेनी यांनी पाकिस्तानवर टीका केली. पाकिस्तानची ही अमानवी वृत्ती म्हणजे स्वतःचे अंतर्गत अपयश लपवण्यासाठी आणि त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी गेल्या अनेक दशकांपासून देशाच्या सीमांच्या आत आणि बाहेर हिंसाचार पसरवण्याचा त्यांचा पूर्वनियोजित प्रयत्न असल्याचं ते म्हणाले. ज्या देशाचा स्वतःचा इतिहास नरसंहाराच्या कृत्यांनी डागाळलेला आहे त्याने भारताच्या पूर्णपणे अंतर्गत असलेल्या मुद्द्यांवर भाष्य करावं हा एक मोठा विरोधाभास असल्याचंही ते म्हणाले. पाकिस्तानच्या प्रतिनिधीने या चर्चेदरम्यान जम्मू आणि काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर राजदूत पर्वतनेनी यांनी पाकिस्तानला हे चोख प्रत्युत्तर दिलं. दहशतवाद विरोधी दिन आज पाळला जात आहे. युवकांना दहशतवाद आणि हिंसाचाराच्या मार्गापासून परावृत्त करण्याच्या उद्देशानं हा दिवस पाळला जातो. 1991 याच दिवशी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातून अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस नेते सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी, पी चिदंबरम यांनी नवी दिल्लीत वीरभूमिया राजीव गांधी यांच्या समाधीस्थळावर पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. महाराष्ट्रातलं सांडपाणी प्रक्रिया केंद्र मॉडेल अत्यंत प्रभावी ठरलं असून लवकरच हे मॉडेल राष्ट्रीय स्तरावर एक आदर्श मॉडेल म्हणून विकसित केलं जाणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाच्या वतीनं नवी दिल्लीत आयोजित स्वच्छ भारत अभियान शहरी या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याच्या राष्ट्रीय आढावा बैठकीत ते काल बोलत होते. ही बाब महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय अभिमानास्पद असून राज्य सध्या शून्य कचरा आणि कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती या संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी ठोस पावलं उचलत असल्याची माहितीही शिंदे यांनी दिली. राज्यात काही खत उत्पादक आणि पुरवठादार कंपन्यांकडून अनुदानित खतांच्या विक्रीसोबत विनाअनुदानित खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये, जैव खते, जैव उत्तेजके सक्तीनं विक्री केली जात असल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं महत्वाचा निर्णय घेत संबंधित प्रकाराला तात्काळ बंदी घालण्याचे आदेश जारी केले असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन राज्य शासनानं आता अनुदानित खतांचा पुरवठा करताना इतर कोणत्याही उत्पादनांची सक्ती करण्यास मनाई केली असल्याचं भरणे यांनी सांगितलं. दरम्यान अकोला इथं पोलिसांनी छापा टाकून एका कारखान्यातून विनापरवाना साठवलेला 92 लाख रुपयांचा खतांचा साठा जप्त केला. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात सर्व राजकीय पक्षांनी सक्रिय सहकार्य करावं असं आवाहन धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केलं आहे. यासंदर्भात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. विशेषतः जास्तीत जास्त मतदान बूथ प्रतिनिधी नेमून मतदारांची नावं वगळली जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी असे निर्देशही त्यांनी दिले. बीड पोलीस दलात 4 अत्याधुनिक एआय सर्व्हेलन्स व्हॅन दाखल झाल्या. पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी काल या वाहनांना हिरवा झेंडा दाखवला. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात हे तंत्रज्ञान मैलाचा दगड ठरेल असा विश्वास कॉवत यांनी यावेळी व्यक्त केला. बीड जिल्ह्यातल्या दिव्यांग बांधवांचं युडीआयडी कार्डचं आधार संलग्नीकरण न झाल्यामुळे अनेक योजनांपासून लाभार्थी वंचित राहत आहेत. खासदार बजरंग सोनवणे यांनी यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सकांना अधिकृत पत्र पाठवून तातडीने ठोस पावलं उचलण्याची सूचना केली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकजवळील ओझर इथल्या विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या बांधकामास नवी दिल्ली इथल्या नागरी विमान सुरक्षा विभागाच्या महासंचालकांनी मंजुरी दिली आहे. विस्तारीकरणाच्या कामासाठी 560 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नवी मुंबईत वाशी इथल्या जुहूगाव परिसरात गुन्हे शाखेनं केलेल्या कारवाईत एका नायजेरियन नागरिकाकडून 1.26 कोटी रुपयांचं कोकेन जप्त करण्यात आलं. त्याच्यासह अंमली पदार्थ पुरवणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.
1: FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, 11:05 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

मोहम्मद रफी यांनी गायलेलं कन्यादान या चित्रपटातलं नीरज यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. श्रोते हो, गेली कित्येक वर्ष संपूर्ण जग एका अत्यंत संवेदनशील आणि गंभीर समस्येला तोंड देत आहे आणि तो विषय म्हणजे दहशतवाद. श्रोते हो, आज 21 मे. भारतात दरवर्षी 21 मे हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून पाळला जातो. मंडळी, खरं तर दहशतवाद ही एक जागतिक समस्या आहे जी केवळ एका देशापुरती मर्यादित नाहीये तर संपूर्ण मानवतेसाठी मोठा धोका आहे. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 21 मे

2091 रोजी एका दहशतवादी हल्ल्यात हत्या झाली. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आणि दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी हा दिवस घोषित करण्यात आलाय. देशातील तरुणांना दहशतवादापासून दूर ठेवणं, हिंसाचाराचे दुष्परिणाम समजावून सांगणं आणि समाजात शांतता सलोखा टिकवून ठेवणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. तेव्हा श्रोते हो, मी एवढंच म्हणेन की आपण एक सजग नागरिक म्हणून देशाच्या सुरक्षेसाठी नेहमी सतर्क राहूया आणि दहशतवादाच्या या अंधकाराला नष्ट करून शांततेचा एक नवा सुरक्षित भारत घडवण्यासाठी प्रयत्न करूया.

छोटा जवान या चित्रपटासाठी महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत देसाई यांचं. श्रोतो, चहा हा आपल्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय. भारतात चहा हे केवळ एक पेय नाहीये, तर ती एक भावना आहे, एक संस्कृती आहे आणि कोट्यावधी लोकांच्या दिवसाची सुरुवात करण्याचा आधार आहे. कुणाचं डोकं दुखत असेल तर चहा पाहिजे, पाऊस पडत असेल तर चहाचं पाहिजे, आणि कामाचा ताण आला असेल किंवा मग एकाकी वाटत असेल तर चहा घ्यावासा वाटतो, आणि कुणी मित्रांच्या घोळक्यात असेल त्यावेळी सर्वांच्या ओठांवर एकच वाक्य येतं, ते म्हणजे चला एक कप चहा होऊन जाऊ दे. तर असा हा आपला लाडका चहा, याचा सन्मान करण्याचा आजचा दिवस. म्हणजेच आज आहे आंतरराष्ट्रीय चहा दिन. चहाच्या सांस्कृतिक महत्वाचा सन्मान करण्यासाठी, चहा उत्पादक देशांच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी आणि चहा कामगारांच्या कल्याणाकडे लक्ष वेधण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. चला तर मग

अनु मलिक आणि सहकाऱ्यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनु मलिक यांचं आणि चित्रपट हर दिल जो प्यार करेगा. श्रोते हो, एखादा कार्यक्रम असला ना की घराघरात ऐकू येणारा एक संवाद म्हणजे, अगं आवर लवकर, किती उशीर, तू कधीपासून आरशाशी गप्पा मारतेस, गळ्यात हा हार घालू की तो, हातात काय घालायचं, कानात काय, बाप रे वाट पाहून कंटाळलो मी. काय श्रोते हो, तुमच्याही घरात अशी वाक्य ऐकू येतात ना? अहो, प्रत्येक स्त्रीला दागिन्यांची हौस ही थोडीफार असतेच. रसिक हो, आपण आज बोलणार आहोत याच विषयी, म्हणजेच दागिन्यांविषयी. अगदी प्राचीन काळापासून मानवाला स्वतःला सजवायला आवडायचं. मोहेंजोदाडो आणि हडप्पा इथल्या उत्खननात सोनं, रुपे, तांबे, मणी, प्राण्यांचे दात, नख, अस्थी यांचा वापर दागिन्यांसाठी केलेला आढळतो. तर अशी ही दागिन्यांची हौस महिला वर्गाला जरा जास्तच असते, नाही का?

सौदागर या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत रवींद्र जैन यांचं होतं. तर असे कहो, केवळ हाताचा विचार केला तरी त्यात आपण तीन ठिकाणी दागिने घालू शकतो, म्हणजे दंडावर, मनगटावर आणि बोटांवर. आजच्या काळात हे सारे दागिने फार मोजक्या संख्येनं दिसत असले तरी पूर्वी म्हणजे अगदी पेशवाईच्या काळात या दागिन्यांचे 10-15 तरी वेगवेगळे प्रकार वापरले जायचे. अशा शाही दागिन्यांमध्ये अगदी ठसठशीत अंगठ्या असायच्या. त्यात हिरे, माणिक, मोती यांचाच वापर जास्त केला जायचा. वांगनिश्चयाच्या म्हणजेच एंगेजमेंटच्या अंगठ्यांची प्रथा इजिप्शियन, ग्रीक आणि रोमन लोकांनी पाडली असं म्हटलं जातं. म्हणूनच की काय, चित्रपटांमध्ये प्रेमाचं प्रतीक म्हणून अंगठी घातल्याचं दाखवण्यात येतं. आणि आता तर एंगेजमेंट रिंग घालण्याचा जणू रिवाजच झालाय. आणि शोधो, आपण जर थोडं आपल्या बालपणात डोकावलं ना तर आपल्याला आठवत असेल आपण काय करायचो, तर चॉकलेट खाल्ल्यानंतर त्याचं ते चमकीचं रॅपर फेकून न देता त्याची छान गुंडाळी करून आपल्या बोटात अंगठी म्हणून थाटात मिरवायचोच ना.

लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. राम अवतार या चित्रपटासाठी हे गीत गायलं लता मंगेशकर आणि मोहम्मद अजीज यांनी. श्रोतेहो, प्रत्येक स्त्रीचा अतिशय आवडता दागिना म्हणजे हातातल्या बांगड्या. मला माहिती आहे श्रोतेहो, बांगड्या म्हटलं की तुमच्या मनामध्ये खूप सारी रोमॅन्टिक गाणी फेर धरू लागली असतील. चुडी नही ये मेरा दिल है, मेरे हाथों में नौनो चुडिया, किंवा मग बिंदिया चमकेगी, अशीही प्रेमाची साथीदार असणारी चुडी म्हणजेच बांगडी. मग याच बांगड्या पाटल्या मोठ्या विश्वासानं सासूकडून सुनेकडे सुपूर्द केल्याचे भावनिक सीन आपण चित्रपटात नेहमीच पाहतो ना. रसिको, लग्नामध्ये हिरवा चुडा हातामध्ये भरल्यानंतर नववधूच्या चेहऱ्यावर जी लाली पसरते ना, त्याला कशाचीच उपमा देता येणार नाही. श्रोते हो, हातातली बांगडी काढून ती तीन बोटांनी गरगर फिरवून आपल्या रडणाऱ्या तान्हुल्याचं लक्ष दुसरीकडे वळवणारी माऊली कित्येकांच्या डोळ्यासमोर तरळली असेलच. बांगड्यांनी भाव

विश्वच नाही तर मराठी भाषा देखील समृद्ध केली आहे. हातच्या काकणाला आरसा कशाला, हातात बांगड्या नाहीत भरल्यात आम्ही, नाव सोनूबाई अन हाती कथलाचा वाळा, अशा अनेक म्हणी वाक्प्रचार आपल्या तोंडी अगदी सहज येतात. श्रोते हो, असं हे बांगड्यांचं भावविश्व सर्वव्यापी आहे, अगदी लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत.

गॅम्बलर या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं नीरज यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं एस टी बर्मन यांचं. श्रोतेव गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात माझ्यासोबत म्हणजेच रेणुकासोबत. आणि आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय आहे अगदी सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा, तो म्हणजे दागिना. तर श्रोतेहो, कानात दागिने घालणं हे आपल्या संस्कृतीत शुभ मानलं जातं. शिवाय कान टोचल्यानं आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते असंही म्हटलं जातं. कानात घालण्याच्या दागिन्यांचेही खूप प्रकार पाहायला मिळतात. यात स्त्रियांकडून आवडीनं घातला जाणारा प्रकार म्हणजे जुबे किंवा झुमके. या जुबेंच्या खालची डिझाईन झुमरासारखी असते म्हणून ते झुमके. या झुमक्यांवरून काही आठवलं का शोधो? बरोबर ओळखलं, झुमका गे.

मेरा साया या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या स्वरात राजा मेहंदी अली खान यांची गीत रचना म्हणे ऐकली. संगीत होतं मदन मोहन यांचं. श्रोतो, कानात घालायचा आणखी एक पारंपरिक दागिना म्हणजे बुगडी. मोती आणि सोन्याच्या कॉम्बिनेशनमध्ये बनवली जाणारी बुगडी कानाच्या वरच्या भागात घातली जाते. आताच्या मॉडर्न काळात सुंदर डिझाईन्समध्ये डायमंड किंवा मग ऑक्सिडाइज बुगडी सुद्धा बाजारात मिळतात. रसिको, अशी ही बुगडी म्हणजे महाराष्ट्राची खासियत. पण जरा जपूनच ह, या बुगड्यांना इथं तिथं सांडायची भलतीच खोड आहे.

वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. सांगते ऐका या चित्रपटासाठी हे गीत गायलं आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी. श्रोते हो, आत्ताची ही जी दोन्ही गाणी आपण ऐकली ना ते म्हणजे मेरा साया आणि सांगते ऐका या चित्रपटांमधली. एक हिंदी तर दुसरं मराठी, पण यातला योगायोग पहा ना, दोन्ही गाण्यांचा अर्थ सारखाच फक्त भाषा वेगळी. आणि दोन्हीही गाणी गायली आहेत ते आपल्या लाडक्या आशाताईंनी. मंडळी, काल सहज म्हणून मी आईच्या दागिन्यांचं कलेक्शन बघत बसले होते. एकापेक्षा एक सुंदर पारंपरिक आणि आधुनिक असे मराठमोळे दागिने होते. त्यामध्ये माझी मात्र नजर खेळली ती सुंदर अशा मोत्यांच्या नथीवर. तर अशी ही नथ जी कोणत्याही काळात खूपच ट्रेंडी दिसते. नऊवारी साडी असो की काठपदराची सहावारी, प्रत्येकावर खुलते. आजकाल नवीन फॅशननुसार जीन्स टॉपवर सुद्धा नथ घातली जाते. श्रोते हो, स्त्रियांच्या आवडीचा आणखी एक दागिना म्हणजे पायातले पैंजण. अगदी लहान बाळाला सुद्धा पायात चांदीचे पैंजण घालतात. लाडकी लेक पैंजण घालून पहिलं पाऊल टाकते तेव्हा ती छुमछुम किती मनाला भावते ना. बाळ मुलगा असो की मुलगी, पायात वाळे घुंगराचे पैंजण हे घातलेच जातात. चांदीचे पैंजण पायात घातल्यामुळे पायाची हाडे मजबूत होतात आणि चांदीच्या शीतलतेमुळे शरीरातली उष्णता कमी होते असंही म्हटलं जातं. आणि आजकाल मुली पायांमध्ये हलके आणि ट्रेंडी पैंजण घालणं पसंत करतात, ज्याला अँकलेट असं म्हणतात. तसे होते हो, अशा या पैंजणांचं वर्णन करणारी तर कित्येक गाणी आहेत. ऐकूया त्यातलंच एक.

कुमार सानू, अलका याज्ञिक आणि सहकाऱ्यांनी गायलेलं दिवाना या चित्रपटातलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं नदीम श्रवण यांचं. श्रोते हो, आधी आई आजी सांगायच्या म्हणून तो दागिना घातला जायचा, पण आजकाल आपल्या आवडत्या नायक नायिकेनं एखाद्या दागिन्यांचं मॉडर्न रूप घातलं म्हणून आपणही ते तसंच घालण्याचा प्रयत्न करतो. तर अशी ही दागिन्यांची परंपरा आपल्याकडे पूर्वापार आहे. यामध्ये गळ्याच्या दागिन्यात मात्र आपल्याला खूप व्हरायटी दिसते. मग त्यात चिंचपेटी, वज्रटीक, ठुशी, मोहनमाळ, चंद्रहार, कोल्हापुरी साज असे बरेच प्रकार आहेत. यातल्या प्रत्येक प्रकाराबद्दल बोलण्यासारखं खूप आहे. आता कोल्हापुरी साज याच्याबद्दलच बोलायचं झालं तर असं म्हणतात की कोल्हापूरकडच्या लोकांनी हा साज मोठ्या प्रमाणात वापरला म्हणून त्याचं नाव कोल्हापुरी साज. या साजात मासा, कमळ, चंद्र, बेलपान, शंख, नाग, कासव अशा शुभ आकाराचे सोन्याचे पत्रे आणि मणी ओलेले असतात.

सोनाराने टोचले कान या चित्रपटासाठी उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गदी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राम कदम यांचं. तर श्रोते हो, असा हा दागिन्यांचा महिमा. बरेचदा ही दागिन्यांची परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते. हा दागिन्यांचा वारसा म्हणजे खरं तर दोन पिढ्यांना जोडणारा दुवाच, या पिढीपासून त्या पिढीकडे जाण्याचा मार्ग. आणि काय ना श्रोते हो, प्रत्येक दागिन्याशी आपल्या काही आठवणी जोडलेल्या असतात, त्यामागे काही हळवे क्षणही असतात. असे कहो, दागिने घालून स्वतःला सजवून माणूस सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतो, पण त्याहीपेक्षा माणसाला सुंदर दिसण्यासाठी लागतं ते सुंदर आणि तितकंच निरागस मन. आणि त्यावर जर निर्मळ हास्य असेल तर मग काय, सोने पे सुहागा.

मोहरा या चित्रपटासाठी पंकज उदास आणि साधना सरगम यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं विजू शाह यांचं. श्रोते, आपल्या गप्पांची मैफिल संपूचली असं वाटतं ना, आपण काय करणार. कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, तेव्हा गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून मी रेणुका सुतवणे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकला. एफएम 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते वाथाटीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी नागपूर केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
1: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.
3: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी स्वाती तुपकर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, लहानपणी शाळेत म्हटलेली प्रतिज्ञा अजूनही आपल्या आठवणींच्या कप्प्यात दडलेली आहे. त्यातलीच एक ओळ म्हणजे माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेनं नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. बालपणी जरी याचा अर्थ तेवढा नीटसा कळत नव्हता, तरी आता मात्र त्याची ओळख झाली आहे. साऱ्या जगात वेगवेगळी संस्कृती आहे. तेव्हा आज आहे 21 मे. आजचा हा दिवस जगातील संस्कृतीचं वैविध्य साजरी करण्यासाठी, शांतता राखण्यासाठी आणि विविध संस्कृतीमधील संवादाचं महत्व अधोरेखित करण्यासाठी पाळला जातो. आणि तो दिवस आहे संवाद आणि विकासासाठी सांस्कृतिक विविधतेचा जागतिक दिन. या दिवसाच्या निमित्तानं विविध संस्कृतीच्या समृद्धतेबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आपणही हातभार लावूया. आणि आता वळूया आपल्या मालिकेकडे. ऐकूया आरोग्य संवाद ही मालिका. या अंतर्गत जयश्री शिवलकर यांची सुवर्ण पाटील यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. आजचा विषय आहे आत्मविश्वासाची पायवाट. चला तर ऐकूया.

0: नमस्कार डॉक्टर जयश्री शिवलकर, आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार.
0: मैत्रिणींनो, जीवनामध्ये प्रत्येक टप्प्यावर अत्यंत आवश्यक असणारी गोष्ट कोणती, तर ती म्हणजे आत्मविश्वास, स्वतःबद्दलची खात्री किंवा मी हे छान करू शकते ही जाणीव. परिस्थिती कोणतीही असो, आत्मविश्वास पूर्ण जगण्याची जर सवय असेल तर ती व्यक्ती नक्कीच पुढे जाऊ शकते. आणि स्वतःवरचा आत्मविश्वास वेगवेगळ्या गोष्टींमधून, विचारांमधून, अनुभवांमधून वृद्धिंगत होतो, फुलतो. पण त्यासाठी आपली प्रकृती, आपली तब्येत देखील निरोगी असायला हवी. चला तर आज जाणून घेऊया आरोग्य संवाद या आपल्या मालिकेमध्ये आत्मविश्वासाची पायवाट या विषयावर डॉक्टर जयश्री शिवलकर यांच्याकडून मार्गदर्शन. तर जयश्रीताई, आम्हाला सांगा की हा आत्मविश्वास महत्वाचा काय आहे?
1: नमस्कार. सर्वप्रथम हा इतका महत्वाचा विषय घेतल्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करते, कारण आत्मविश्वास ही गोष्टच अशी आहे की जी आपल्याला जीवनामध्ये अतिशय आवश्यक असते आणि मुख्य म्हणजे ती आपल्या आतमध्ये असते.
0: हो,
1: म्हणूनच त्याला आत्मविश्वास असं आपण म्हणतो असतो, म्हणजे स्वतःचा स्वतःवर विश्वास. आणि जेव्हा स्वतःचा स्वतःवर विश्वास असतो तेव्हा आपल्याला स्वतःबद्दल पण चांगलं वाटत असतं आणि आपल्या आजूबाजूला होणाऱ्या घटनांकडे सुद्धा सकारात्मक दृष्टीने बघण्याची आपली एक दृष्टी विकसित होत असते. त्यामुळे आत्मविश्वास अतिशय महत्वाचा आहे,
0: तो एक जीवनाचा अविभाज्य भाग आहे असंही आपण म्हणू शकतो.
1: हा, चांगल्या रीतीने जर आपल्याला जीवन जगायचं आहे, आपल्याला जे उपलब्ध झालेलं आहे त्या उपलब्धतेमधनं आपल्याला जर पुढे जायचं आहे, विकास करायचा आहे किंवा प्रगती करायची आहे किंवा एक समाधान मिळवायचं आहे, यश मिळवायचं आहे, तर मला असं वाटतं आत्मविश्वास ही आपली खूप मोठी पुंजी आहे. आणि इथे ऐकणाऱ्या महिलांना किंवा त्यांच्या मुलांना मी हे सांगेन की ह्याच्यासाठी पैशाची गरज नसते. म्हणजे बरेचदा काय असतं की आर्थिकदृष्ट्या जर आपण तेवढे सक्षम नसू तर एक आत्मविश्वासाची कमतरता येऊन जाते आणि मग असं वाटतं की माझ्याकडे पैसे नाही आहे किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही आहे तर मी आयुष्यात काही करू शकणार नाही. तर अशांना आपण सांगू शकतो की तुमच्यात जर आत्मविश्वास असेल तर तुम्ही या गोष्टीवर सुद्धा मात करून आपल्या आयुष्यामध्ये अनेक चांगल्या संधी आणू शकता, उपलब्ध करून घेऊ शकता आणि पुढे जाऊ शकता. इतका महत्वाचा आहे हा आत्मविश्वास.
0: खरं खरं. तर महिलांनी आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय करावं?
1: खूप चांगला प्रश्न आहे हा, कारण आत्मविश्वास जो आपला विकसित होत असतो तो आपल्या आत्मनं तर होत असतो, परंतु त्याला बाजूच्यांची साथ लागत असते. म्हणजे दुसरे आपल्याला कशा दृष्टीने बघत असतात त्या दृष्टीने आपला स्वतःचा एक स्व ज्याला आपण म्हणतो किंवा आपलं सेल्फ ज्याला म्हणतो ते विकसित होत असतं. तर आता आपल्या इथे बरेचदा महिलांना अशा खूप संधी मिळत नाही किंवा असे खूप प्रसंग येत नाही की त्यांचं भरभरून कौतुक

0: होईल किंवा त्यांच्या कामाचं कौतुक होईल किंवा त्यांच्या अस्तित्वाचं कौतुक होईल. कारण एक टेकन फॉर ग्रांटेड की जसं आता महिला आहे, घरकाम आहे, करतातच आहे, नोकरी आहे, करतातच आहे, तर रोजच्या व्यवहारात त्यांचा आत्मविश्वास वाढेल असे खूप प्रसंग येत नाही. पण इथे महिलांनी काय केलं पाहिजे की स्वतः त्याच्याबद्दल जाणीव करून घेतली पाहिजे की हे मला करायचंय, म्हणजे समोरचा त्याच्यामध्ये हातभार लावेल की नाही ह्याची आपण नाही काही गॅरंटी देऊ शकत, पण मी आहे ना, मी माझ्याबद्दल जर छान फील करू शकते, मी जर माझ्या क्षमतेबद्दल विश्वास बाळगू शकते, किंवा मी जर मला एक पुढचे जे माझे लाईफचे किंवा जीवनाचे टप्पे आहे त्याच्यात जाताना एक सकारात्मकता ठेवायची आहे, हे असे विचार जर महिलेने मनात आणले तर तिचा आत्मविश्वास वाढेल. पण त्याच्यासाठी जर ती पूर्णपणे दुसऱ्यांवर अवलंबून राहिली तर सध्याच्या परिस्थितीत तेवढा तिला बाहेरनं सपोर्ट मिळेल की नाही हे आपण नाही सांगू शकत, पण तिने स्वतः जर मनावर घेतलं तर ती नक्कीच आपला आत्मविश्वास विकसित करू शकते.
1: जयश्रीताई, आपण पाहतो की अनेक छोट्या छोट्या गोष्टी आपण करत असतो आणि त्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतो आणि हा आनंद सुद्धा आपला आत्मविश्वास वाढवण्यास मदत करतो, तर त्याविषयी काय सांगाल?
0: हो, आता जसं तुम्ही म्हटलं की छोट्या छोट्या गोष्टी आपण करत असतो त्याच्यातनं आपण आनंद मिळवत असतो, पण खरंच जर असा तुम्ही महिलांना प्रश्न विचाराल की तुम्ही रोज कोणत्या छोट्या गोष्टी करताय की ज्याच्यानी तुम्हाला आनंद मिळतो आहे, तर तुम्हाला कदाचित उत्तर निगेटिव्हच येईल आहे की मी तर काही असं विशेष करतच नाही. पण जसं मी उदाहरण देईल की एखाद्याने ठरवलं की मला बगीच्याची आवड विकसित करायची आहे आणि रोज मी ते काम 10 मिनिटं का होईना करते, 15 मिनिटं का होईना करते आहे, जे मी बी लावलं होतं त्याला आता झाड आलेलं आहे, त्याला फुलं आलेली आहे, तर अशा जर घटना काही आपण केल्या तर त्याच्यातनं आनंद मिळू शकतो. तर इथे म्हणजे महिलांना हे सांगणं खूप गरजेचं आहे की तुम्ही अशा गोष्टी करा की ज्याच्यातनं तुम्हाला आनंद मिळेल. असं नाही होणार की आपण प्रत्येक गोष्ट आपल्या मनाच्या आनंदासाठीच करतो आहे, पण थोडासा वेळ काढून किंवा आपण जे करतो आहे ते आनंदाने करणं हे जर महिलांनी अंगीकारलं तर मला असं वाटतं त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल आहे.
1: आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर हा आत्मविश्वास वाढतो का?
0: हो, खरं म्हणजे हे दोन्ही बाजूनी खरं आहे. म्हणजे आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर कुठलीही गोष्ट करायला आपल्याला मनामध्ये सकारात्मकता येईलच, पण आपला जर आत्मविश्वास चांगला असेल तर आपलं आरोग्य पण चांगलं राहील. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांशी परस्पर पूरक आहे आणि म्हणून ज्या व्यक्तीला आपण जे करतो आहे त्याच्यामध्ये जर आनंद येत असेल किंवा त्याच्यामध्ये त्याचा विश्वास वाढत असेल आहे, त्याच्यामुळे त्या व्यक्तीला जर समाधान मिळत असेल तर त्याचा त्याच्या आरोग्यावर नक्कीच सकारात्मक परिणाम होणार. कारण एक आनंद अशी गोष्ट आहे की जी आपल्याला आपल्या शरीरामध्ये एक हॅपी हार्मोन्स निर्माण करत असते आणि त्या हॅपी हार्मोन्सचा आपल्या पूर्ण सिस्टमवर अगदी चांगला परिणाम होत असतो. जसं कोणाला व्यायाम केल्यानंतर छान वाटतं किंवा कोणाला गाणं म्हटल्यानंतर छान वाटतं, तर अशी कुठली तरी गोष्ट जर आपण केली ज्याच्याने आपल्याला छान वाटेल, आपल्याला सकारात्मकता येईल, तर आपलं आरोग्य पण चांगलं राहील. आणि नॅचरली कोणती गोष्ट करण्यासाठी आधी सर्वप्रथम आपलं आरोग्य चांगलं राहणं आवश्यक आहे, तर दोन्हीचा खूप परस्पर संबंध आहे.
1: आणि आताच तुम्ही म्हणालात की स्वतः थोडासा वेळ काढायला पाहिजे, म्हणजे स्वतःसाठी त्या व्यक्तीनं काही असा थोडासा तरी रिकामा वेळ किंवा मोकळा वेळ देणं गरजेचं आहे का?
0: हो, म्हणजे कसं आहे की आपले जे रोजचे कामं असतात ज्याला आपण डेली लिव्हिंग ऍक्टिव्हिटीज म्हणतो त्याची आपल्याला सवय झाली असते, ते एक रुटीन झालेलं असतं, त्याच्यामुळे रोज स्वयंपाक करून आपल्याला आनंद येईल बा किंवा रोज आपण तीच ती गोष्ट करून आपल्याला आनंद मिळेल असं होणार नाही. पण एखादी गोष्ट जर आपण आपल्या स्वतःसाठी केली आणि ती डेव्हलप होताना पाहिली किंवा विकसित होताना पाहिली तर त्याच्यातनं आपण आनंद घेऊ शकतो किंवा त्याच्यातनं समाधान मिळू शकतं. जसं कोणाला सोशल वर्क असेल आहे, कोणाला गार्डनिंग असेल आहे, तर अशा विविध गोष्टीतनं आपल्याला आनंद मिळू शकतो आणि आनंदासोबतच आपला आत्मविश्वासही वाढतो की मी काहीतरी करते आहे, मी काहीतरी करू शकते आहे, मी माझ्यासाठी वेळ काढते आहे किंवा ह्या गोष्टीने मला एक मानसिक समाधान मिळतं आहे आणि काल ही गोष्ट मी अशी करत होती आणि आज मी ती अधिक चांगली करते आहे, या गोष्टींनी सुद्धा आपला आत्मविश्वास वाढत असतो.
1: जयश्रीताई, दैनंदिन जीवनामध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी नेमकं काय काय करावं?
0: आत्मविश्वास वाढण्यासाठी सगळ्यात पहिले जे आपल्याला करायचं आहे की स्वतःबद्दल नकारात्मक विचार किंवा नकारात्मक बोलणं टाळलं पाहिजे. म्हणजे दुसऱ्यांनी आपल्याला बरं वाईट बोलण्याच्या आधीच आपण बरेचदा स्वतःला म्हणत असतो की माझी हाईटच अशी आहे, माझा रंगच असा आहे, मी काही करू शकत नाही, मी बाहेर काही केलं नाही, घरी माझ्या कामाची कोणाला किंमत नाही, हे असे विचार जर तुमच्या मनात वारंवार

0: वारंवार येत गेले की जे हे तुमचेच विचार आहे, हे दुसऱ्यांनी नाही दिले आहेत, यांनी आपली स्वप्रतिमा कमी होत जाते. म्हणजे आपल्या मनामध्ये आपलीच स्वप्रतिमा कमी होते आणि स्वप्रतिमा कमी झाली की आपला आत्मविश्वास कमी होतो आणि आपल्या मनामध्ये थोडं नैराश्य येतं किंवा आपल्याबद्दल स्वतःबद्दल डाऊट्स येतात आणि मग त्याच्यातनं एक किंवा इंग्रजीमध्ये ज्याला लो सेल्फ एस्टीम म्हणतात की आपली स्वतःचीच किंमत आपल्या मनामध्ये कमी असते. तर सगळ्यात पहिले प्रत्येक महिलेनी हे केलं पाहिजे की स्वतःला पॉझिटिव्ह टॉक केलं पाहिजे की मी हे छान करते बॉ, की माझा स्वयंपाक छान असतो किंवा माझं घर स्वच्छ असतं किंवा माझ्या मुलांचा अभ्यास मी घेते ते मला आवडत आहे त्याचा त्यामुळे त्यांच्यावर चांगला परिणाम होत आहे किंवा ज्या कोणत्या गोष्टी त्या रोज करत असतील आहे त्याच्याबद्दल त्यांना एक सकारात्मक विचार त्यांच्या मनात जर आला तरच त्यांचा आत्मविश्वास वाढू शकतो.
1: तर स्वप्रतिमा आणि आत्मविश्वास यांचा काय संबंध आहे?
0: स्वप्रतिमा ही आपण आपल्या मनामध्ये स्वतःबद्दलची बनत असतो ज्याच्यासाठी दोन तीन गोष्टी कारणीभूत असतात. एक तर मी जसं म्हटलं की आपण स्वतः स्वतःबद्दल काय समजतो, दुसरं हे की दुसरे माझ्याबद्दल काय समजतात. आणि बरेचदा दुसऱ्यांच्या ज्या बोलण्याचा प्रकार असतो किंवा त्यांच्या बोलण्याचा जो एक मतितार्थ असतो किंवा त्याच्यातलं जे मेसेज असतो तो जर निगेटिव्ह असेल, सातत्याने निगेटिव्ह असेल, तर मात्र व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. जसं आता ती हाऊस वाईफ असेल आहे आणि वारंवार तिला आहे की तू तर पैसेच नाही कमवत किंवा इतर बायका पहा कशा करतात आहे, तू ते करतच नाही आहे, तर ती आनंदाने घरकाम करते आहे ते पण ती करू शकणार नाही. म्हणजे तिला स्वतःला पण तसंच वाटत राहील आणि बाहेरचे पण अशाच कमेंट्स जर करत राहिले तर त्या स्त्रीचा स्वप्रतिमा आधी कमी होईल आहे आणि स्वप्रतिमा कमी झाली की आत्मविश्वास कमी होतो. स्वप्रतिमा मला किती महत्वाची आहे किंवा त्याच्या दृष्टीने मी स्वतःच बद्दल किती महत्व देते आहे स्वतःला किंवा माझ्या लाईफला किंवा माझ्या अचीवमेंट्सला, यांनी आपलं एक मानसिकता तयार होत असते आणि त्या मानसिकतेनी आपला कॉन्फिडन्स वाढत असतो. म्हणजे स्टेप्स जर तुम्ही विचारल्या तर एक पॉझिटिव्ह सेल्फ टॉक म्हणजे स्वतःबद्दल एक सकारात्मक बोलणं, स्वतःबद्दल सकारात्मक विचार आणणं, मग त्याच्यातनं एक सकारात्मक स्वतःची स्वप्रतिमा करणं, त्याच्यामुळे स्वतःबद्दलची भावना जी आहे ती पॉझिटिव्ह होणं, सकारात्मक होणं, ज्याला आपण पॉझिटिव्ह सेल्फ एस्टीम म्हणू, आणि मग तुम्हाला आत्मविश्वास येतो. तर या आत्मविश्वासाच्या पायऱ्या आहेत.
1: अच्छा, जेव्हा समोरची व्यक्ती आपल्याला ऍक्सेप्ट करते किंवा ती आपलं म्हणणं मान्य करते तेव्हा मग आपला आत्मविश्वास थोडासा वाढतो ना?
0: वाढतो, नक्कीच वाढतो. कारण मी म्हटलं की आत्मविश्वास जो आहे ना तो जसा आपल्या विचार करण्यामधून येतो तसा तो दुसऱ्यांच्या बोलण्यातनं पण येत असतो.
1: हो,
0: जसं आजकाल आपण पाहिलं आहे की आई जर कमी शिकलेली असली आणि मुलं मोठे होतात तर त्या मुलांना मी रागवू शकते की नाही हा पण आईला डाऊट येतो. कारण काय, तिचा आत्मविश्वास कमी झालाय. कदाचित मुलं तिला म्हणतात तुला काय समजतं, तू कुठे बाहेर जाते का, तू अभ्यास केलाय का. तर असं जेव्हा समोरच्यानी बोललं तेव्हा व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो. खरं म्हणजे मातृत्व जे आहे त्याचा अभ्यासाशी काही संबंध नाही आहे, ती भावना आहे, ते कर्तव्य आहे, ते तर आई करतच असते ना, शिक्षित असो का अशिक्षित असो. पण जेव्हा समोरचा व्यक्ती असं म्हणतो तेव्हा त्यांचे आत्मविश्वास कमी होतो. आणि मी तर आजकाल बरेचदा असं म्हणते की आपला पालकत्वाचाच आत्मविश्वास कमी व्हायला लागलेला आहे की मुलांचं ऐकायचं, मुलांच्या मनासारखं करायचं, टीचरच्या मनासारखं करायचं, असं करता करता एक पालक म्हणून आपली जी भूमिका आहे तिथे सुद्धा मला आत्मविश्वासाची कमी दिसते की मी माझ्या मुलाला रागव का नको रागव, किंवा त्यांनी एखादी चुकीची गोष्ट केली आहे तर मी त्याला बरोबर सुधरव का नाही सुधरव. अशा अनेक पातळीवर आम्ही असं बघतो की पालकांचा एक पालकत्वाचा आत्मविश्वास कमी झालेला आहे आणि मग अशा ठिकाणी आपल्याला मुलांच्या समस्या आढळून येतात. त्याच्यामुळे पालकत्व सुद्धा आपल्याला एक आत्मविश्वासानेच करणं गरजेचं आहे.
1: मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आरोग्य संवाद या मालिकेत आत्मविश्वासाची पायवाट याविषयी डॉक्टर जयश्री शिवलकर यांचं मार्गदर्शन. तर जयश्री ताई, आता असं सांगा की घरातून किंवा कुटुंबातून आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपण कशी मदत घेऊ शकतो?
0: जसं आपण एक म्हटलं की एक मूल लहान असतं घरी तर तेव्हा आपण त्या मुलाशी कशा पद्धतीने बोलत असतो, त्या मुलाच्या भलेही फिजिकल कॅरेक्टर्स आपण ज्याला म्हणतो शारीरिक त्याचे जे हे असतील मग त्याचं वागणूक जी असेल आहे, मग त्याचे बुद्धिमत्ता जी असेल आहे किंवा ओव्हरऑल जनरल गोष्टी ज्या असतात की ज्याद्वारे मुलांचा विकास होत असतो त्याच्याबद्दल जर आपण सारखं निगेटिव्ह बोललं तर त्या मुलाचा आत्मविश्वास कमी होतो. मग ते शाळेत असो घरी असो का मित्रांमध्ये असो. तसंच एखादी महिला जेव्हा घरी असते

0: तिच्या आजूबाजूचे जे लोक असतात त्यांनी जर तिच्या कार्यपद्धतीबद्दल तिच्या वर्तनाबद्दल किंवा तिच्या सवयींबद्दल किंवा अनेक गोष्टींबद्दल जर सातत्याने निगेटिव्ह बोलणं केलं तर त्या महिलेचा आत्मविश्वास नक्कीच कमी होईल. आणि अशा कमी झालेल्या आत्मविश्वासामधनं बाहेर निघण्यासाठी तिला स्वतःची इच्छाशक्ती जबरदस्त ठेवावी लागेल आणि आधी स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणावे लागतील आहे की माझ्या आयुष्यात कुठे निगेटिव्हिटी आहे तिला मला दूर करायचं आहे आणि माझ्या आयुष्यात काय पॉझिटिव्हिटी आहे ते मला करायचं आहे. असं जर तिने स्वतःचा विचार केला तर कदाचित ती स्वतःचा आत्मविश्वास वाढवू शकते. बालपणापासूनच ही प्रक्रिया सुरू झालेली असते आणि साधारण किशोरवयीन वयापर्यंत इस्तूर ती पुष्कळशी स्टेबल झालेली असते. त्याच्यामुळे बालपणात जर आपल्याला सकारात्मक अनुभव मिळाले आपल्याला जर आपल्या कार्याचं कौतुक झालं तर मुलांचा आत्मविश्वास हा वाढतो. प्रत्येक ठिकाणी आपण स्वतःवर विश्वास ठेवला आणि आपल्या आयुष्यातल्या ज्या गोष्टी उपलब्ध आहे त्याच्यातनं पुढे जायची मानसिकता ठेवली तर आपला आत्मविश्वास पुढे जाऊन आपण यशस्वी नक्की होऊ शकतो.
1: बरं, आता इथे कधी कधी काय होतं की ओव्हर कॉन्फिडन्स पण असतो काही जणांमध्ये, तर त्याविषयी काय सांगाल?
0: हो, जसं बरेचदा हा शब्द कुठे आपण वापरतो माहितीये का, म्हणजे महिला कुठे वापरतात आपल्या मुलांना परीक्षेबद्दल, त्या म्हणतात की म्हणजे काय अभ्यास झाला नसतो पण तो मुलगा सांगतो माझा अभ्यास झालाय, पेपर चांगला झाला नसतो पण तो मुलगा सांगतो माझा पेपर चांगला झालाय, आणि म्हणजे हा 15 दिवसांनी त्याचा पेपर येतो आणि त्याला जेव्हा तेवढे अपेक्षित मार्क मिळत नाही तेव्हा त्याला नैराश्य येतं. आता हे कशातनं झालेलं आहे, ओव्हर कॉन्फिडन्स कशातनं आलेलं आहे की आत्मविश्वासाची जी एक पायरी आहे ज्याला आपण म्हणतो सेल्फ अवेअरनेस, म्हणजे स्वतःची जाणीव. तर आता हेच उदाहरण जर घेतलं की त्या मुलाला आपल्या क्षमतेची जाणीव योग्य रीतीने होणं की माझा अभ्यास झालाय की नाही झालाय किंवा माझा पेपर चांगला गेलाय की नाही गेलाय ही जाणीवच नाही हा, त्यामुळे तो ओव्हर कॉन्फिडंट आहे की मी लिहून आलो माझा झाला होता अभ्यास, मी ट्युशन अटेंड केली होती, पण कळतं कधी? जेव्हा पेपरमध्ये मार्क कमी मिळतात. त्याच्यामुळे जेव्हा तुमचा हा सेल्फ अवेअरनेस बरोबर नसतो, म्हणजे स्वतःबद्दलची जी क्षमता आहे त्याच्या जाणीवेची तुमची जी आकलन असते ते बरोबर नसतं, तेव्हा आपण ओव्हर कॉन्फिडंट होतो. आणि जेव्हा तुमची क्षमता आहे पण तेवढं तुम्ही आकलन केलंच नाही या, तेव्हा त्याला आपण कमी आत्मविश्वास म्हणतो. म्हणजे झालाय त्याचा अभ्यास, आईला पण माहितीये की ह्यांनी केलेलं आहे, मुलाला येत आहे, पण तरी परीक्षेला जाताना मला जमेल की नाही, मला जमेल की नाही. मग कदाचित अशांना परीक्षेचा पेपर सोडवताना एन्झायटी होऊ शकते किंवा स्ट्रेस येऊ शकतो. तर एक योग्य आत्मविश्वास येण्यासाठी योग्य आकलन होणं, स्वतःचं सेल्फ अवेअरनेस जो आहे तो अगदी योग्य पद्धतीने असणं हे खूप गरजेचं आहे. आणि सेल्फ अवेअरनेस, मी ज्याला म्हणते की स्वतःबद्दलचं आकलन, हे एक महत्वाचं जीवन कौशल्य आहे. आणि ते जर तुम्हाला नसेल तर ते तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. आणि ते जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपल्याला आपण एक आत्मविश्वासाचा पहिला टप्पा जो आहे तो गाठत असतो.
1: आत्मविश्वासाचे फायदे कोणकोणते आहेत?
0: ज्याचा आत्मविश्वास योग्य असतो तो व्यक्ती आपली क्षमता योग्य रीतीने वापरत असतो, हे एक झालं. दुसरी गोष्ट, त्याच्या विचार करण्यामध्ये एक सकारात्मकता असते, अचीव्ह केलेला आहे किंवा आपल्या आजूबाजूला जे आहे त्याच्याबद्दल कुठेतरी समाधान असतं किंवा त्याचा समाजाकडे स्वतःकडे परिवाराकडे बघण्याचा दृष्टिकोन पण सकारात्मक असतो. आणि मग अशांच्या जेव्हा दुसरे लोक येतात तेव्हा त्यांना पण ती पॉझिटिव्हिटी जाणवते की ह्यांच्याशी बोलल्यावर छान वाटतं, बो
1: हो
0: आनंद वाटतो, परिणाम त्यांच्या ओव्हरऑल आयुष्यावर पण होत असतो, त्यांच्या आरोग्यावर पण होत असतो, त्यांच्या नातेसंबंधावर पण होत असतो. म्हणजे ज्या गोष्टी आपल्या हातात खूप नाही आहेत त्याच्याबद्दल सतत कटकट जर करत राहिली तर कुठेतरी ही आत्मविश्वासाची कमी असं जाणवतं आणि त्यांच्यामध्ये सकारात्मकता नाही असं जाणवतं. मग त्यांच्याशी बोलल्यावर दुसऱ्यांना खूप प्रसन्नता येत नाही, पण ज्यांचा आत्मविश्वास चांगला असतो त्यांच्याशी बोलताना त्यांच्याकडनं आपण एक पॉझिटिव्ह एनर्जी पण घेत असतो.
1: जयश्रीताई, आता स्वॉट अनालिसिस म्हणजे काय आणि याचा आत्मविश्वासाशी काय संबंध आहे?
0: हो, आजकाल प्रत्येकाला काही ना काही काम करण्याची गरज पण आहे, इच्छा पण आहे, संधी पण आहे,
1: हो
0: आहे ना. तर मग अशा ह्याच्यामध्ये आपण कोणतं काम करतो आहे किंवा आपल्याला पुढे चालून कुठलं काम करायचं आहे किंवा मुलांच्या बाबतीत त्यांना कुठलं करिअर करायचं आहे या संबंधात जेव्हा आपण सेल्फ अनालिसिस करतो म्हणजे स्वतःचं आकलन करतो तेव्हा हा स्वॉटचा जो एक कन्सेप्ट आहे तो वापरला जातो. याच्यामध्ये SWOT असं म्हटलं जातं. तर हे एक निमोनिक आहे की जेव्हा आपल्याला कुठलं करिअरचा निर्णय घ्यायचा आहे किंवा मला पुढे बिझनेस करायचा आहे किंवा मला कुठे क्षेत्रात करिअर

0: शेअर करायचं आहे. मग भले ते स्टुडंट्स असो का एखादी महिला असो, इव्हन मिडिल एजेड महिला असो की जिला आजपर्यंत काही केलं नाही बाहेर, पण आता मला करायची इच्छा आहे बा, तर अशा वेळेस विचार केला पाहिजे, स्वतःचं आकलन केलं पाहिजे. तर याच्यात एस म्हणजे स्ट्रेंथ, किंवा माझी स्ट्रेंथ काय आहे, किंवा माझं कुकिंग चांगलं आहे, किंवा मी बोलते चांगली, किंवा जे काय तिला मला मेकअप चांगला करता येतो, तर हे माझं स्ट्रेंथ आहे. माझी विकनेस काय आहे, किंवा मी मला जे करायचंय ते मला घरात राहून करायचंय, मला बाहेर नाही जाता येणार, किंवा मी खूप कॉन्फिडेंटली बोलू शकत नाही, किंवा इंग्लिश भाषा माझा विकनेस आहे. तर हे स्वतःला जाणीव होते की मला हे विकनेस आहे. मग ओ म्हणजे अपॉर्च्युनिटी, की माझ्या पुढे संधी काय आहेत. आणि टी म्हणजे थ्रेट्स, मार्गाने जातात मला कुठले बॅरियर्स आहेत किंवा कुठले अडथळे आहेत, ते मला आधीच माहिती असले तर कदाचित मी त्याला जास्त चांगल्या रीतीने फेस करू शकेन.
1: म्हणजे कधी एखाद्या गोष्टीचं दडपण किंवा थोडीशी भीती, जास्तीची भीती, ती सुद्धा चांगला परिणाम करते.
0: किंवा आपण त्या समस्येला फेस करण्यासाठी तयार असतो, किंवा हो असं होणार आहे तर तुम्ही तयार असता. तर हे जे आहे स्वॉट अनालिसिस, पुष्कळदा करिअर निवडण्यामध्ये किंवा बिझनेसमध्ये, किंवा जसं आता इथे आपण महिलांचं बोलतो आहे की त्यांना काहीतरी आता आयुष्यात करायचं आहे, कळत नाही काय, तर त्यांनी जर स्वतः हे करून घेतलं, स्वतः करून घेतलं की मला काय जमतं काय नाही जमत, तर ते आपला मार्ग आत्मविश्वासाने नक्कीच निवडू शकतील.
1: आता आपण आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये ताणतणाव आणि आत्मविश्वास यांचा काही संबंध आहे का, याबद्दल काय सांगाल?
0: हो नक्कीच. आता मी जसं सांगितलं की आत्मविश्वासाचा जो पायवा आहे तो सेल्फ अवेअरनेस आहे. त्याच्यानंतर दुसरं काय आहे, पॉझिटिव्ह टॉक, स्वतःबद्दलचं पॉझिटिव्ह टॉक. तिसरं काय की मी काहीतरी करते आहे आणि त्याच्यातनं मला आनंद मिळतोय आणि दिवसेंदिवस माझी ती क्षमता वाढते आहे. आता या तिन्ही गोष्टी जर नसल्या, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतनं पण मला आनंद मिळत नाही, स्वतःच्या क्षमतांबद्दल मला अवेअरनेस नाही आणि मी जे करते त्याच्यात मला काही समाधान नाही, तर मग तो नक्कीच ताणतणाव परिस्थिती आहे ती. तर ताणतणावाचा सामना करायला सुद्धा जर कॉन्फिडन्स वाढवला आणि याच स्टेप्स घेतल्या, पॉझिटिव्ह सेल्फ टॉक, छोटे छोटे टार्गेट्स देऊन स्वतःला सक्षम बनवणे, त्याच्यामध्ये आनंद घेणे आणि स्वतःचं स्वॉट अनालिसिस करणे, हे जर केलं तर एक चांगला आत्मविश्वास निर्माण होऊन ताणतणाव आपण नक्कीच कमी करू शकतो.
1: आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवण्यासाठी काय काय करायला हवं?
0: आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवण्यासाठी पहिले आपल्याला त्या क्षमतांची जाणीव पाहिजे. एखादी किटी पार्टी असते, रुटीन गोष्ट आहे किटी पार्टी असणं, पण त्या ह्याच्यात कोणीतरी म्हणतं की चला बो आपण डान्स करू, प्रत्येकीने एक डान्स करून दाखवा, आणि एखादी स्त्री असते ती अगदी उत्तम डान्स करते, मग तिला असं वाटतं अरे मला तर माहितच नव्हतं की मी डान्स करू शकते, किंवा मला तर माहितच नव्हतं मी गाणं म्हणू शकते, किंवा मी इतकं चांगलं लिहू शकते. म्हणजे पहिले तर त्याची जाणीव आपल्याला होणं गरजेचं आहे की मला हे आहे माझ्यात हे. मग दुसरं हे की मग मला हे विकसित करायचंय का, मग त्याच्यासाठी मला काय करावं लागेल, मग त्याच्यासाठी छोट्या छोट्या स्टेप्स घेणं, मग त्या स्टेप्स घेऊन आनंद हे करणं, अशा रीतीने तुम्ही जर तो पायवा बनवला आणि त्याच्यातनी पुढे गेले तर मला असं वाटतं तुम्ही आत्मविश्वास नक्की स्वतःमध्ये आणू शकता आणि काहीतरी सकारात्मक कार्य तुमच्या हातनं नक्की घडू शकतं.
1: आत्मविश्वासाशी संबंधित कितीतरी वेगवेगळी जीवन कौशल्य आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: हो, आत्मविश्वासाशी संबंधित सगळ्यात पहिलं जे जीवन कौशल्य आहे ते म्हणजे सेल्फ अवेअरनेस आहे, म्हणजे स्वतःची जाणीव, स्वतःबद्दलचं आकलन. त्याच्यानंतरचं दुसरं कौशल्य जे आहे ते म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि डिसिजन मेकिंग, म्हणजे एक चांगला निर्णय मला माझ्या आयुष्यात घ्यायचा आहे, त्याचे पॉझिटिव्ह पण काय होणार आहे, त्याचे निगेटिव्ह पण काय इम्पॅक्ट आहे, हे सगळं जाणून घेऊन मी माझ्या आयुष्यात एक निर्णय घेते आहे. असा घाईघाईत काहीतरी भावनिक निर्णय मी घेत नाही, मी विचारपूर्वक निर्णय घेते आहे. तसंच एखादी समस्या आली तर ती हाताळण्यासाठी मला जे कौशल्य लागतं ते सुद्धा जीवन कौशल्य आहे. तर हे तीन जीवन कौशल्य तर अगदी आत्मविश्वास वाढण्यासाठी लागतातच. याच्या व्यतिरिक्त एक ज्याला आपण भावनिक बुद्धिमत्ता म्हणतो, ती चांगली असणं, म्हणजे माझ्या भावनांवर माझं नियंत्रण असणं, समोरच्यांच्या भावना मला समजून घेता आल्या पाहिजे, आणि तर आपण कुठली पण परिस्थिती चांगल्या रीतीने हाताळू शकतो आणि स्ट्रेस सुद्धा आपण मग मॅनेज करू शकतो. तर ही सगळी जीवन कौशल्य जर आपण वापरली तर आत्मविश्वास आपण नक्कीच हळूहळू डेव्हलप करू शकतो.
1: आत्मविश्वास आणि समाधान यांच्याविषयी काय सांगाल?
0: पहा, आपलं समाधान जे आहे ते पण आपल्या आतनंच येत असतं. म्हणजे माझ्याकडे खूप जरी गोष्टी असल्या तरी माणूस असमाधानी राहू शकतो,

0: किंवा माझ्याकडे काही नसलं तरी माणूस समाधान राहू शकतो. कारण ते समाधान हे आहे ही वृत्ती आहे. आपल्याला जीवनात काय मिळालेलं आहे किंवा आपण काय करायचा प्रयत्न केलेला आहे याबद्दल जर आपण पॉझिटिव्ह टॉक करत आलो तर आपला आत्मविश्वास वाढतो आणि हळूहळू आपण आहे त्या परिस्थितीत समाधानी पण राहू शकतो. तर आत्मविश्वास आणि समाधान याचा खूप जवळचा संबंध आहे.
1: तर डॉक्टर जयश्री शिवलकर, आपण आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि आत्मविश्वासाची पायवाट याविषयी आपल्या सगळ्यांना खूप छान असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.

मैत्रिणींनो, आताच आपण आरोग्य संवाद या मालिकेअंतर्गत डॉक्टर जयश्री शिवलकर यांची सुवर्णा पाटील यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. विषय होता आत्मविश्वासाची पायवाट.

0: आता ऐकूया जागर आर्थिक साक्षरतेचा. या मालिकेअंतर्गत कांचन करंदीकर यांची कविता कोहळे यांनी घेतलेली मुलाखत. विषय आहे फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक. चला तर ऐकूया.
1: मैत्रिणींनो नमस्कार. आज आम्ही आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आमंत्रित केलंय अर्थतज्ज्ञ कांचन करंदीकर यांना. कांचनताई नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
2: धन्यवाद.
1: कांचनताई, बऱ्याच जणांना पैशाची बचत तर करायची असते पण योग्य दिशा माहीत नसते, मार्ग समजत नाही. मग अशा लोकांसाठी फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे नेमकं काय, साध्या भाषेत समजावून सांगाल का?
2: हो नक्कीच. तर फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे आपल्या पैशांचा एक रोडमॅप असतो. आता जसं की नोकरी लागल्यावर किंवा आपला बिझनेस स्टार्ट झाल्यावर आपण पैसा कमवतो, मग त्या पैशाचा उपयोग आपले पुढचे आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, जसं शिक्षणासाठी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसा लागतो, रिटायरमेंटसाठी पैसा लागतो, घर घेण्यासाठी पैसा लागतो, तर हे सगळे उद्दिष्ट साधन करण्यासाठी त्या पैशाचं एक नियोजन करावं लागतं. तर त्या नियोजनालाच फायनान्शियल प्लॅनिंग असं आपल्याला म्हणता येईल. आता त्याच्यामध्ये बरेच विविध प्रकार असतात जे की आपण पुढे जाऊन पाहणारच आहोत.
1: मग आजच्या काळात फायनान्शियल प्लॅनिंग आवश्यक आहे का, विशेषतः तरुणांसाठी, काय सांगाल?
2: आता पाहिलाच गेलं तर आजचा काळ हा खूप फास्ट आहे. मुलांना म्हणा किंवा आजकालच्या तरुण पिढीला खूप फास्ट मनी सवय आहे किंवा तशी त्यांची वृत्ती झालेली आहे. पण ते पाहत असतानाच आता महागाई ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे, तसेच तरुण पिढीची लाईफस्टाईल जी आहे ही खूप महाग होत चालली आहे. पण ऍट द सेम टाइम जॉब अनसिक्युरिटी सुद्धा खूप वाढली आहे. म्हणजे कारण एका वेळेस वर्षानुवर्ष कोणी जॉब करत चाललाय असं आजकाल फार कमी पाहायला मिळतं. जॉब स्विचिंगचं पण प्रमाण वाढलंय. तर अशा सिच्युएशनमध्ये किंवा अशा परिस्थितीत जर नोकरीला लागल्यापासूनच जर आपण फायनान्शियल प्लॅनिंग केलं तर पुढे येणारा स्ट्रेस हा कमी होतो. म्हणून तरुण असतानाच किंवा कमाईला लागल्यास फायनान्शियल प्लॅनिंग करणं हे अत्यंत गरजेचं आहे.
1: खूप छान सांगितलं कांचनताई. कारण लोक पैसे तर कमावतात पण तरीही त्यांना सारखा आर्थिक ताण जाणवत असतो. मग हे असं नेमकं का होतं?
2: तसं पाहायला गेलं तर हा प्रश्न खूप कॉमन आहे. कारण कसं आहे की लोक पैसे कमवतात पण नियोजनचा अभाव असल्यामुळे तो पैसा हा योग्यरित्या सेव्ह करत नाही. जर तो पैसा योग्यरित्या सेव्ह झाला नाही तर त्याचा योग्यरित्या खर्चही होत नाही किंवा त्याचा योग्यरित्या उपयोग होत नाही. म्हणून जेव्हा खरी पैशाची गरज असते, म्हणजे समजून चला की आपला कुठला मेडिकल इमर्जन्सी आली किंवा रिटायरमेंटच्या वेळेस, तर योग्य प्रकारे जर नियोजन नसेल तर या सगळ्या गोष्टींचा अभाव जाणवतो. म्हणून आपण म्हणतो की पैसा तर कमवतो पण जेव्हा पाहिजे तेव्हा त्या पैशाचा उपयोगच घेता येत नाही. कारण

0: दिवसाच हाताशी राहत नाही, तर ह्याच्यासाठी नियोजनचा अभाव हे प्रमुखतः मुख्य कारण असेल असं मला वाटतं.
1: तर सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंट यामध्ये नेमका काय फरक आहे मग?
0: आता सेव्हिंग पाहायला गेलं तर सेव्ह करणे म्हणजे काय, तर तो पैसा सांभाळून ठेवणे. तर सेव्हिंग करणे म्हणजे पैसा सुरक्षित ठेवणे. आणि इन्व्हेस्टमेंट काय काम करतं, तर इन्व्हेस्टमेंट हा पैसा वाढवण्याचं काम करतं. आता याच्यामध्ये कसा ताळमेळ

0: आता याच्यामध्ये कसा ताळमेळ साधता येईल की जेव्हा आपण कमाईला लागतो तेव्हा पहिले स्वतःला पैसा सेव्ह करण्याची सवय लावा. जेव्हा पैसा सेव्ह व्हायला सुरुवात होईल तेव्हा तो पैसा हळूहळू इन्व्हेस्ट करायला सुरुवात करा आणि मग जेव्हा दिसेल की तुम्ही जो सेव्ह केलेला पैसा आहे तो इन्व्हेस्ट करून जेव्हा ग्रो होतोय तेव्हा तुमची आवड किंवा त्यापासून तुम्हाला जो मिळणारे प्रेरणा आहे ते आपोआपच हळूहळू वाढत जाईल. त्याच्यामुळे पैसा नुसता सेव्ह करून चालेल का? तर नाही, कारण महागाई ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. तुम्ही आज सेव्ह केलेला पैसा कदाचित पुढील 10 वर्षात तुम्हाला तेवढा पुरेसा नाही पडणार. त्याच्यामुळे तो पैसा नुसता सेव्ह करून चालणार नाही तर तो पैसा इन्व्हेस्ट करून त्या पैशाला वाढवणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. पैसा सेव्हिंग ही तुमची सुरक्षितता वाढवतं पण इन्व्हेस्टमेंट ही तुमची वेल्थ वाढवतं. त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टी तेवढ्याच आवश्यक.
1: अगदी बरोबर. आधीचे लोक म्हणायचे की पैशावर पैसा कमावता आला पाहिजे, तर तो प्रकार आहे हा.
0: बरोबर बरोबर.
1: तर मग फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करण्याचं योग्य वय नेमकं काय आहे?
0: फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करण्याचं योग्य वय मी म्हणेल आजच. आता तुम्ही म्हणाल आजच म्हणजे आजच कसं? तर ज्या मोमेंटपासून तुम्ही कमाईला लागाल त्या दिवसापासनं किंवा त्या महिन्यापासनं जर तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंगला जर लागले. आता तुम्ही पाहता लहान घरात लहान लहान मुलं असतात, आई वडील जर जागृत असतील तर लहान मुलांना सुद्धा या सगळ्या गोष्टींची लहानपणापासूनच कल्पना येते, सवय लागते की नाही जर आईबाबा घरातले खर्च किंवा आपल्या शिक्षणाचा खर्च योग्य रीतीने घरात कोणावरही ताणणं पडू देता करतायत तर आपणही असेच करावे. तर मी म्हणेल की जसं आपण बोललो की तरुणांनी तर ही सवय लावायलाच हवी. तर ज्या वेळेपासनं किंवा ज्या वर्षापासनं तुम्ही कमाईला सुरुवात कराल त्या वर्षीपासनं तुम्ही एक तर फायनान्शियल प्लॅनिंग करा, इन्व्हेस्टमेंट करा आणि याचा सगळ्यात मोठा होणारा फायदा म्हणजे कंपाऊंडिंगचा. जसं आपण म्हणतो चक्रवाढ व्याज, म्हणजे व्याजावर जे व्याज मिळतं. तर जेवढा जास्त तुम्ही पैसा प्लॅनिंग करून इन्व्हेस्ट कराल तेवढा तुमचा पैशावर पैसा बनत जाईल आणि पुढे जाऊन निर्माण होणारा तुमचा तयार होणारा जो कॉर्पस असेल हा खूप मोठा राहील. त्याच्यामुळे अर्ली इज द बेस्ट, जेवढ्या लवकरात लवकर कराल तेवढं सगळ्यात छान.
1: अगदी छान सांगितलं. आणि आता बरेचदा काय होतं ना, कॉलेजमध्ये असतानाच कॅम्पस इंटरव्ह्यू मधून नोकऱ्या लागतात, त्याच्यामुळे ते वय असतं जास्तीत जास्त 22 वर्षाचं वगैरे. 20 नंतरच करायला सुरुवात करावी.
0: हो हो, अगदी अगदी. म्हणजे शिक्षण झाल्यावर कॅम्पस प्लेसमेंट झालं किंवा तुम्ही कुठला बिझनेस स्टार्ट केला, एमबीए वगैरे झालं त्याच्यानंतर तुम्ही कुठला बिझनेस स्टार्ट केला, तर हळूहळू पैसा तुम्ही स्वतःसाठी प्रॉपर प्लॅनिंग करून इन्व्हेस्ट करायला सुरुवातीपासूनच सवय लावा म्हणजे पुढे जाऊन त्याचा त्रास नाही होणार.
1: तर मग कांचनताई, हे आर्थिक नियोजन करताना कुठली 3 पावलं सुरुवातीला उचलावी माणसांनी?
0: हो, याच्यामध्ये आता पाहायला गेलं तर 3 स्टेप्स ज्या आहेत, 3 ह्या महत्वाच्या स्टेप्स आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तुमचे उद्दिष्ट तुम्ही तयार करा. आता उद्दिष्ट कोणते असू शकतात? एकतर छोट्या काळासाठी तुम्हाला जे मिळवायचे आहे किंवा त्याला शॉर्ट टर्म गोल म्हणतो किंवा मग लॉंग टर्म गोल. आता शॉर्ट टर्म गोल कोणते असू शकतात की मला नोकरी लागल्यावर पुढच्या 2 वर्षात कार घ्यायची आहे किंवा तुमचं जर घर असेल तर मग घरामध्ये काही रिपेअर्स करायचे आहे, काही रिनोव्हेशन करायचे आहे, हे शॉर्ट टर्म गोल. लॉंग टर्म गोल म्हणजे पुढच्या 10 वर्षात तुम्हाला घर घ्यायचं आहे किंवा अजून कुठल्या घरात मुलं असतील तर मुलांच्या शिक्षणाचा खर्च, तर हे लॉंग टर्म गोल. तर पहिले तुम्ही तुमचे गोल्स सेट करा की तुम्हाला किती वर्षासाठी पैसा गोळा करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे तुम्हाला मिळणारं जे इन्कम आहे किंवा जे सॅलरी आहे, पगार आहे किंवा बिझनेसमधनं जो तुम्हाला नफा होतो, प्रॉफिट होतो तो, आणि तुम्हाला लागणारे खर्च याचा ताळमेळ पहा. त्याचं एकदा कागदावर तुम्ही उतरवा की आपल्याला एवढा खर्च लागतोय आणि एवढं आपल्याला मिळणारं हे मिळकत आहे, इन्कम आहे. आणि त्यानंतर जो पैसा तुमचा वाचतो आहे तो योग्य रीतीने, 3 स्टेप्स म्हणजे तुमचा पैसा योग्य रीतीने इन्व्हेस्ट करा. तर ह्या 3 स्टेप्स ह्या खूप महत्वाच्या आहेत तुमच्या फायनान्शियल किंवा तुमच्या आर्थिक नियोजन करण्यासाठी. या 3 स्टेप अतिशय महत्वाचे.
1: कांचन, ते इमर्जन्सी फंड एक असावा असं सगळेजण म्हणतात, तर तो नेमका किती असावा?
0: हो, आता पहिल्यांदा आपण समजून घेऊया की इमर्जन्सी फंड म्हणजे काय. तर तुम्हाला जो पैसा तात्काळ लागतो किंवा अशी कुठली संकट असतं, आर्थिक संकट जे येतं ज्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या रेग्युलर खर्चापेक्षा त्याच्यापेक्षा जास्त खर्च लागतो,
1: तर ते अचानक येतं.
0: हा, जे अचानक येतात असे कोणते असू शकतात? एखादी मेडिकल इमर्जन्सी, घरातल्या एखाद्या व्यक्तीला कुठल्या रोगाचं निदान झालं किंवा ऍक्सिडेंट झाला तेव्हा येणारी मेडिकल इमर्जन्सी, किंवा घरातल्या कमावत्या व्यक्तीचा जर जॉब गेला किंवा दुसरी नोकरी मिळत नाहीये तेव्हा मग घर चालवण्यासाठी लागणारा खर्च, किंवा घरात अचानक येणारे रिनोव्हेशन, यासाठी जो पैसा अचानक लागतो त्याला आपण इमर्जन्सी फंड म्हणतो. तर पैशाचं नियोजन करताना किंवा पैशाची इन्व्हेस्टमेंट करताना

0: पहिले 6 ते 12 महिने पुरेल एवढा इमर्जन्सी फंड बाजूला काढावा आणि त्यानंतरच मग पैशाची इन्व्हेस्टमेंट सुरू करावी. म्हणजे पुढे भविष्यात अशी कुठली जर घटना घडली किंवा अशा कुठला जर प्रसंग आला तर तुमच्या इमर्जन्सी फंडचा तुम्हाला उपयोग करता येतो आणि प्लस तुमची इन्व्हेस्टमेंट जी चालू राहते ती स्मूथली चालू राहते. अशा दोन्ही गोष्टी साध्य करता येतात. त्याच्यामुळे इमर्जन्सी फंड तर असायलाच हवा,
1: कारण संकट कधी सांगून येत नाही.
0: बरोबर.
1: आधीच्या काळात इन्शुरन्स काढला जायचा, ज्याला म्हणजे सगळ्यांच्याच नोकरीत त्या इन्शुरन्स काढण्याला खूप महत्व असायचं. मग हे इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स असू द्या किंवा हेल्थशी संबंधित इन्शुरन्स असू द्या, तर मग हे इन्शुरन्स आर्थिक नियोजनात किती महत्वाचे आहे.
0: बरोबर. आता इन्व्हेस्टमेंट आधी करायची की प्रोटेक्शन आधी पाहिजे हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. मी सांगू इच्छिते की इन्व्हेस्टमेंटच्या आधी प्रोटेक्शन असू द्या. प्रोटेक्शन म्हणजे काय? तर तुमचं आयुष्य आणि तुमचा लागणार तुमचं आरोग्य या दोन्ही गोष्टी प्रोटेक्टेड असायला पाहिजे. म्हणजे कसं आहे ना की घरावर छप्पर नाही पण तुम्ही घर सजवताय, तर असं नको व्हायला. तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा पण त्याच्या आधी तुम्ही पहिले सिक्युअर करा. तर काय सिक्युअर करा? घरातली जी कमावती व्यक्ती आहे, समजा कुठल्या अनावधानाने घरातली व्यक्ती जर डेथ झाली किंवा एक्सपायर झाली तर घरातल्या बाकीच्या सदस्यांवर आर्थिक संकट नको कोसळायला, म्हणून त्या व्यक्तीचा टर्म इन्शुरन्स असणं अत्यंत आवश्यक आहे. तसेच मेडिक्लेम इन्शुरन्स, हे दोन इन्शुरन्स अत्यंत आवश्यक आहेत की कुठलीही मेडिकल खर्च आला तर घरातले सगळे मेंबर जेव्हा मेडिकल इन्शुरन्समध्ये प्रोटेक्टेड राहतील तेव्हा अचानक येणारा जे खर्चाचं नियोजन आहे हे इन्शुरन्स मधून होऊ शकेल. त्याच्यामुळे हे दोन इन्शुरन्स तर असणं अत्यंत आवश्यक आहे, टर्म इन्शुरन्स आणि मेडिकल इन्शुरन्स. आणि जेव्हा हे तुम्ही घ्याल त्याच्यानंतर मग तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट किंवा तुमचे उद्दिष्ट जे तुम्हाला साध्य करायचे आहेत त्याचं प्लॅनिंग त्याच्यानंतर तुम्ही सुरू करा. पण हे दोन इन्शुरन्स तर घ्यायलाच हवे,
1: म्हणजे हे अगदी मस्ट आहे.
0: येस, बिलकुल.
1: कांचनताई, आजकाल गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहे, म्हणजे FD, म्युच्युअल फंड, शेअर्स मध्ये पैसा गुंतवणं, गोल्ड, म्हणजे अनेक पर्याय असताना मग यापैकी प्रमुख पर्याय कोणते आहेत?
0: प्रमुख पर्याय म्हणजे तुमच्या उद्दिष्टांनुसार तुमचे गुंतवणुकीचे पर्याय तुमच्यासाठी योग्य ठरतील. जसं की तुम्हाला जर कमी वेळात पैसा हवाय, म्हणजे पुढल्या 1-2 वर्षात पैसा हवाय, तर मग अशा वेळेस ज्याच्यामध्ये रिटर्न कमी मिळेल पण तुम्हाला पैसा लगेचच्या लगेच लिक्विडेट तुम्ही तुमचा पैसा करू शकाल, अशा वेळेस मग तुम्ही FD मध्ये करू शकता, RD मध्ये करू शकता. पण तुमचं जर प्लॅनिंग लॉंग टर्म आहे, दीर्घकाळासाठी तुम्हाला जर ठेवायचं आहे, तर तुम्ही रिअल इस्टेटमध्ये पैसा इन्व्हेस्ट करू शकता, म्युच्युअल फंडमध्ये पैसा इन्व्हेस्ट करू शकता, गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आता कसं आहे ना की हा जो इन्व्हेस्टमेंटचा पर्याय आहे हा तुमचे गोल्स आणि तुमच्या रिस्कवर डिपेंड आहे. जेवढे तुमचे उद्दिष्ट हे कमी काळासाठी राहतील तेवढं रिस्क फॅक्टर तुमचा कमी राहील, आणि जेवढे तुमचे गोल किंवा उद्दिष्ट हे दीर्घकाळासाठी राहतील तेवढा तुमचा रिस्क फॅक्टर तेवढा तुम्ही थोडा जास्त घेऊन तुमचा पैसा तुम्ही चांगल्या प्रकारे वाढवू शकता. तर या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहे.
1: मग रिस्क आणि रिटर्न याचा संबंध कसा समजावून सांगाल तुम्ही?
0: इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, रिस्क अँड रिटर्न गोज हँड इन हँड. हायर द रिस्क हायर द रिटर्न, म्हणजे जेवढं जास्त रिस्क घेण्याची तुमची तयारी राहील तेवढं जास्त तुम्हाला रिटर्न मिळतील. पण आता रिस्क घेताना ही एक गोष्ट महत्वाची आहे की ती रिस्क ब्लाइंड नको. जी रिस्क तुम्ही घ्याल ती रिस्क तुमची सिस्टमॅटिक हवी आणि त्याच्यामध्ये एक प्रॉपर स्मार्ट रिस्क असायला हवी, ज्याच्यामध्ये प्रॉपर तुम्ही गायडन्स घेऊन ती रिस्क घ्यायला हवी. तुम्ही जर ती ब्लाइंड रिस्क घेतली तर कदाचित जास्त रिटर्नच्या मागे धावता धावता तुम्हाला जेवढे साधे म्हणजे नॉर्मल रिटर्न असतील त्याच्यापेक्षाही कमी मिळतील. त्याच्यामुळे हाय रिस्क घेताना नेहमी स्मार्ट आणि सिस्टमॅटिक रिस्क जर घेतली तर मिळणारा पैसा हा नक्की गुलर आपल्या ऑप्शन म्हणजे FD RD पेक्षा नेहमीच जास्त असेल, पण त्याच्यासाठी प्रॉपर मार्गदर्शन घेऊनच ती रिस्क घ्यावी असा सल्ला देता येईल.
1: पण कांचन, ते कधी कधी आपल्याला लगेच पैसा हवा असतो आणि काही गुंतवणुकी अशा असतात की जिथे आपल्याला लगेच परतावा मिळत नाही आणि आपल्याला अगदी लगेच पैसा हवा असेल तर त्यावेळेस कुठे गुंतवणूक करावी?
0: हा, लगेच परतावा हवा असेल तर अशा केसमध्ये गव्हर्नमेंटचे बॉन्ड आहेत जे सिक्युअर्ड इन्व्हेस्टमेंट म्हणतो किंवा आपण FD म्हणतो किंवा RD म्हणतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळणारा जो रिटर्न आहे हे कमी आहे पण तुम्हाला जर लगेच हवा आहे, तुमचं जर ड्युरेशन कमी वेळासाठी आहे, तर अशा वेळेस या सिक्युअर्ड वेज मध्ये तुम्हीच पैसा इन्व्हेस्ट करायला हवा, हे सजेस्ट करेल.
1: मैत्रिणींनो, जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेत आपण ऐकत आहात अर्थतज्ञ कांचन करंदीकर यांची मुलाखत. विषय आहे फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक. चला

0: परत वळूया आपल्या मुलाखतीकडे. कांचनताई, आजकाल म्युच्युअल फंड आणि एसआयपी याचं नाव ज्याच्या त्याच्या तोंडी असते, म्हणजे अगदी हे लोकप्रिय झालंय, तर या लोकप्रियतेचं काय कारण आहे?
1: म्युच्युअल फंड म्हणा किंवा एसआयपी म्हणा, हे थोडंसं आजकाल ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंटपेक्षा हा थोडा वेगळा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळणारे जे परतावा असतो हा तुमच्या एफडी म्हणा किंवा आरडी पेक्षा जास्त असतो. तर तो का जास्त असतो? कारण याच्यामध्ये डिसिप्लिन इन्व्हेस्टिंग आहे. एफडी आरडी मध्ये सुद्धा आहे, पण मिळणारे रिटर्न हे म्युच्युअल फंड मध्ये जास्त आहे. पण ते डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंट करताना त्याच्यासोबत तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टेड राहायचं आहे. जेवढा जास्त काळासाठी तुम्ही इन्व्हेस्टेड राहाल, जेवढ्या जास्त काळासाठी तुम्ही त्याच्यात पैसा गुंतवाल तेवढं जास्त तुम्हाला त्याच्यामधनं मिळणारे रिटर्न हे जास्त मिळतील. तर मी म्हणेल की एसआयपी म्हणजे दिस इज द काइंड ऑफ डिसिप्लिन इन्व्हेस्टिंग, त्याच्यामध्ये तुम्हाला एक पैसा सेव्ह करण्याची तर सवय लागतेच लागते, पण ऍट द सेम टाइम पैसा सेव्ह केल्यानंतर तो पैसा इन्व्हेस्ट करण्याची सुद्धा सवय लागते. आणि आता मार्केटमध्ये किंवा भारतामध्ये भरपूर अशा म्युच्युअल फंड कंपनीज आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शनही मिळतं आणि तुमचा पैसा सुद्धा व्यवस्थित वाढतो. म्हणून त्याचा ट्रेंड जास्त आहे सध्या,
0: म्हणून हे एवढं लोकप्रिय.
1: बरोबर,
0: अगदी खरं आहे. मग गुंतवणूक करताना लोकांना जेवढं नॉलेज असतं आणि एकमेकांना विचारून, मित्रांना विचारून जेवढं शक्य आहे तेवढं ते करतात, चर्चा करतात करायच्या आधी, तर मग या गुंतवणूक करताना बऱ्याचशा चुकाही लोकांच्या हातून होतात, म्हणजे यातल्या मोठ्या चुका कुठल्या?
1: तर आता चुका करताना म्हणायचं झालं तर सगळ्यात पहिली चूक म्हणजे लोक इमोशनवर डिसिजन घेतात. एखाद्या गोष्टीबद्दल किंवा न्यूज आली एखाद्या कंपनीबद्दल म्हणा, किंवा दुसरी गोष्ट कोणी टिप सांगितली, तर त्या टिपच्या बेसिसवर पैसे इन्व्हेस्ट करायला सुरुवात करणं. किंवा तिसरी गोष्ट म्हणजे की शॉर्ट टर्म मध्ये एखादी घटना घडली, जसं आपण पाहिलं कोविडच्या काळामध्ये मार्केट क्रॅश असं खूप वेळा झालं, पण तो कोविडचा काळ निघून गेला आणि त्याच्यानंतर मग मार्केट बऱ्यापैकी मार्केटनी उच्चांक गाठला. तर अशा शॉर्ट टर्म गोष्टीमध्ये जिथे पॅनिक असतं तिथे पॅनिक होऊन तुम्ही इन्व्हेस्टमेंट जो काही पैसा टाकलाय तो पैसा काढून घेणं, तर हे सगळे चुकीचे निर्णय आहेत मी असं म्हणेल. तर ह्या सगळ्या चुका लोक करतात गुंतवणूक करताना. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य आर्थिक सल्लागाराचं मार्गदर्शन न घेणं. ह्या सगळ्या चुकांमध्ये लोकांचे इन्व्हेस्टमेंट डिसिजन चुकतात, तर ह्या गोष्टी टाळायला पाहिजे.
0: अगदी बरोबर. आणि बरेचदा कांचन ते काय होतं ना, कधी मित्रांचा सल्ला कधी नातेवाईकांचा सल्ला हा वेगवेगळा असू शकतो, मग यांच्या सल्ल्यानुसार गुंतवणूक करणं हे कितपत योग्य आहे?
1: यांच्या सल्ल्यानुसार तुम्ही गुंतवणूक करा, पण ब्लाइंड राहू नका. तुम्ही पण तेवढेच अवेअर व्हा की यांनी दिलेला सल्ला आपल्याला योग्य आहे का.
0: मग आणि ते किती तज्ज्ञ आहेत त्या क्षेत्रात?
1: बरोबर बरोबर, अगदीच. ते जर तज्ज्ञ असतील तर काही प्रश्नच नाही. त्यांनी जर कुठलं पुस्तक वाचलं, कुठलं मासिक वाचलं किंवा कुठल्या न्यूज ऐकल्या आणि त्या बेसिसवर त्यांनी तुम्हाला सल्ला दिला, तर ब्लाइंडली तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून इन्व्हेस्टमेंट करू नका. कारण कशी आहे ना की प्रत्येकाची सिच्युएशन ही युनिक असते, प्रत्येकाला भविष्यात लागणाऱ्या पैशाची गरज ही वेगवेगळी असते, प्रत्येकाचं कमवणाऱ्या पैशाची कपॅसिटी ही वेगवेगळी असते,
0: घरात येणारा पैसाही वेगवेगळा
1: असतो. त्याच्यामुळे प्रत्येकाचं इन्व्हेस्टमेंट हे कस्टमाइज असतं, प्रत्येकाचं सारखं असू शकत नाही. त्याच्यामुळे ब्लाइंडली कोणावर विश्वास न ठेवता तुम्ही योग्य रीतीने व्यवस्थित माहिती काढा आणि मगच इन्व्हेस्टमेंट करा.
0: अगदी खरं आहे. कांचन ते प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात रिटायरमेंट म्हणजे निवृत्ती ही तर येणारच असते, मग या रिटायरमेंटचं प्लॅनिंग किती लवकर आपण सुरू करायला पाहिजे?
1: आता आधीच्या काळात असं होतं की गव्हर्नमेंट जॉब म्हणा किंवा बँकेत जे नोकरी करत होते किंवा सगळ्याच गव्हर्नमेंट जॉबमध्ये पेन्शन ही गव्हर्नमेंटकडनं मिळत होती, पण आता ओव्हरऑल सगळीकडेच पेन्शन मिळणं हे बंद झालंय. तर आधी असा प्रकार नव्हता की आपल्याला आपल्या भविष्यातील म्हणजे रिटायरमेंट लाईफसाठी काही पैसा गोळा करावा लागेल. तो रिटायरमेंट झाल्यावर तर तुमच्याकडे तुम्हाला मिळतच होता, जो
0: पेन्शनच्या रूपात तो सुरूच राहायचा
1: जो मिळतच होता, रिटायर्ड झाल्यावर सुद्धा मिळत होता. पण आता तसं राहिलं नाही. त्याच्यामुळे लोक काय विचार करतात की नाही रिटायर्ड व्हायला तर भरपूर वेळ आहे, पाहू आपण 40 नंतर विचार करू, 45 नंतर विचार करू. पण जेवढं लेट तुम्ही या गोष्टीसाठी प्लॅनिंग करायला सुरुवात कराल तेवढं तुम्हाला येणारा स्ट्रेस जास्त राहील. कारण तुमची नोकरीत असतानाची लाईफस्टाईल ही वेगळी असेल आणि रिटायरमेंट झाल्यानंतर जर तुम्हाला ती लाईफस्टाईल कायम ठेवायची असेल तर तुम्हाला अगदी सुरुवातीपासून या गोष्टीचा विचार करून तेवढा अमाऊंट वेगळा टाकावा लागेल. म्हणजे तुमची रिटायर्ड झाल्यानंतरची सुद्धा लाईफस्टाईल हॅम्पर होणार नाही.

0: आणि तुम्ही कमी रकमेमध्ये रिटायर्ड झाल्यानंतर भरपूर मोठा कॉर्पस गोळा करू शकता. म्हणून लवकर वयात रिटायरमेंट प्लॅनिंग सुद्धा करणंही तेवढंच महत्वाचं.
1: पण कांचनताई, काही बाबतीत नवीन मुलं पण खूप स्मार्ट आहे असं म्हणावं लागेल, कारण आधी कसं निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पैशांनी आपण आपलं घर बांधायचं, प्लॉट घ्यायचा, हे सगळं केलं जायचं. पण आता अगदी तरुण मुलं लागल्याच अगदी नोकरी लागल्याच कार घेतात, घर घेतात आणि मग त्याचे ईएमआय देत असतात. याबद्दल काय सांगाल?
0: बरोबर. आता ईएमआय म्हणा किंवा हे म्हणा फेडत असतात ते तर अगदी योग्य आहे, पण ते सगळं करताना तुमच्या रिटायरमेंटसाठी तुम्ही विचार केला का? हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. ठीक आहे, तुमचे ईएमआय असेपर्यंत कदाचित तुम्ही कमी पैसा तुमच्या रिटायरमेंटसाठी बाजूला ठेवू शकत असाल, पण जसं तुम्ही म्हणाल्या की जसं तरुण वयातच आता घर घेतलं तर तुमचं 40 किंवा 45 पर्यंतचं घर होऊन जाईल, पण मग उरलेल्या 15 जेवढा पैसा तुम्ही घरासाठी भरला तेवढाच पैसा तुम्ही जर रिटायरमेंटसाठी सुद्धा बाजूला टाकला तर तुम्हाला तुमच्या रिटायरमेंट नंतर तुमचं लाईफस्टाईल हॅम्पर व्हायला प्रॉब्लेम जाणार नाही.
1: काळजीचं कारण नाही. तर मग शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म गोल्स यासाठी वेगवेगळी स्ट्रॅटेजी असते का?
0: हो, नक्कीच. शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म साठी नक्कीच वेगळी स्ट्रॅटेजी असते. तर शॉर्ट टर्म म्हणजे काय तर सेफ इन्व्हेस्टमेंट आणि लॉंग टर्म म्हणजे काय तर ग्रोथ इन्व्हेस्टमेंट. शॉर्ट टर्म मध्ये जेव्हा तुम्हाला पैसा हवा असेल तेव्हा तो पैसा हा सेफ मार्गानेच किंवा सेफ ऑप्शन्स मध्येच इन्व्हेस्ट व्हायला हवा, सेफ जे पर्याय आहे त्याच्यातच इन्व्हेस्ट व्हायला हवा. आणि जेव्हा लॉंग टर्म मध्ये साठी तुम्हाला जर पैसा हवा असेल तर त्याची तुम्हाला ग्रोथ व्हायला हवी. जर ती ग्रोथ वाढायला हवी, जर ती ग्रोथ तुमच्या महागाई एवढीच वाढत असेल म्हणजे समजून चला 6-6.5% वाढत असेल तर तुम्हाला मिळणार पुढच्या 10 तुम्हाला तर मिळतच नाहीये. कारण आज लागणारे 100 उद्या 150 तुम्हाला तेवढा खर्च लागेल. तर तुम्ही इन्व्हेस्ट केलेले जर 100 150 वाढले तर आपण त्याला ग्रोथ इन्व्हेस्टमेंट नाही म्हणणार, ती स्टेबल इन्व्हेस्टमेंटच होईल. तुम्हाला ग्रोथ इन्व्हेस्टमेंट हवी असेल तर तुम्हाला योग्य लॉंग टर्म पर्यायच निवडावं लागेल, आणि जर शॉर्ट टर्म हवी असेल तर सेफ इन्व्हेस्टमेंट पर्यायच निवडावं लागेल. तर हे दोन्हीचे प्लॅनिंग वेगवेगळं होईल, दोन्हीसाठी वेगवेगळं मार्गदर्शन किंवा वेगवेगळे पर्याय निवडावे लागतात.
1: मग एका सामान्य पगार असणाऱ्या व्यक्तीनं महिन्याला किती टक्के गुंतवणूक करावी?
0: तसं आयडियली पाहायला गेलं तर तुम्हाला मिळणाऱ्या पगाराचं किंवा तुमचा जर उद्योग असेल, तुमचा बिझनेस असेल, तर तुम्हाला मिळणाऱ्या नेट प्रॉफिटच्या 20-30% तुम्ही पैसा हा वेगळा ठेवायला पाहिजे ऍज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून. सुरुवातीच्या काळात कदाचित ते मुलांना मुलींना कदाचित शक्य होत नाही किंवा आपले भरपूर स्वप्न असतात, भरपूर काही काही खर्च करायचे असतात, तर छोट्या अमाऊंट पासून सुरुवात करा. पण ऍटलीस्ट सुरुवात होणं ही जास्त महत्वाची आहे, आणि ती सुरुवात करून चालणार नाही तर त्यामध्ये तुमची नियमितता असणं ही तेवढीच आवश्यक आहे. नाहीतर बऱ्याच वेळा असं होतं की एक वर्षभर आपण
1: सुरुवात करतो
0: आणि नंतर ते थंड पडतं. तर त्याच्यामध्ये भलेही तुम्ही कमी अमाऊंटनी कमी रकमेनी सुरुवात करा, पण त्याच्यामध्ये नियमितता राखा. जसं जसं ती नियमितता राखेल तसं हळूहळू तुमची आपोआप रक्कम वाढत जाईल आणि मग कॉर्पस मोठा होईल.
1: मग 5-10,000 पासून गुंतवणूक ज्यांनी सुरू केली आहे त्यांना काय सल्ला द्याल?
0: परफेक्ट अमाऊंट आहे. ज्यांना 25,000, 30,000, 35,000 पगार आहे त्यांनी 5-10,000 सुद्धा इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली. 25-30 जरी तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट कायम ठेवली तरी मिळणारा पैसा हा पुष्कळ राहील, कारण त्याच्यामध्ये जे आधी बोलली त्याप्रमाणे कंपाऊंडिंगचा फायदा तुम्हाला होईल. म्हणजे इन्व्हेस्ट कराल समजून चला तुम्ही 25-30 अंदाजे, पण मिळणारा पैसा कदाचित 1-1.5 कोटीच्या घरातही जाऊ शकतो जर 25-30 हा पैसा तुम्ही नियमितपणे चालू ठेवला तर.
1: आणि मग जर कोणाला आजपासूनच आपला हा कार्यक्रम ऐकल्यापासूनच जर फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करायचं असेल तर त्याने पहिली ऍक्शन काय घ्यावी?
0: पहिली ऍक्शन ही घ्यायला हवी की पहिले तुम्ही तुमचं मिळणारं इन्कम आणि खर्च हे काय आहे याचा ताळमेळ पहिले पहा की किती खर्च होत आहेत आणि किती इन्कम होत आहे. त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट मला अशी सांगावीशी असेल की ते खर्च लिहिताना आवश्यक खर्च आणि आवडीचे खर्च याचं सुद्धा बायफर्गेशन करा. कारण काही काही खर्च असे बरेच असतात जे अवॉइडेबल असतात, जे तुम्ही अवॉइड करू शकता. ते खर्च करण्याऐवजी ते पैसे तुम्ही इन्व्हेस्टही करू शकता. तर त्या खर्चाचं सुद्धा एक बायफर्गेशन करा, वर्गीकरण करा की आपल्याला आवश्यक असलेले हे खर्च एवढे आहे आणि जे टाळता येऊ शकतो ते खर्च वेगळे अशी. आणि जेव्हा मग तुमचं जेव्हा ती रक्कम जी उरेल ती जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट कराल तेव्हा मग तुम्हाला आपोआप त्याची हळूहळू नियमितपणे सवय लागेल.
1: मग आमचा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या

0: त्यांच्या आर्थिक नियोजनासाठी कोणते तीन गोल्डन रूल्स आपण सांगू इच्छिता?
1: आता तीन गोल्डन रूल्स म्हणजे पहिले आहे की पे युअर सेल्फ फर्स्ट, म्हणजे पहिले स्वतःसाठी खर्च करा, स्वतःच्या कुटुंबासाठी खर्च करा. म्हणजे हे करताना मी हे नाही म्हणणार की फायनान्शियल प्लॅनिंग पासून सुरुवात करा, कारण शेवटी कमवतो आपण स्वतःसाठी,
0: अगदी
1: स्वतःच्या कुटुंबासाठी. त्याच्यामुळे स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी तर खर्च करणं हेही तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे कुटुंबामध्ये काटकसरीने दिवस काढा आणि पैसा इन्व्हेस्ट करा, हे तर मी सल्ला देणार नाही. तर तुम्ही एक साऊंड आणि एक चांगलं आयुष्य जगता यावं यासाठी पहिले तुमच्या स्वतःसाठी, तुमच्या कुटुंबासाठी पैसा खर्च करा. त्याच्यानंतर उरलेला पैसा हा तुम्ही इन्व्हेस्ट करा रेग्युलरली, कन्सिस्टंटली, नियमितपणे हा पैसा इन्व्हेस्ट करा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे दूरदृष्टीचा विचार ठेवा. पैसा इन्व्हेस्ट करताना तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये दूरदृष्टी ठेवा की हो मी पुढचे 10 वर्ष किंवा मुलगा झाला, मुलगी झाली तर पुढच्या 10-15 वर्ष त्याच्या हायर एज्युकेशन पर्यंत मी या पैशाला हात नाही लावणार. तर अशी दूरदृष्टी जेव्हा तुम्ही ठेवाल तेव्हा मग तुम्हाला मिळणारा पैसा हा भरपूर राहील.
0: अगदी बरोबर. मग आजकाल बरेच जण गुंतवणूक करताना ब्लाइंडली नाही करत, कारण आजकाल लोक बरेच हुशार झाले आहेत तसे, तर मग एक्सपर्टचा सल्ला घेतात, तर हा एक्सपर्टचा गायडन्स घेणं आवश्यक आहे का?
1: हो नक्कीच. कारण कसं आहे ना, राईट गायडन्स घेणं हा शॉर्टकट नाहीये तर हा स्मार्टकट आहे. म्हणजे आता जसं आपण म्हणतो आपली हेल्थ खराब झाली तर आपण डॉक्टरकडे जातो, तर शेवटी पैसा ही सुद्धा आपली वेल्थच आहे.
0: अगदी.
1: तर वेल्थ, जसं आपली हेल्थ खराब झाली तर आपण डॉक्टरकडे जातो, तर वेल्थचं नियोजन करण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रॉपर एखाद्या फायनान्शियल मॅनेजरकडे जावं लागेल,
0: जायला पाहिजे.
1: हा, की ज्याला मार्केटमधल्या सगळ्या करंट अफेअर्स माहिती असतात, करंट घडामोडी माहिती असतात, कदाचित आपला तेवढा अभ्यास नसेल, पण जो व्यक्ती किंवा जो सल्लागार डे इन डे आउट हेच काम करतो तो तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकेल. त्याच्यामुळे योग्य गायडन्स घेणं हे स्मार्ट कट आहे, शॉर्टकट नाही.
0: मग आजकाल सगळे प्लॅटफॉर्म डिजिटल झाले आहे, तर या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे गुंतवणूक सोपी झाली असं आपल्याला वाटतं का?
1: मी म्हणेल की ईज ऑफ ऍक्सेस इज नॉट द ईज ऑफ सक्सेस. म्हणजे आता ऑनलाईन किंवा डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे आपल्याला सगळं घरी बसून ऑनलाईन आपण सगळं सर्च करून पाहू तर शकतो, पण ह्याच्यामुळे तुम्हाला सक्सेसच मिळेल असं जरुरी नाहीये. गोष्टी ऍक्सेसेबल तर इझिली झालेले आहे, पण त्यामधनं सगळेच सक्सेसफुल होत आहेत का? तर नाही. तर सक्सेसफुल होण्यासाठी काय लागेल की तुम्हाला त्या गोष्टीचं डिटेल नॉलेज घ्यावं लागेल आणि प्रॉपर गायडन्सही घ्यावं लागेल, योग्य मार्गदर्शनही घ्यावं लागेल. तर या दोन्ही गोष्टी घेतल्यानंतरच तुम्ही तुमचे गोल अचीव्ह करू शकता.
0: तर कांचनताई, आज आपण इथं आलात आणि फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक याविषयी इतकं छान सोप्या शब्दात मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
1: धन्यवाद. नमस्कार.

जागर आर्थिक साक्षरतेचा कांचन करंदीकर यांची कविता कोहळे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. विषय होता फायनान्शियल प्लॅनिंग आणि गुंतवणूक. तर मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातलं हे छान असं भावगीत.

मैत्रिणीनो आशा भोसले यांच्या या भावगीताबरोबरच आजचा वनिता मंडळ कार्यक्रम इथे संपवायची वेळ झाली आहे. तेव्हा तुमचा निरोप घ्यायला हवा. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. आता मी स्वाती तुपकर तुमचा आजच्या पुरता इथेच निरोप घेते. पुन्हा भेटणारच आहोत आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. भारतानं राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत जगातला सर्वात मोठा तपासणी आणि प्राथमिक ओळख कार्यक्रम सुरू केला आहे असं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी सांगितलं. जिनिव्हा इथं जागतिक आरोग्य सभेच्या 79व्या अधिवेशनात फुफ्फुस आरोग्याच्या तपासणीवर मंत्रीस्तरीय दृष्टिकोन या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रत्येक घरी पोहोचून रुग्णाचा शोध घेणं, फिरतं तपासणी शिबीर, सार्वजनिक मोहीम आणि जोखीमांच्या भागामध्ये विशेष मोहिमा राबवून संवेदनशील लोकसंख्येमध्ये सक्रियपणे रुग्ण ओळखण्याचं काम वाढवलं असल्याचं त्यांनी सांगितलं. देशानं टीबी आणि फुफ्फुसांशी संबंधित इतर आजार शोधण्यासाठी आधुनिक तपासणी सुविधा मोठ्या प्रमाणात वाढवल्या आहेत असंही ते म्हणाले. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस भारत दौऱ्यावर असून आज मुंबईत भारत सायप्रस बिझनेस फोरममध्ये त्यांनी सहभाग घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. मुंबईत सायप्रस व्यापार केंद्र उभारण्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष क्रिस्टोडौलिडेस यांनी यावेळी केली. हे केंद्र यावर्षी 1 सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान भारत आणि सायप्रस या देशांमध्ये चित्रपट आणि सर्जनशील क्षेत्रातील सहकार्याची घोषणा करण्यात आली. इश्का या आगामी चित्रपट

0: चित्रपटाचा मुहूर्तही यावेळी पार पडला असून चित्रीकरणाचा मुख्य टप्पा सायप्रसमध्ये होणार आहे. भारत सायप्रस भागीदारी अधिक दृढ होत असून सांस्कृतिक सहकार्यामुळे दोन्ही देश अधिक जवळ येतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. 1991 याच दिवशी त्यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस नेते सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी, पी चिदंबरम यांनी नवी दिल्लीत वीरभूमीया राजीव गांधी यांच्या समाधीस्थळावर पुष्पार्पण करून अभिवादन केलं. दहशतवाद विरोधी दिनही आज पाळला जात आहे. युवकांना दहशतवाद आणि हिंसाचाराच्या मार्गापासून परावृत्त करण्याच्या उद्देशानं हा दिवस पाळला जातो. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल मेटा, गुगल आणि टेलिग्रामसह काही प्रमुख समाज माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी स्पर्धा परीक्षांशी संबंधित चुकीच्या माहितीचा वाढता प्रसार आणि निनावी ऑनलाईन समूहाद्वारे होणारा प्रसार याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. अशी चुकीची माहिती पसरवणाऱ्या समाज माध्यमांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश प्रधान यांनी या बैठकीत दिले. एलनिनोच्या प्रतिकूल परिणामांची शक्यता लक्षात घेत लातूर जिल्ह्यात वैरण विकास योजना चारा उत्पादक कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र पशुपालकांना 100% अनुदानावर संकरित मका आणि ज्वारी बियाणे पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी पात्र शेतकऱ्यांनी येत्या 28 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनात परभणी जिल्ह्यातल्या महिला स्वयंसहायता समूहांनी आपली वेगळी छाप उमटवली आहे. अवघ्या 17 दिवसांच्या या प्रदर्शनात जिल्ह्यातल्या 6 महिला बचत गटांनी तब्बल 82,22,300 रुपयांची उल्लेखनीय उलाढाल करत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 1 ते 17 मे दरम्यान हे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. देशातल्या सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या अॅग्रो हॅकेथॉन स्पर्धेमध्ये नाविन्यपूर्ण संशोधन सादर करणारे निवृत्त रेशीम उपसंचालक दिलीप हाके यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरवण्यात आलं. हाके यांनी विकसित केलेलं सिल्क स्कॅनर हे अत्याधुनिक उपकरण भविष्यात रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठं वरदान ठरणार असल्याचं मत कृषी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञांकडून व्यक्त होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, स्पेक्ट्रोमिती संवेदक आणि इंटरनेट ऑफ थिंग्स तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेलं हे उपकरण रेशीम कोशांची गुणवत्ता अचूकपणे तपासण्यात सक्षम आहे. सिल्क स्कॅनर हे यंत्र रेशीम कोशांचं वैज्ञानिक परीक्षण करून शेतकऱ्यांना पारदर्शक आणि योग्य दर मिळवून देण्यास मदत करणार आहे. छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आंबा तसंच मिलेट महोत्सवाचं आज शेतकऱ्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. हा महोत्सव सोमवारपर्यंत चालणार आहे. या महोत्सवात संपूर्ण मराठवाडा तसंच कोकणातले हापूस आंबा उत्पादक सहभागी झाले असल्याचं सभापती श्रीराम शेळके यांनी सांगितलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील उपलब्ध आहेत. दुपारचे 1:05 झाली आहेत. ऐकूया चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. भिंतीला कान असतात या चित्रपटातलं गीत ऐकूया. गीतकार आहेत गदी माडगुळकर, गायक आणि संगीतकार आहेत सुधीर फडके.

भालू या चित्रपटातलं गीत श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलं, आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं. गीतकार होते पी सावळाराम आणि संगीतकार होते विश्वनाथ मोरे. गीतबहार कार्यक्रमात यानंतर ऐकूया नणंद भाऊसय या चित्रपटातलं गीत गायलं आहे अनुराधा पौडवाल आणि मीना पत्के यांनी. गीतकार आहेत शांताराम नांदगावकर आणि संगीतकार आहेत अशोक पत्की.

0: एकटी या चित्रपटातलं गीत श्रोते हो आताच आपण ऐकलं. गीतकार होते ग. दी. माडगुळकर आणि संगीतकार होते सुधीर फडके आणि हे गीत गायलं होते आशा भोसले यांनी. गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम या गीतासोबतच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचा 1:30 वाजत आहे. ठीक 1:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातम्या आम्ही प्रसारित करू आणि त्यानंतर 1:40 मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही प्रसारित करू. ठीक 1:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. 5 देशांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून प्रधानमंत्री काल नवी दिल्लीत परतले. इटलीमध्ये उभयपक्षी व्यापक सहकार्यासाठी झाले महत्वाचे करार. महामार्गांच्या आधुनिक बांधकामामुळे देशात दळणवळणाचं चित्र वेगानं पालटत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचं प्रतिपादन. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाचा दक्षतेचा इशारा जारी. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 5 देशांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून काल नवी दिल्लीत परतले. मोदी यांनी इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. या दौऱ्यात भारत आणि इटलीने आपले संबंध विशेष सामरिक भागीदारीपर्यंत वाढवण्याची घोषणा करण्याबरोबरच व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी या क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. त्याचबरोबर दोन्ही देशांनी कृषी, महत्वपूर्ण खनिजे, आयुर्वेद, विज्ञान आणि तंत्रज्ञान तसंच भारतीय परिचारकांना भारतातून इटलीमध्ये ये जा करण्यासाठी सुविधा देण्यासह इतर मुद्द्यांवर देखील सामंजस्य करार केले. दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना रोम इथं अन्न आणि कृषी संघटनेच्या मुख्यालयात प्रतिष्ठेचे अॅग्रिकोला पदक प्रदान करण्यात आलं. मोदी यांनी हा सन्मान भारतातले शेतकरी, पशुपालक, मत्स्यशेती करणारे बांधव, कृषी शास्त्रज्ञ

आणि कामगारांना समर्पित केला. या सन्मानाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. भारतीय उद्योगांना केवळ युरोपातच नव्हे तर पूर्व भूमध्यसागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदौलदेस यांनी आज दिली आहे. ते आज मुंबईत भारत सायप्रस उद्योग मंचाला संबोधित करत होते. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा निकोस यांनी यावेळी केली. सायप्रसकडे सध्या युरोपीय महासंघाच्या परिषदेचं अध्यक्षपद देखील आहे. त्यामुळे सायप्रसच्या सहकार्यासोबतच भारताला युरोपीय महासंघाचे सहकार्य देखील मिळेल असं

0: भारताला युरोपीय महासंघाचे सहकार्य देखील मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं. यावेळी दोन्ही देशांमध्ये 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सायप्रसचं सहकार्य आणि मैत्रीचा लाभ भारताला दीर्घकाळपर्यंत मिळत राहील अशी आशा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्रातल्या तरुण उद्योजकांनी, गुंतवणूकदारांनी, व्हेंचर फंड्स आणि विद्यापीठांनी या सहकार्याचा लाभ घेत प्रगती करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. देशात वेगानं विकसित होत असलेल्या हरित द्रुतगती महामार्गामुळे आणि नियंत्रित प्रवेश असलेल्या महामार्गांमुळे रस्ते मार्गानं केलेल्या प्रवासाचं स्वरूप बदललं आहे असं केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीनंतर मुंबई पुणे विमानसेवा जवळजवळ बंद झाली होती. तसाच बदल आता दिल्ली डेहराडून आणि दिल्ली जयपूर महामार्गामुळे झाल्याचंही त्यांनी सांगितलं. ते काल नवी दिल्लीत अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. रस्ते बांधकामात नवनवीन संशोधनामुळे साधन सामुग्रीचा पुनर्वापर होतो तसंच बांधकामाचा दर्जा सुधारतो असं ते म्हणाले.
1: वी कॅन ऍड 30% बायोबिटुमेन इंटू पेट्रोलियम बिटुमेन विथ 15% रबर पावडर वेअर वी कॅन गेट इट फ्रॉम द यूज टायर अँड 7% प्लास्टिक. वी हॅव ऑलरेडी सक्सेसफुली इम्प्लिमेंटेड द रोड ऑलरेडी युझिंग धिस टेक्नॉलॉजी विच इज प्रूव्ह टू बी सक्सेसफुल.
0: भारतीय वाहन उद्योग जगात पहिल्या क्रमांकाचा करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं गडकरी यांनी असोचॅमतर्फे आयोजित नेतृत्व शिबिरात सांगितलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि कोरियाचे माजी सैनिक कल्याण विभागाचे मंत्री कोन ओह इल यांनी आज संयुक्तरित्या सेओलच्या इमजिनग पार्क इथं भारतीय युद्ध स्मारकाचं उद्घाटन केलं. कोरियन युद्धाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं या स्मारकाची निर्मिती करण्यात आली आहे. कोरियन युद्धात भाग घेतलेल्या भारतीय लष्कराच्या रुग्णवाहिका सेवेमधील सैनिकांनी दिलेल्या हौतात्म्याचं स्मरणार्थ हे युद्ध स्मारक बांधण्यात आलं आहे. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी जागतिक शांतता आणि मानवतेच्या सेवेसाठी कोरियन प्रांतात भारतानं केलेल्या कार्याचं स्मरण केलं. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाजमाध्यमावर लिहिलेल्या पोस्टमधून त्यांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली आहे. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. राजीव गांधी यांची प्रगतिशील विचारसरणी, देशाच्या एकतेसाठी दिलेलं सर्वोच्च बलिदान आणि त्यांचा साधेपणा हे सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचं राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी एबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचा यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायुदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव किंवा उलटी अशी लक्षणं दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला अधिसूचित करावं असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबत माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असं आवाहनही संचालनालयानं केलं आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत भारतानं क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी जागतिक स्तरावरचा सर्वात मोठा क्षयरोग तपासणी आणि प्राथमिक रुग्ण शोध कार्यक्रम हाती घेतला आहे असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी केलं. जिनिव्हा इथं जागतिक आरोग्य परिषदेच्या 79व्या सत्रात फुफ्फुसांच्या आरोग्याबाबत मंत्रीस्तरावरचे दृष्टिकोन यावरच्या चर्चासत्रात ते बोलत होते. ज्यांना क्षयरोगाचा धोका जास्त आहे अशांपर्यंत पोहोचण्यासाठी घराघरातून तपासणी करणारे मोबाईल तपासणी चमू, जनजागृती मोहिमा यावर या कार्यक्रमात भर दिला जात आहे असं त्यांनी सांगितलं. सौंदर्य प्रसाधनांचा वापर औषध

0: म्हणून इंजेक्शनद्वारे करण्यावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की सौंदर्य प्रसाधनाचा वापर शरीरावर चोळून ओतून फवारून किंवा शिंपडून केला जातो. सौंदर्य प्रसाधन क्लिनिक्स सौंदर्यविषयक व्यावसायिक किंवा ग्राहकांनी ही प्रसाधनं शरीरात इंजेक्शन वाटे देऊ नये. या नियमांचा भंग केल्यास सौंदर्य प्रसाधन विषयक नियम 2020 नुसार कारवाई होऊ शकते. सौंदर्य वृद्धीसाठी वृद्धत्व रोखण्यासाठी तसंच त्वचा गोरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात इंजेक्शन वाटे सौंदर्य प्रसाधनं घेतली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर CDSOCO हा इशारा दिला आहे. झारखंड प्रभारी पोलीस महासंचालकाच्या उपस्थितीत आज रांची इथं 27 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. हे सर्व सरकारने बंदी घातलेल्या CPI माओवादीशी संबंधित होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असणाऱ्या या नक्षलवाद्यांनी ऑपरेशन नवजीवन अंतर्गत शरणागती पत्करली आहे. एकूण नक्षलवाद्यांपैकी 22 जण चकमकीत मारले गेले आहेत. 44 जणांना अटक झाली आहे तर 29 जणांनी या वर्षात आत्मसमर्पण केलं आहे असं नमूद करत शिल्लक राहिलेल्या थोड्या नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर चॉकलेटच्या पाकिटात लपवून आणलेलं सुमारे 396 ग्राम सोनं सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी जप्त केलं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रियाधून आलेल्या दोन प्रवाशांचा संशय आल्यानं त्यांच्या सामानांची तपासणी केली. त्यावेळी सामानात असलेल्या चॉकलेटच्या पाकिटांमध्ये 396 ग्राम सोनं पावडरच्या स्वरुपात लपवून ठेवल्याचं आढळून आलं. अधिकाऱ्यांनी हे सोनं जप्त केलं असून या दोघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. IPL स्पर्धेत आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून प्रधानमंत्री काल नवी दिल्लीत परतले. इटलीमध्ये उभयपक्षी व्यापक सहकार्यासाठी झाले महत्वाचे करार. महामार्गांच्या आधुनिक बांधकामांमुळे देशात दळणवळणाचं चित्र वेगानं पालटत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचं प्रतिपादन. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाचा दक्षतेचा इशारा जारी. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचे 1:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहोत मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र. मुंबईत राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वगणना करत केला जनगणना 2027 मोहिमेचा प्रारंभ. मुंबईतल्या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पातील भाडेकरू रहिवाशांसाठी तक्रार निवारण व्यवस्थापन प्रणाली विकसित. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मुंबई महानगर प्रदेशासाठी सर्वसमावेशक मान्सून पूर्वतयारी यंत्रणा सक्रिय. आणि प्रत्येक शाळेत बाल सुरक्षा समिती आणि मुंबईतील सर्व 227 प्रभागांमध्ये वॉर्ड बाल संरक्षण समिती स्थापन करण्यासाठी लवकरच धोरण. श्रोते हो, या होत्या गेल्या महिन्याभरातल्या मुंबई जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे मुंबई जिल्ह्याचे प्रतिनिधी विनीत मासावकर.
3: भारत सरकारच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या जनगणना 2027 मोहिमेचा राज्यपाल जिष्णूदेव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिजिटल पद्धतीनं स्वगणना करत 1 मेला मुंबई येथून शुभारंभ केला. जनगणना 2027 ही 2 टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात दिनांक 1 ते 15 मे 2026 या कालावधीत नागरिकांना स्वतः डिजिटल पद्धतीनं स्वगणना करायची होती. याच अंतर्गत दिनांक 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत जनगणना प्रगणक घरोघरी जाऊन माहितीचं सत्यापन आणि पडताळणी करत आहेत. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं 25,000 कर्मचारी जनगणनेसाठी प्रगणक म्हणून कार्यरत आहेत. दक्षिण मुंबईतील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पात मूळ भाडेकरू रहिवासी यांना विकासकाकडून मिळणारं संक्रमण भाडं, सदनिकांचा ताबा आणि इतर वादांसंबंधीच्या

0: तक्रारीचं निवारण करण्यासाठी मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळानं विकसित केलेल्या तक्रार निवारण व्यवस्थापन प्रणालीचं उद्घाटन म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी केलं. मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळानं विकसित केलेल्या तक्रार निवारण व्यवस्थापन ही केंद्रीकृत डिजिटल प्रणालीची लिंक म्हाडाच्या mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर नागरिकांसाठी सिटीजन कॉर्नर या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. दक्षिण पश्चिम मान्सूनच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं मुंबई महानगर प्रदेशातल्या सर्व सुरू असलेल्या मेट्रो आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी व्यापक बहुपातळी मान्सून पूर्व तयारी आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. दिवस रात्र नियंत्रण कक्ष हेल्पलाईन असून टोल फ्री क्रमांक 1800228801, भ्रमणध्वनी क्रमांक 8657402090, विस्तारित दूरध्वनी क्रमांक 02265964176 आणि 02265967901 आणि दूरध्वनी क्रमांक 02226591241 हे आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण प्रकल्पांवरील मान्सून पूर्वतयारी अंतर्गत अंमलबजावणी संस्थांकडून 49 रुग्णवाहिका, 431 डी वॉटरिंग पंप, 544 सीसीटीव्ही कॅमेरे, 55 आपत्कालीन नियंत्रण कक्ष ही संसाधनं तैनात करण्यात आली आहेत. शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यांचं लैंगिक शोषण, अत्याचार, छेडछाड आणि तत्सम प्रकार काही वेळा आढळून येतात. हे गैरप्रकार रोखण्यासाठी कायद्याच्या अंमलबजावणीला अधिक बळकटी मिळावी म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं देखील काही उपाययोजना करणं आवश्यक आहे. या उपाययोजनांचं स्वरूप शिक्षण विभागानं सादर करावं असे निर्देश मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी दिले आहेत. दरम्यान प्रत्येक शाळेत बाल सुरक्षा समिती आणि मुंबईतील सर्व 227 प्रभागांमध्ये वॉर्ड बाल संरक्षण समिती स्थापन करण्यासाठी लवकरच धोरण आखून त्याचा आराखडा महापौरांकडे सादर करण्यात येईल असं शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी यावेळी सांगितलं. जिल्हा वार्तापत्रासाठी विनीत मासावकर, मुंबई.
1: याबरोबरच मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोत्या, दुपारचा 1:45 आणि 44 सेकंद झाली आहेत.
3: JEE की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेंट दे
4: atmamalikonline.com.
5: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 07969991827.
6: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशन ओपन.

दो रास्ते या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. श्रोतो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावर, आणि मी आहे तुमच्यासोबत सुप्रिया देशपांडे.

श्रोते, आता ऐकूयात शर्मिले या चित्रपटातलं किशोर कुमार यांनीच गायलेलं आनंद बक्षी यांचं हे गीत, संगीतकार सचिन देव बर्मन.

0: साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते?
1: अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
0: अरे वा,
1: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
0: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
1: आजच कॉल करा
0: 9637349585. 9637349585.

0: हस्ते जख्म या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं कैफी अझमी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार मदन मोहन.
1: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयेस?

श्रोते हो, विविध भारती सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत होतात. हे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले. याच कार्यक्रमाचा आस्वाद आपण पुन्हा घ्याल 3:10 FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 3 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. मुंबईत आज भारत सायप्रस दरम्यान 6 करारांवर स्वाक्षऱ्या. महामार्गांच्या आधुनिक बांधकामामुळे देशात दळणवळणाचं चित्र वेगानं पालटत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचं प्रतिपादन. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा जारी. नीट पेपर फुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% आणि परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे असं त्यांनी सांगितलं. मुंबई हे जगातलं वेगानं विकसित होणारं आर्थिक केंद्र बनत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 गिगावॅट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत असून त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्त्रोतातून निर्माण होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. तसंच आंतरराष्ट्रीय एज्युसिटी मेडिसिटी आणि GCC सिटी सारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. भारतीय उद्योगांना केवळ युरोपच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदौलिदोस यांनी दिली. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरु करण्याची घोषणा निकोस यांनी यावेळी केली. सायप्रसकडे सध्या युरोपियन महासंघाच्या परिषदेचे अध्यक्षपद देखील आहे. त्यामुळे सायप्रसच्या सहकार्यासोबतच भारताला युरोपियन महासंघाचे सहकार्य देखील मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं. यावेळी दोन्ही देशांमध्ये 6 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सायप्रसचं सहकार्य आणि मैत्रीचा लाभ भारताला दीर्घकाळपर्यंत मिळत राहील अशी आशा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्रातल्या तरुण उद्योजकांनी गुंतवणूकदारांनी व्हेंचर फंड्स आणि विद्यापीठांनी असहकार्य

0: याचा लाभ घेत प्रगती करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. देशात वेगानं विकसित होत असलेल्या हरित द्रुतगती महामार्गामुळे आणि नियंत्रित प्रवेश असलेल्या महामार्गांमुळे रस्ते मार्गानं केलेल्या प्रवासाचं स्वरूप बदललं आहे असं केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीनंतर मुंबई पुणे विमानसेवा जवळजवळ बंद झाली होती, तसाच बदल आता दिल्ली डेहराडून आणि दिल्ली जयपूर महामार्गामुळे झाल्याचं त्यांनी सांगितलं. ते काल नवी दिल्लीत अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. रस्ते बांधकामात नवीन संशोधनामुळे साधनसामुग्रीचा पुनर्वापर होतो, तसंच बांधकामाचा दर्जा सुधारतो असं ते म्हणाले.
1: We can add 30% bio-bitumen into petroleum bitumen with 15% rubber powder where we can get it from the used tire and 7% plastic. We have already successfully implemented the road already using this technology which is proved to be successful.
0: भारतीय वाहन उद्योग जगात पहिल्या क्रमांकाचा करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं असोचेमतर्फे आयोजित नेतृत्व शिबिरात त्यांनी सांगितलं. जागतिक स्तरावरच्या संकटातही भारताच्या अर्थव्यवस्थेने 6.4 ते 6.5 अशी प्रगती केल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी या परिषदेतल्या भाषणात सांगितलं. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमधून त्यांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. राजीव गांधी यांची प्रगतीशील विचारसरणी, देशाच्या एकतेसाठी दिलेले सर्वोच्च बलिदान आणि साधेपणा हे सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचं राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी एबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचा यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव किंवा उलटी अशी लक्षणे दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला माहिती द्यावी असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणे आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबत माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असं आवाहन संचालनालयानं केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरचे बालरोग तज्ज्ञ डॉ मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. लातूरातल्या शिरुरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी सीबीआयनं कसून चौकशी केली होती. नंतर गेले 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरुरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नीट यूजीची फेरपरीक्षा 21 जून रोजी होणार असल्यानं राज्यातल्या अभियांत्रिकी आणि फार्मसी महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलल्या असल्याची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते काल मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. महाविद्यालयांच्या फी आकारणीवरचे नियम अधिक कठोर करण्यासाठी आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी आर्थिक सहाय्य वाढवण्याच्या उपाययोजना त्यांनी जाहीर केल्या. यात महाविद्यालयांना आता विकास शुल्क, प्रयोगशाळा शुल्क अशा विविध नावांनी स्वतंत्र शुल्क आकारता येणार नाही. एकाच फी संरचनेत सर्व अनिवार्य शुल्क समाविष्ट केलं जाईल आणि त्यावर फी रेग्युलेटरी अथॉरिटीचं नियंत्रण असेल अशी माहिती पाटील यांनी दिली. झारखंड प्रभारी पोलीस महासंचालक

श्रोतेहो, विविध भारती सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत होतात. हे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले. याच कार्यक्रमाचा आस्वाद आपण पुन्हा घ्याल सायंकाळी 5 वाजता FM बँड 101.7 MHz. आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 4 वाजता संदेश टू सोल्जर्स हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो, विविध भारती सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत होतात. हे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले. FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 5:30 युववाणी हा युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

हाय हॅलो आणि नमस्कार मित्र मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? मी देविका तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या युववाणी कार्यक्रमात. आजचा दिवस 21 मे, कॅलेंडरवरची फक्त एक तारीख नाही, हा दिवस आपल्याला एक महत्वाची गोष्ट आठवण करून देतो की भारतापेक्षा माणुसकी मोठी असते, द्वेषापेक्षा प्रेम मोठं असतं आणि हिंसेपेक्षा शांतता जास्त शक्तिशाली असते. आज भारतभर दहशतवाद विरोधी दिवस पाळला जातो. हा दिवस आपल्याला त्या सर्व निरपराध लोकांची आठवण करून देतो ज्यांनी दहशतवादामुळे आपले प्राण गमावले. कुणाचं कुटुंब तुटलं, कुणाची स्वप्न अर्धवट राहिली आणि कुणाचं आयुष्य एका क्षणात पूर्ण बदलून गेलं. दहशतवाद हा शब्द जरी लहान असला तरी त्याचं नुकसान खूप मोठं असतं, कारण दहशतवाद फक्त बॉम्बस्फोट किंवा गोळीबार नसतो. दहशतवाद म्हणजे लोकांच्या मनात भीती निर्माण करणं, लोकांना धर्म, जात, भाषा यांच्या नावावर एकमेकांविरुद्ध उभं करणं, समाजात द्वेष निर्माण करणं. आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे दहशतवाद कधीच कुणाचा सख्खा नसतो, तो फक्त विनाश करतो. मित्रांनो, आज आपण अशा काळात जगतोय जिथे माहिती एका सेकंदात जगभर पोहोचते, पण याच सोशल मीडियाचा वापर काही लोक चुकीच्या गोष्टी पसरवण्यासाठी करतात. खोट्या अफवा, द्वेष पसरवणारे व्हिडिओ, लोकांना भडकवणारे मेसेज आणि कधी कधी आपणही विचार न करता त्या गोष्टी पुढे पाठवतो. पण आपण कधी विचार करतो का की एका चुकीच्या पोस्टमुळे किती लोकांच्या मनात राग निर्माण होऊ शकतो, किती लोक एकमेकांविरुद्ध उभे राहू शकतात. म्हणूनच आजच्या काळात फक्त बॉर्डरवर लढणं महत्वाचं नाही, तर चुकीच्या विचारांविरुद्ध लढणंही तितकंच महत्वाचं आहे. आजचा तरुण हा देशाचं भविष्य आहे असं आपण नेहमी म्हणतो, पण खरं भविष्य तेव्हाच सुरक्षित राहील जेव्हा तरुणांच्या मनात द्वेष नाही तर समजूतदारपणा असेल. आपण वेगवेगळ्या धर्माचे असू शकतो, आपण वेगवेगळ्या भाषा बोलू शकतो, आपले विचार वेगळे असू शकतात, पण शेवटी आपण सगळे माणसं आहोत आणि हाच विचार आपल्याला एकत्र ठेवतो. कारण जेव्हा समाजात संवाद संपतो तेव्हा भांडणं सुरू होतात आणि जेव्हा माणुसकी हरवते तेव्हा हिंसा वाढते. आपल्या देशाने अनेक कठीण प्रसंग पाहिले आहेत, अनेक दहशतवादी हल्ले सहन केले आहेत, पण प्रत्येक वेळी भारत पुन्हा उभा राहिला. कारण हा देश फक्त इमारतींवर नाही तर लोकांच्या एकतेवर उभा आहे. जे सैनिक सीमेवर उभे राहून आपलं रक्षण करतात, जे पोलीस दिवस रात्र काम करतात, जे डॉक्टर, मदत कार्य करणारे लोक संकटांच्या वेळी जीव धोक्यात घालून इतरांना वाचवतात, ते सगळे आपल्याला एकच गोष्ट शिकवतात,

माणुसकी सर्वात मोठी आहे. आज 21 मे निमित्त आपण एक छोटासा संकल्प करूया की आपण कधीही द्वेष पसरवणार नाही, कोणत्याही प्रकारच्या हिंसेला समर्थन देणार नाही, धर्म, जात, भाषा यांच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपू आणि देशाच्या शांततेसाठी जबाबदार नागरिक बनू. कारण शेवटी गोळ्या आवाज करतात पण शांतता इतिहास घडवते. जय हिंद. मित्रांनो, आता वेळ झाली आहे मालिकांकडे वळण्याची.

नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या सांजवळ मालेत. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या आयुष्यात असा एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी आपण एखादं गाणं ऐकत नाही किंवा गुणगुणत नाही. असं न होणं म्हणजे फारच क्वचित. सकाळची भक्तिगीते असोत, प्रवासातले हेडफोन असोत, अभ्यास करतानाची हलकी गाणी असो किंवा मित्रांसोबत गाण्यांच्या मैफिली, संगीत आपल्या प्रत्येक क्षणात असतं. संगीत ही एक फक्त करमणूक नाही तर भावना व्यक्त करण्याची सुंदर भाषा आहे. कधी आनंद झाला की आपण नकळत एखादं गाणं गुणगुणतो, तर कधी दुःखात एखादं शांत गाणं मनाला आधार देतं. आणि गाणी जुनी असो किंवा नवीन, प्रत्येक गाण्याचा एसेन्स वेगळा आणि खासियतही वेगळी. मित्रांनो, पूर्वीच्या काळी लोककला, भजन, अभंग, भारूड यांच्या माध्यमातून संगीत लोकांपर्यंत पोहोचायचं. आज काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण संगीताचं महत्त्व अजूनही तितकंच आहे. आज मोबाईलवर एका क्लिकवर जगभरातलं संगीत ऐकता येतं. मराठी, हिंदी, इंग्रजी, शास्त्रीय, रॅप, फोक अशा प्रत्येक प्रकाराचं संगीत आपल्याला सहज उपलब्ध आहे. आपल्या मराठी संस्कृतीत तर संगीताला खूप मोठं स्थान आहे. अभंग, भारूड, भजनं, नाट्यसंगीत ते आधुनिक चित्रपट गीतांपर्यंत प्रत्येक गाणं काहीतरी सांगून जातं. गाणं म्हणजे फक्त शब्द आणि सूर नसतात, तर त्यामागे भावना, अनुभव आणि कलाकाराची मेहनत असते. आणि खरं सांगायचं तर असं म्हणतात की संगीत माणसाला जोडण्याचं काम करतं. भाषा वेगळी असली तरी सूर सगळ्यांना समजतात. म्हणूनच तर आपण सुद्धा अनेक वेळेला आपल्याला न येणाऱ्या भाषेतली गाणी अगदी मनापासून ऐकतो आणि ती आपली आवडती सुद्धा होऊन जातात. मित्रांनो, आजकालच्या धावपळीच्या जीवनात ताण, चिंता अर्थात स्ट्रेस खूप वाढला आहे. अशा वेळी एखादं आवडतं गाणं ऐकलं की मन अगदी हलकं होतं, किंवा अगदी साध्या भाषेत सांगायचं तर मूड चेंज होतो. खरं तर आता अनेक डॉक्टर आणि शास्त्रज्ञ सुद्धा म्युझिक थेरपीचा सल्ला देतात आणि उपयोग करतात. मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात संगीत आहे. गाता आलं नाही तरी आपण संगीत ऐकायला आणि अनुभवायला नक्की शिकायला हवं, कारण अनेकदा आपण आपल्या भावना शब्दात सांगू शकत नाहीत तर त्या फक्त गाण्यातूनच जाणवतात. चला तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या सांजवेळ मालेत एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत मी सन्मती अडावतकर या छान सुमधुर गाण्याने तुमची रजा घेते. नमस्कार.

0: मित्रांनो, आताच आपण सांजवेळ ही मालिका ऐकली आपली मैत्रीण सन्मती अदावतकर हिच्यासोबत. आता पुढे ऐकूया करिअर मंत्र या मालेत अश्लेषा भट हिने घेतलेली मुलाखत.
1: हॅलो मित्रांनो, कसे आहात सगळे? मी तुमची मैत्रीण अश्लेषा मनापासून स्वागत करते आजच्या करिअर मंत्रा या मालेत. मित्रांनो, आजकाल आपण सगळेच एआयच्या जगात वावरतोय. आजच्या या स्पर्धेच्या युगात सेटल होण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सायबर सुरक्षा, डेटा सायन्स आणि क्लाउड कम्प्युटिंग यासारख्या अनेक स्ट्रीम्स अवेलेबल असून युवकांना आता अफाट करिअरच्या संधी देखील उपलब्ध आहेत. पण आज आपण या सगळ्या स्ट्रीम पैकी चर्चा करणार आहोत ते म्हणजे आयटी मधील करिअरच्या संधी. आयटी मध्ये तांत्रिक कौशल्ये आणि कल्पक विचारांमुळे तरुण पिढी फक्त भविष्यच घडू शकत नाही तर जागतिक पातळीवरही अनेक बदलांचे नेतृत्वही करू शकते. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या मुलाखतीला. आपल्या सोबत आहेत डॉक्टर निर्मल मुंगळे. नमस्कार मॅडम.
2: नमस्कार.
1: तुमचं खूप खूप स्वागत आहे युववाणीच्या आजच्या करिअर मंत्राया मालेत.
2: मी पण अतिशय खुश आहे आज नवीन कार्यक्रमामध्ये.
1: सुरुवातीला आम्हाला तुमच्या बद्दल जाणून घ्यायला फार आवडेल.
2: मी डॉक्टर निर्मल मुंगळे, असिस्टंट प्रोफेसर GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये, आणि एकंदरीत मला 20 वर्ष झालेले आहे लेक्चरर म्हणून काम करण्यामध्ये. आणि असं बघितलं गेलं तर ह्या फील्ड मध्ये आम्हा लोकांना सगळ्यात जास्त रिसर्च ओरिएंटेड व्हावं लागतं. तर रिसर्च म्हणजे काय? तर नेमकं आम्हा लोकांना कुठले पेपर पब्लिश करणं, कुठले कॉन्फरन्सेस अटेंड करणं, कुठे एक रिसोर्स पर्सन म्हणून जाणे, तर अशा बऱ्याच साऱ्या जागांमध्ये, खूप सारे एरियामध्ये आम्ही आपले नेहमी प्रोसेस वर्किंग ठेवत असतो. तर असे बघितले तर माझ्याकडे माझ्या क्रेडिटला 12 कॉन्फरन्सेस आहे आणि 100 पेक्षा जास्त वर्कशॉप अटेंड केलेले आहे. आणि तसं बघितलं तर 17 ते 18 रिसोर्स पर्सन म्हणून मी वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये गेलेली आहे.
1: नक्कीच मॅडम, तुमचा अनुभव या क्षेत्रातला फार मोठा आहे. सुरुवात करूया आजच्या मुलाखतीला करिअर इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि आव्हाने. तर मॅम, नेमकं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे काय?
2: इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एक सरळ भाषेत जरी म्हणायचं असेल तर आपण त्याला म्हणू शकतो की आपण कुठेतरी संगणन करून ठेवणं, म्हणजे डेटा कलेक्शन करून ठेवणं, त्याचं स्टोरेज कुठेतरी करून ठेवणं, म्हणजे ज्याला संघटित करून ठेवणं, आणि त्या गोष्टीवर प्रक्रिया करणं, त्या प्रक्रियेसोबत त्या सगळ्या गोष्टींना सोबत मिळून एक सॉफ्टवेअर किंवा सिस्टीम बनवणं, तेच आपलं आयटी आहे. दॅट इज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी.
1: अच्छा, यामध्ये कोणकोणत्या स्ट्रीम्सचा समावेश होतो?
2: स्ट्रीम मध्ये असे तर बरेच सारे एरियाज आणि डोमेन्स आहेत आपल्याकडे. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे सॉफ्टवेअर डेव्हलपर हे सगळ्यात मोठा स्ट्रीम आहे. मग आपण म्हणता येईल की क्लाउड इंजिनियर और क्लाउड कम्प्युटिंग आहे, सायबर सिक्युरिटी आहे. असं बघितलं तर परत आपल्याकडे स्ट्रीम मध्ये आपण सॉफ्टवेअर वेब डेव्हलपमेंट आहे, ते हा सगळ्या स्ट्रीमचा समावेश इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये जनरली होतो.
1: नक्कीच. जर एखाद्या विद्यार्थ्याला आयटी मध्ये करिअर करायचं असेल तर त्याच्यासमोर कोणकोणत्या करिअर अपॉर्च्युनिटीज अवेलेबल असतात?
2: असं बघितलं तर जरी एखादा विद्यार्थी जरी आयटी स्ट्रीम मधनं निघाला असेल तर आपण सगळ्यात जास्त त्याला अपॉर्च्युनिटी ऍज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून मिळतं. ज्याच्यामध्ये जनरली स्टुडंट काय करतात की एक वेब डेव्हलप करणं किंवा एखादी अप्लिकेशन बनवणं. मग दुसरी अपॉर्च्युनिटी आहे ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. तर डेटाला कसं स्टोअर करून ठेवणं, तर त्याला आपण म्हणतो डेटा ऍडमिनिस्ट्रेटर.

0: ऍडमिनिस्ट्रेटर एक पर्टिक्युलर स्ट्रीम आहे ज्याच्यामध्ये आयटी स्टुडंट वर्क करू शकतो. परत आपलं सायबर सिक्युरिटी इंजिनियर, क्लाउड इंजिनियर, डेटा सायंटिस्ट, डेटा अनालिटिक्स, आय कन्सल्टंट आणि आयटी ऍडमिनिस्ट्रेटर हे सगळे फील्ड त्याच्यात समावेश आहे.
1: नक्कीच मॅम, आयटी सेक्टरमध्ये करिअर करताना कुठली काळजी घ्यायला हवी आणि कोणत्या स्किल्स असणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं?
0: असं बघितलं तर जरी काळजी म्हटलं तर ऍक्च्युली ही स्ट्रीम जी आहे ही अपग्रेडिंग स्कीम आहे की डिजिटलायझेशन मध्ये नवीन टेक्नॉलॉजी चा वापर नेहमी होत राहतो. ते जे कोणी पर्सन तिथे आयटी सेक्टर मध्ये गेले असतील तर त्यांना नेहमी अपग्रेड व्हावं लागतं. मीन्स दे आर शुड बी अ लॉंग लर्नर, ते खूप लॉंग लर्नर असायला पाहिजे. सोबत त्यांनी ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींचा समावेश कसं करणं, कसं स्किलला अपग्रेड करणं, कुठल्या गोष्टीचं सर्टिफिकेशन करणं, जसं अजूर, AWS हे क्लाउड कम्प्युटिंगचे काही स्किल्स आहे, सेल्सफोर्स नावाचं एक टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये स्टुडंट्सला नेहमी किंवा त्या पर्टिक्युलर आयटी सेक्टरच्या इंजिनियरला नेहमी अपग्रेड व्हायला पाहिजे.
1: नक्कीच, आपण जर बघितलं तर दरवर्षी अनेक जण आयटी मधून ग्रॅज्युएट होतात पण अनेकांना जॉब मिळतोच असं नाही, तर अशांनी काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं?
0: जरी जॉब नसेल मिळत तर कुठे ना कुठे त्यांची डिफिशियन्सी आहे स्टुडंट्सची किंवा त्यांनी त्या स्किलवर अपग्रेड केलेलं नाही, तर स्टुडंट्सनी कुठेतरी नवीन स्किल्स अपग्रेड करायला पाहिजे. जसं आता पायथन झालं जे की डिजिटलायझेशनवर खूप जास्त काम करत आहे, ग्लोबल वॉर्मिंग वर काम करतो आहे. जावा, C++ ह्या टेक्नॉलॉजीचं अपग्रेडेशन करायला पाहिजे. तरी पण स्टुडंट जरी अपग्रेड होत नसेल किंवा त्याला त्याला जॉब अपॉर्च्युनिटी नसेल मिळत तर त्यांनी कुठेतरी CDAC हे सगळे कोर्सेस करून स्वतःच्या स्किलला अपग्रेड करायला पाहिजे. सोबत सोबत जरी स्किलही असली तर स्टुडंटमध्ये किंवा आयटी ग्रॅज्युएट स्टुडंट्समध्ये एक अपॉर्च्युनिटी अशी असायला पाहिजे की त्यांच्याकडे नॉलेज भरपूर असतं पण त्यांच्याकडे कम्युनिकेशन नसतं. मीन्स ते आपल्या नॉलेजला, आपल्या स्किल्सला लोकांपर्यंत पोहोचवू शकत नाही, तर त्या सगळ्या गोष्टींचं पण त्यांना समावेश करावा लागेल. म्हणजे कम्युनिकेशन ही फील्ड पण त्यांना अपग्रेड करावी लागेल.
1: नक्कीच, म्हणजे फक्त त्या क्षेत्राबद्दल अपडेटेड असून चालत नाही तर आपल्याकडे जे आहे ते समोरच्या पर्यंत पोहोचवणं देखील
0: अत्यंत आवश्यक आहे.
1: नक्कीच मॅडम, आयटी मध्ये विदेशामध्येही काही करिअर संधी उपलब्ध आहेत का, त्याबद्दल आमच्या श्रोत्यांना काय सांगाल?
0: हो, अपॉर्च्युनिटीज आहेत. तसं बघितलं तर आता आपला जो देश आहे हा आयटी सेक्टर मध्ये सगळ्यात मोठा पुढाकार घेणारा देश म्हटला जातो. तर असं बघितलं तर आपले जे इंजिनियर्स आहे हे विदेशामध्ये जाऊन तिथे वर्क करू शकतात. जसं ऑस्ट्रेलिया झालं, जापान, अमेरिका, USA, सिंगापूर, ह्या सगळ्या देशांमध्ये सगळ्यात जास्त इंजिनियर तुम्ही बघाल तर सगळ्यात जास्त भारतीय इंजिनियर्सचा समावेश आहे. तर मला असं वाटते की भारतीय इंजिनियर्ससाठी सगळ्यात जास्त अपॉर्च्युनिटी आहे विदेशामध्ये. तरी पण जरी त्यांना नाही जायचं असेल तर आमच्याकडे परत एक अपॉर्च्युनिटी असतं की आम्ही कुठेतरी हायर पोझिशन म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन, लाईकवाईज MS किंवा MBA करूनही आपण आपली अपॉर्च्युनिटी विदेशामध्ये घेऊ शकतो.
1: नक्कीच मॅम, तुम्ही आता बोललात की विदेशामध्ये जास्त अपॉर्च्युनिटी आहे ऍज कम्पेअर टू आपल्या देशात, तर या मागचं नेमकं कारण काय?
0: या मागचं कारण हे असू शकतं की असं बघितलं तर आपला देश तितका विकसित नाही जितकी सॅलरीच्या बाबतीत आपण जे म्हणतो की आपल्या देशामध्ये तितकं लोकांना स्कोप नाही आहे किंवा तितकी सॅलरी नाही आहे. तर त्याच्यामुळे प्रत्येक ग्रॅज्युएट नेहमी अप्रोच करतो की विदेशामध्ये जाऊन त्यांची जे स्किल्स आहे त्याला अपग्रेड करणं आणि तितकी सॅलरी अर्न करणं. तर सगळ्यात मोठा फोकस जे असतं एकाही कुठल्याही ग्रॅज्युएटसाठी ती फोकस असा असतो की स्वतःसाठी कमवणे हे सगळ्यात मोठा फोकस असतो प्रत्येकासाठी. तर मला असं वाटते की कुठलाही ग्रॅज्युएट सगळ्यात पहिले आपली आमदनी ह्या गोष्टीवर जास्त लक्ष कर आणि त्याच्यामुळे इथे देशामध्ये तितकी सॅलरी नसल्यामुळे लोक नेहमी अप्रोच करतात की विदेशामध्ये जाऊन तितकं अर्निंग करून घ्यावं.
1: अच्छा, नक्कीच मॅम, तुम्ही फार छान माहिती देऊन राहिला आहात या पूर्ण क्षेत्राबद्दल. घेऊयात एक छोटासा म्युझिकल ब्रेक. तुम्हाला कुठलं गाणं ऐकायला आवडेल?
0: एक अमिताभ बच्चनचं गाणं जे लता मंगेशकरचं गायलेलं आहे ते सिलसिले पिक्चरचं एक गाणं आहे.
1: अच्छा,
0: देखा एक

0: जुळूयात आपण पुढील प्रश्नांकडे. आपण आयटी बद्दल आणि एकूणच विदेशामध्ये जाण्याचा स्कोप का आहे हे तुम्ही फार छान सांगितलं. या क्षेत्रामध्ये गव्हर्नमेंटचे संस्थान उपलब्ध आहेत का असं तुम्हाला वाटतं?
1: हो आहेत. असं बघितलं तर जसं बँकिंग सेक्टर म्हटलं तर बँकिंग मध्ये पण आयटी इंजिनियर्सची रिक्वायरमेंट असते. जसं SBI आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक वर्षी कुठे ना कुठे रिक्रुटमेंट निघत असतात, ओपनिंग असतात. तर पोरांसाठी किंवा ग्रॅज्युएटसाठी तिथे पण एक अपॉर्च्युनिटी आहे. सोबत आपण म्हणू शकतो की एखादा सिक्युरिटी गोष्टींमध्ये पण आहे. इस्रो, DRDO हा फील्ड मध्ये पण अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत.
0: नक्कीच मॅम. या क्षेत्रामध्ये करिअर करताना रिस्क आहेत का किंवा कोणत्या प्रकारच्या रिस्क येऊ शकतात?
1: रिस्क असं आहे की ऍज ग्लोबलायझेशन किंवा AI इज द जेन AI एक नवीन फील्ड आलेली आहे, त्याच्यामुळे कुठेतरी सगळं डिजिटलायझेशन झाल्यामुळे तर जॉबची जी रिक्वायरमेंट आहे ती थोडीशी कमी झालेली आहे. ते एक थोडा चॅलेंज तिथे तो पडतो. परत ऍज पर द सेक्युरिटी ऑफ डेटा, सेक्युरिटी जे डेटाची आहे तर सायबर सिक्युरिटी साठी पण आता खूप सारे ऍप्लिकेशन आपल्याकडे आलेले आहे. तर त्या डेटाला सिक्युअर करण्यासाठी कुठल्या डेव्हलपरची किंवा एखादा सेक्युरिटर, एक सायबर सिक्युरिटी इंजिनियरची गरज नाही आहे. तर कुठे ना कुठे लिटल बिल चॅलेंजेस तिथे अवेलेबल आहे. सो टेकिंग दॅट चॅलेंजेस म्हणजे त्या चॅलेंजेसला घेऊन आपल्याला कुठेतरी स्वतःला अपग्रेड करून आपण आपल्या टेक्नॉलॉजीवर वळ देऊ शकतो.
0: नक्कीच मॅम. एखाद्या मोठ्या कंपनीत जॉब करायचं अनेकांचं स्वप्न असतं, तर त्यासाठी फक्त ग्रॅज्युएट होणं महत्वाचं असतं की म्हणजे त्यानंतर काही एक्स्ट्रा स्किल्स ऍड करणंही तितकंच महत्वाचं आहे?
1: बघा, एखाद्या कंपनीमध्ये एंट्री करायची असेल तर ग्रॅज्युएट इज अ सफिशियंट लर्निंग स्किल्स. और ग्रॅज्युएट इज अ पर्सन की जो आपल्या एंट्री एज अ स्टेप फॉरवर्ड पर्सन टू द कंपनी आपण म्हणू. सोबत जरी आपल्याला त्या कंपनीमध्ये काही अपग्रेडेशन करायचे असेल, पोझिशन वाढवायची असेल, तर आपल्याला आपल्या स्किल्स वाढवावी लागेल. सोबत सोबत आपल्याला कुठल्या तरी पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा सर्टिफिकेशन कोर्सेस करावं लागेल.
0: नक्कीच मॅम. तुम्ही गव्हर्नमेंटच्या संधीमध्ये बोलताना बँकिंग या क्षेत्राचा उल्लेख केलात, तर बँकिंग सोबत आणखी काही वेगळे क्षेत्र उपलब्ध
1: आहे ना? जसं आता आपल्याला डेटा सायंटिस्ट बनायचं असेल, ते DRDO आहे, इस्रो आहे, ते पण एक क्षेत्र आहे जिथे आपण सिक्युरिटी रिलेटेड

0: आहे, तिथे पण स्टुडंटचे जॉब अपॉर्च्युनिटीज आहे. सोबत आपण म्हणू शकतो की आपल्याला बँकिंगच्या व्यतिरिक्त आपलं सीडॅक आहे. सीडॅक इज अ फील्ड की ज्याच्यातून आपण कुठल्या तरी फील्डवर डायव्हर्ट करू शकतो. तर असे बरेच सारे फील्ड आहे ज्याच्यामध्ये आपण जाऊ शकतो.
1: नक्कीच मॅम, आपण मध्ये एकदा बोलताना एआयचा पण उल्लेख केला, तर एआयचा परिणाम क्षेत्रावर किंवा आयटी मधील या नोकऱ्यांवर होऊ शकतो का असं तुम्हाला?
0: असं खूपही नाही आहे की म्हणजे एआय सगळं किलर ऑफ दी आयटी सेक्टर म्हणता येईल. काही टक्केवारी ते थोडं कमी होऊ शकतं, कारण की खूप साऱ्या गोष्टी डिजिटलाइज झालेल्या आहे. एआयमुळे सगळ्या गोष्टींना वर्किंग ॲज अ रोबोट, रोबोट म्हणून कुठल्या तरी गोष्टींना आपण यूज करू शकतो, तर मॅन पॉवर जे लागतं ते थोडे कमी होऊ शकतं. इट विल बी नॉट टोटली मिनिमाइज्ड.
1: शेवटी तुम्ही युवकांना काय संदेश द्याल?
0: की तुम्ही एक स्किल्स अपग्रेड करा. सोबत आपले प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, ज्या देशाच्या विकासासाठी जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे त्यांना रिझॉल्व्ह करा, त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करा. कुठल्याही डिग्रीचा उपयोग म्हणून एक डिग्री ठेवणेच नसतं, तर त्या डिग्रीचा कुठेतरी युटिलिटी असायला पाहिजे. युटिलिटी म्हणून ऍज अ प्रोग्रामर म्हणून मला असं वाटतं की त्या गोष्टीवर त्यांनी काम करायला पाहिजे. की माझ्याकडे एक आयटीची डिग्री आहे तर तेच पुरेसी नाही, तर आपल्याला त्याच्यावरती वर्क करावं लागेल. सोबत सोबत त्या डिग्रीला घेऊन कुठेतरी आपण एक स्टार्टअप सुरू करू शकतो ऍज अ प्रॉब्लेम सॉल्व्हिंग फॉर दी म्हणजे फॉर दी सोसायटी. आपण देशाच्या विकासापेक्षा आता समाजाचा विकास वर जास्त भर देऊन स्टार्टअप ऍज अ एंटरप्रिनर आपण वर्क करायला पाहिजे.
1: नक्कीच मॅम, तुम्ही फार महत्वाची माहिती दिली आणि शेवटी हा संदेश फार महत्वाचा वाटला की जर कुठेतरी नोकरी भेटत नसेल तर नोकरी देणारे बना. एक एंटरप्रिनर म्हणून स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो आणि नक्कीच देशाला विकसित होण्यासाठी आपण हातभार लावू शकतो. आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून आयटी क्षेत्रातील आपण अनेक बारकावे समजून घेतले, भविष्यातील संधीबद्दलही आपण फार महत्वाचं मार्गदर्शन केलं. ही माहिती नक्कीच आजच्या युवकांसाठी दिशादर्शकच ठरेल. तुम्ही वेळात वेळ काढून या मुलाखतीसाठी आला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: धन्यवाद. मित्रांनो, आपण आताच अश्लेषा भट हिने घेतलेली मुलाखत ऐकली. मित्रांनो, आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. नागपूर आकाशवाणीची निर्मिती असलेल्या आणि आजच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. चला तर मग श्रोते हो, पुन्हा भेटूयात पुढच्या युववाणी कार्यक्रमात संध्याकाळी ठीक 5:30 वाजता. तोपर्यंत मी देविका चौधरी तुमची रजा घेते. बाय बाय. नमस्कार.

युववाणी हा युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून, 6:05 इंग्रजीतून आणि 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून, तसंच 6:30 कामगार सभा हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. दरम्यान 6:10 ऐकूया आमच्या केंद्रावरचं

0: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. जागतिक भागीदारीसाठी महाराष्ट्र कटिबद्ध, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. सायप्रससोबत 6 तर दक्षिण कोरियासोबत 3 सामंजस्य करार. एलनिनोच्या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज. इबोलाग्रस्त देशांमधून येणाऱ्या प्रवाशांबाबत दक्षता बाळगण्याचं प्रशासनाचं आवाहन. आणि नीट पेपरफुटी प्रकरणी लातूरमधील डॉक्टर मनोज शिरुरे सीबीआयच्या ताब्यात. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्र शासन स्थिर, निर्णयक्षम आणि उद्योगपूरक असून जागतिक भागीदारीसाठी पूर्णतः कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात बोलत होते. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदौलीदेस यांनी यावेळी बोलताना भारतीय उद्योगांना फक्त युरोपच नव्हे तर पूर्व, भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही दिली. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा निकोस यांनी यावेळी केली. दोन्ही देशांमध्ये 6 सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दरम्यान दक्षिण कोरियासोबतही राज्याच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नवोन्मेष विभागानं आज 3 सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. मुंबईतील सह्याद्री विश्रामगृहात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हे करार करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी कौशल्य विकासाच्या क्षेत्रात दक्षिण कोरियासोबतची भागीदारी राज्यातील तरुणांसाठी जागतिक संधी निर्माण करेल, प्रगत तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण प्रणालीच्या माध्यमातून भारताची कुशल मनुष्यबळ शक्ती मजबूत करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यंदाच्या खरीप हंगामावर एलनिनोचं सावट असून हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी राज्यात सरासरीच्या फक्त 88% पाऊस पडण्याची शक्यता आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. मुंबई इथं झालेल्या राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. याचा सर्वाधिक फटका पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांना बसेल. या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज असल्याचं त्यांनी सांगितलं. हे संकट लक्षात घेता जलयुक्त शिवार अभियानाची सर्व कामे अत्यंत जलद गतीनं पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. राज्यात बियाणे तसंच खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कृषी निविष्ठा विक्रेते संघटनेच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळानं आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांची सदिच्छा भेट घेतली. या शिष्टमंडळात संघटनेचे सरचिटणीस प्रवीण पटेल, संघटन मंत्री सुभाष शहा, संघटन मंत्री अरविंद पटेल आणि सदस्य रमेश पटेल उपस्थित होते. या भेटीदरम्यान शिष्टमंडळानं आपल्या विविध मागण्यांचं पत्र सादर केलं. देशातील 12 लाख कृषी निविष्ठा विक्रेते आणि कोट्यावधी शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी 4 वेगवेगळ्या महत्वपूर्ण मागण्या यातून करण्यात आल्या आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळासाठी पहिल्या टप्प्यात 150 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात महामंडळासाठी 750 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून नियोजन विभागाकडून यासंदर्भातला शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. डॉक्टर ज्योतिविनायक मेटे यांनी मराठा समाज उपसमितीचे अध्यक्ष तथा पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे यासंदर्भातला पाठपुरावा केला होता. माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावर राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, पक्षाच्या अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन अभिवादन केलं. छत्रपती संभाजीनगर इथं काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोनगावकर, शहर जिल्हाध्यक्ष सदस्य अक्रम यांच्यासह अनेकांनी राजीव गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मुख्यालयात दहशतवाद विरोधी शपथ घेण्यात आली. महापौर समीर राजूरकर, आयुक्त अमोल एडगे यांच्यासह अनेक अधिकारी तसंच पदाधिकाऱ्यांनी ही शपथ घेत दहशतवाद मुक्त आणि शांततामय समाज निर्मितीचा संकल्प केला.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: इबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे. आफ्रिकेतील डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो, युगांडा

आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी इबोलाच्या लक्षणाशी साधर्म्य असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, कारणांशिवाय रक्तस्राव किंवा उलटी अशा लक्षणांचा समावेश आहे. अशा प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला माहिती द्यावी असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसाच्या आत अशी लक्षणं आढळली तर वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबत माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असं आवाहन संचालनालयानं केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरमधील बालरोगतज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे याला केंद्रीय अन्वेषण विभाग CBI आज ताब्यात घेतलं. डॉक्टर शिरुरे यानं आपल्या मुलीसाठी नीटचा प्रश्नपत्रिका संच खरेदी केल्याच्या संशयावरून ही कारवाई केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी CBI लातूरमधील शिरुरे याच्या रुग्णालयात जाऊन कसून चौकशी केली होती. त्यानंतर पुढील तपासासाठी त्याला पुणे इथं बोलावलं होतं. चौकशीअंती आज त्याला ताब्यात घेण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा पुरवठा सुरळीत असून नागरिकांनी संयम राखावा असं आवाहन जिल्हाधिकारी विनय गवडा GC यांनी केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील विविध पेट्रोल पंपावर इंधन खरेदीसाठी नागरिकांनी विनाकारण गर्दी केल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आलं आहे. सामाजिक माध्यमावरील चुकीच्या संदेशामुळे नागरिकांमध्ये इंधन टंचाईबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नसून सर्व पेट्रोल पंपांवर नियमित मागणीपेक्षा 30% अधिक अतिरिक्त पुरवठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. सामाजिक माध्यमावर चुकीची माहिती किंवा अफवा पसरवणाऱ्यांवर प्रशासन सायबर कायद्याअंतर्गत कायदेशीर कारवाई करेल असा इशारा जिल्हाधिकारी विनय गवडा GC यांनी दिला आहे. ठाणे जिल्ह्यातल्या नौपाडा परिसरातल्या गावदेवी भाजी बाजारात आज पहाटे लागलेल्या भीषण आगीत अग्निशमन अधिकारी सागर शिंदे यांच्यासह दोघांचा मृत्यू झाला असून 2 अग्निशमन कर्मचारी जखमी झाले. ही आग आटोक्यात आणली असून दुर्घटनेच्या कारणाचा शोध घेतला जात आहे. तेलंगणा राज्यातील पोचमपाड बॅकवॉटरचा मोठा फटका नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला असून सीमावर्ती तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना कोल्हापूरच्या धर्तीवर विशेष आर्थिक पॅकेज देण्यात यावं या मागणीसाठी आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. या मोर्चात धर्माबाद, नायगाव, उमरी, मुदखेड आदी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. ठाण्याच्या न्यायालयानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि इतर आरोपींना आज दोषमुक्त केलं. 2008 साली रेल्वे भरती परीक्षा काळात कल्याण स्थानकावर मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी काही उमेदवारांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली हा खटला सुरू होता. फिर्यादी पक्षाला साक्षी पुरावे सादर करता न आल्यानं न्यायालयानं या सर्वांची निर्दोष मुक्तता केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण बंदर क्षेत्रात येत्या 26 मे पासून सर्व प्रकारच्या प्रवासी जलवाहतूक आणि व्यावसायिक जलक्रीडा प्रकार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र सागरी मंडळानं जारी केले आहेत. हा बंदी आदेश 31 ऑगस्ट 2026 पर्यंत लागू राहणार आहे. रायगड जिल्ह्यातला ऐतिहासिक जंजिरा किल्ला देखील येत्या 26 मे पासून 3 महिन्यांकरता पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. राज्यात आज वर्धा इथं सर्वाधिक 47.1° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी 43°, छत्रपती संभाजीनगर इथं 41.6°, बीड 40.4, तर धाराशिव इथं 39.1° सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. विदर्भात अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना येत्या 48 तासासाठी उष्णतेचा लाटेचा रेड अलर्ट जारी केला असून नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. बीड तालुक्यातील हिंगणी खुर्द इथल्या पाणंद रस्त्यावरील अतिक्रमण तत्काळ हटवून रस्ते मोकळे करण्याचे आदेश तहसीलदार शेळके यांनी दिले आहेत. या रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर त्यांनी हे आदेश दिले. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्यांचा प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे. नांदेड इथं जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी यावेळी बोलताना सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सेवा ही प्रशासनासाठी अत्यंत उपयुक्त ठरली असल्याचं सांगितलं. गडचिरोली जिल्ह्यात 1 ST बस उलटून झालेल्या अपघातात आज 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्याच्या अर्भकाचा समावेश आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. जागतिक भागीदारीसाठी महाराष्ट्र कटिबद्ध, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. सायप्रससोबत 6 तर दक्षिण कोरियासोबत 3 सामंजस्य करार. एलनिनोच्या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज. इबोलाग्रस्त देशांमधून येणाऱ्या प्रवाशांबाबत दक्षता बाळगण्याचं प्रशासनाचं आवाहन. आणि नीट पेपरफुटी प्रकरणी लातूरमधील डॉक्टर मनोज शिरुरे CBIच्या ताब्यात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.

0: कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात धर्मेंद्र चौधरी यांचं स्वरचित कविता वाचन. नमस्कार कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत धर्मेंद्र चौधरी यांचं स्वरचित कविता वाचन. धर्मेंद्र चौधरी हे छत्रपती संभाजीनगर इथं एका कंपनीमध्ये गेल्या 30 वर्षांपासून कार्यरत आहेत. चला तर ऐकूया धर्मेंद्र चौधरी यांचं स्वरचित कविता वाचन.
1: नमस्कार, मी धर्मेंद्र संभाजी चौधरी. कविता असावी तर कशी असावी आणि कशा पद्धतीने लिहिली जावी त्याविषयी एक पहिली कविता मी आपल्या समोर सादर करत आहे. तिचं नाव आहे पंचारती प्राणाची. सहज बोलावे ते काव्य बनावे, सहज बोलावे ते काव्य बनावे, एका एका ओळीमध्ये भावतरंगी जलकुंभ असावे, एका एका शब्दामध्ये अमोल विपुल अर्थ असावे, प्रत्यंगातून अक्षराच्या सरस्वतीचे रूप दिसावे, प्रत्यंगातून अक्षराच्या सरस्वतीचे रूप दिसावे, एका एका कवनाचे मंथन होता अमृत निघावे, एका एका कवनाचे मंथन होता अमृत निघावे, हर एका काव्य सरितेला इंद्रायणीचे सामर्थ्य मिळावे, सरितेच्या या प्रेमलाटींना चैतन्याचे पंख फुटावे, सरितेच्या या प्रेमलाटींना चैतन्याचे पंख फुटावे, अंतरंग उजळित जीवांचे स्वर्गपंथी मार्ग दिसावे, अंतरंग उजळित जीवांचे स्वर्गपंथी मार्ग दिसावे, काव्यगंधी भावमूर्तीला अमरत्वाचे वरदान मिळावे, काव्यगंधी भावमूर्तीला अमरत्वाचे वरदान मिळावे, शब्दरूपिणी फुलांचे या सरस्वती चरणी स्तोत्र बनावे, वंदन करीत शारदेला मन मस्तक माझे तेथे झुकावे, वंदन करीत शारदेला मन मस्तक माझे तेथे झुकावे, हस्ता हस्ता अश्रूंचेही तिच्या चरणी तीर्थ व्हावे, हस्ता हस्ता अश्रूंचेही तिच्या चरणी तीर्थ व्हावे. माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे प्रगत पिढी. कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीज चोरती पोर पोरी, कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीज चोरती पोर पोरी, गरिबाघरची पोर संस्कारी वर्गात शिकती थोडे विचारी, गरिबाघरची पोर संस्कारी वर्गात शिकती थोडे विचारी, कैक जणांचे चोरून म्हणे फेकतच आले दिवसात आणणे, कैक जणांचे चोरून म्हणे फेकतच आले दिवसात आणणे, प्रेमापायी त्या राजपरीचा फकीर वेडे बनले कवी, तर कोणी तिचे चित्र चितारीन आणि कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीच चोरती पोर पोरी, कैक जणांचे चोरण म्हणे फेकत चालती दिवसात आणणे, प्रेमापायी त्या राजपरीचा फकीर वेडे बनले कवी, तर कोणी तिचे चित्र चितारीन कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीच चोरती पोर पोरी. ओ वरांड्यात नाचती उन्हाड माकडे वर्गात तोडती कोणी बाकडे, वरांड्यात नाचती उन्हाड माकडे वर्गात तोडती कोणी बाकडे, तरुण रक्ताची गाती बोकडे कार्टून काढती फळ्यावर किडे, प्रेमी जंतू ही तुकार टपोरी हळूच्या धाडती प्रेम चिटोरी, प्रेमी जंतू ही तुकार टपोरी हळूच्या धाडती प्रेम चिटोरी, आणि वाट पाहत प्रतिसादाची खात बसले घुटका सुपारी, आणि वाट पाहत प्रतिसादाची खात बसले घुटका सुपारी, आणि कॉलेजाची लई गंमत नॅरीन काळीज चोरती पोर पोरी, प्रेमाचा तो रोग कसा ज्यास जडे ते जीवन सडे, म्हातारे नव तरुण पहा गिरूपादी पुन्हा बेचे धडे.

म्हातारी नाव तरुण पहा गिरुपाती पुन्हा बेचे धडे असे पुजारी रूपवतींचे मिळता उत्तर पादत्राणांचे क्षणात म्हणती स्वारी आणि कॉलेजाची लय गंमत न्यारीन काळीज चोरती पोर पोरी आणि कॉलेजाची लय गंमत न्यारीन काळीज चोरती पोर पोरी अरे हटरोगी काही स्वप्रेमाचे करू पाहती जबरी की हटरोगी काही स्वप्रेमाचे करू पाहती जबरी नकार कळता विकार भडके प्रेम पॅसेंजर मध्ये चाडके नकार कळता विकार भडके प्रेम पॅसेंजर मध्ये चाडके रॉकेल ऍसिडची करुणी फवारी सुकुमारिकेची करे शिकारी दिवसा ढवळ्यावर रस्त्यावरील

ते घेतात फिरकी चांडाळ गटाचे जुने गुराखी. नवशिक्यांची ते घेतात फिरकी चांडाळ गटाचे जुने गुराखी. छेद करुणी निष्पाप मनाला बळी देती दर मासाला. छेद करुणी निष्पाप मनाला बळी देती दर मासाला. विटंबवनी मृदुल भावना आत्मघातींचा करती भरणा. या विज्ञानाचा विकास भारी गर्भाशयातच मरे कन्या बिचारी. या विज्ञानाचा विकास भारी गर्भाशयातच मरे कन्या बिचारी. आणि कायद्याच्या त्या नजरेसमोरी सतीच्या जागी आज जळेकुमारी. आणि कायद्याच्या त्या नजरेसमोरी सतीच्या जागी आज जळेकुमारी. आणि काळीज चोरती माणसे सारी. कॉलेजाची लई गंमत न्यारीन काळीज चोरती पोरपोरी. कॉलेजाची लई गंमत न्यारीन काळीज चोरती पोरपोरी. यानंतरच्या कवितेचं नाव आहे वाट शांतीची. भेटेन कुठे शांततेची वाट वस्तीच सर्वत्र झाली दाट. भेटेन कुठे शांततेची वाट वस्तीच सर्वत्र झाली दाट. हरपली ती रम्य पहाट निसर्गाचाही संपलाय थाट. पशु पक्षीही कागदावरच राहिले कोणी अग्नीमध्ये जळून गेले कोणी वाऱ्यासंगे उडून गेले. पशु पक्षी कागदावरच राहिले कुणी अग्नीमध्ये जळून गेले कुणी वाऱ्यासंगे उडून गेले. वनस्पतींची झाली लुटालूट भेटेन कुठे शांततेची वाट. रान जेते होते ओसाड जन ठेपले तेथे विराट. अपवाद नसे कोणी याला नसे आज मोकळा घाट. दिसेना वाहणारी संत नदी भेटे फक्त गुन्हेगार आणि फिर्यादी. स्मशानातही होतोय गोंगाट भेटेन कुठे सुशांत वाट. स्मशानातही होतोय गोंगाट भेटेन कुठे सुशांत वाट. माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे माझ्या बापाचं जीवन. माझ्या बापाच्या जीवनी सदा कसरत कस सांगू मी कोणाशी नसे आख्ख दिन पुरत. माझ्या बापाच्या जीवनी सदा कसरत कस सांगू मी कोणाशी नसे आख्ख दिन पुरत. अहो शिकून मोठं व्हायची त्यांची इच्छा होती मोठी. शिकून मोठं व्हायची त्यांची इच्छा होती मोठी. अर्ध्या वाटेतच घेतली त्यांच्या नशिबानं कट्टी. अर्ध्या वाटेतच घेतली त्यांच्या नशिबानं कट्टी. कंदिलाच्या पोटातलं सरले केरोसिनन पुस्तकाले झालं दिवसा गोवर कांजन. पुस्तकाले झालं दिवसा गोवर कांजन. दोन्ही हाती आली दुधाची ती कॅन. कांडीतली गोटलीशाही बंद शाळेची लेखन. अ वैशाखाचं ऊन आणि पावसाचं तुफान. वैशाखाचं ऊन आणि पावसाचं तुफान घेऊन अंगावरी करी कष्ट रात्र दिन. नाही कुणब्याचं तिफन नाही डॉक्टरचं इंजेक्शन. नाही कुणब्याचं तिफन नाही डॉक्टरचं इंजेक्शन. कुशल वायरमनाच्या हाती आली छिनी हातोड्याची साधनं. कुशल वायरमनाच्या हाती आली छिनी हातोड्याची साधनं. गार हिवाळ्यातही त्यांचं अंग निथळे घामानं. गार हिवाळ्यातही त्यांचं अंग निथळे घामानं. विहिरींच्या त्या चढाउतरीत होई तसं तिन्ही वेळी नाहनं. विहिरींच्या त्या चढाउतरीत होई तसं तिन्ही वेळी नाहनं. श्रम त्यांची पूजा आणि कष्ट त्या जीवाचे जीवन. कामामध्ये रमे मन ते विसरत भूक तान. काम करता करता पाय एकच सपान. न झालो डॉक्टर वकील परी पोरास बनवीन. न झालो डॉक्टर वकील परी पोरास बनवीन. सपनावरीच बसला त्यांचा हातातला घन. अन भंगविलं सारं काही याचं थोरल्या लेकरानं. अन भंगविलं सारं काही याचं थोरल्या लेकरानं. तळव्याची फोडेमुखी बनली निगरट. तळव्याची फोडेमुखी बनली निगरट. पुसल्या त्या भाग्यरेषा दळे गिरणीवर पीठ. पुसल्या त्या भाग्यरेषा दळे गिरणीवर पीठ. यानंतर माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे स्वार्थी स्नेही. सुखामध्ये जेव्हा असतात नवनवीन नाती जन्मास येतात. सुखामध्ये जेव्हा असतात नवनवीन नाती जन्मास येतात. तेच मात्र दुःखात डुबता सर्व नाती अंत पावतात. तेच मात्र दुःखात डुबता सर्व नाती अंत पावतात. वैभवात सगळे भागीदार होतात संकटात सर्व दुरावतात. जेव्हा आपण पैशात लोवतात सर्वच आपल्या भोवती घोवतात. जेव्हा आपण पैशात लोवतात सर्वच आपल्या भोवती घोवतात. ज्यावेळी समस्यांच्या गुफेत भरकटतात तेव्हा जवळील माणसे सुद्धा दूर जाऊन टाटा करतात. मदत आपली घेताना नको तेवढी स्तुती करतात. मदत आपली घेताना नको तेवढी स्तुती करतात. मदत कधी आपण मागता कोरडे सल्ले देऊन मोकळे होतात. मदत कधी आपण मागता कोरडे सल्ले देऊन मोकळे होतात. असते जेव्हा संपत्ती नातेवाईक बसतात शेजारी. असते जेव्हा संपत्ती नातेवाईक बसतात शेजारी. मात्र येते जेव्हा आपत्ती फिरतात सर्वजण माघारी. मात्र येते जेव्हा आपत्ती फिरतात सर्वजण माघारी. असे स्वार्थी स्नेह असतात. यानंतरच्या पुढच्या कवितेचं नाव आहे तिच्या उंजळीत भक्ती आणि काळजात शक्ती. कधी पत्नी कधी ताई कधी बाळस गाई अंगाई. कधी पत्नी कधी ताई कधी बाळस गाई अंगाई. ज्ञानाची ही प्रेरणा ती उपासकांची चेतना ती. ज्ञानाची ही प्रेरणा ती उपासकांची चेतना ती. लखलखणारी वीज ती थोर संस्कारांचे बीज.

लखलखणारी वीजती थोर संस्कारांचे बीजती बने कधी ज्ञान देवाची मुक्ताई ज्योतिर्मय स्वरूपतीचे प्रकाशदात्री राष्ट्राची समयी ज्योतिर्मय स्वरूपतीचे प्रकाशदात्री राष्ट्राची समयी तेजतीच प्रीततीच वात्सल्याचा झराईतीच तेजतीच प्रीततीच वात्सल्याचा झराईतीच वीरपत्नी वीरमाता सर्वांमध्ये तिचेच रूप वीरपत्नी वीरमाता सर्वांमध्ये तिचेच रूप शांतमूर्ती सरस्वती पुत्री शांतमूर्ती सरस्वती पुत्री बने कधी श्यामची आई शांतमूर्ती सरस्वती पुत्री बने कधी श्यामची आई ज्योतिर्मय स्वरूपतीचे प्रकाशदात्री राष्ट्राची समयी ज्योतिर्मय स्वरूपतीचे प्रकाशदात्री राष्ट्राची समयी तीच जानकी तीच अस्मिता तीच जानकी तीच अस्मिता जिजाऊ आपली राष्ट्रमाता तीच जानकी तीच अस्मिता जिजाऊ आपली राष्ट्रमाता पाहुणी कारभार ज्यांचा धन्य झाली वसुंधरा मंदिरी बनुनी कधी मीरा मंदिरी बनुनी कधी मीरा बने कधी विठ्ठलाची लेख जनाई ज्योतिर्मय स्वरूपतीचे प्रकाशदात्री राष्ट्राची समयी ज्योतिर्मय स्वरूपतीचे प्रकाशदात्री राष्ट्राची समयी कधी पत्नी कधी ताई कधी बाळासगाई अंगाई ज्योतिर्मय स्वरूपतीचे प्रकाशदात्री राष्ट्राची समयी त्या पुढच्या कवितेचं नाव आहे सेनापती. जो कोणी सावरकरांचं जीवन समजेल माथा त्याचा आदराने झुकेल जो कोणी सावरकरांचं जीवन समजेल माथा त्याचा आदराने झुकेल मानव म्हणू की अवतार म्हणू प्रश्न करी तो स्वमनाशी थोर त्या विनायकाचा एक एक प्रसंग जो पण कोणी वाचेल विस्ता विस्तव अंतरीचा जाळ होणे हर्ष नाचेल. अन्यायाला जाळणारा धगधगता तो निखारा होता अन्यायाला जाळणारा धगधगता तो निखारा होता विज्ञानाची दृष्टी देणारा हिंदुत्वाचा विद्वान तारा होता अन्यायाला जाळणारा धगधगता तो निखारा होता विज्ञानाची दृष्टी देणारा हिंदुत्वाचा विद्वान तारा होता वाणी लेखनी त्या राष्ट्रपुरुषाची दूधारी तलवार होती जुलमी शत्रूंना पळवणारी ती प्रचंड अंगार होती देशभक्तीचा हिमालय हृदयात देशभक्तीचा हिमालय हृदयात नसा नसात त्यांचा प्रीती स्वातंत्र्य देवता उगम पावली मेंदूतुनी शुभ्र स्वच्छ वाहती स्वातंत्र्य गंगा उगम पावली मेंदूतुनी त्यांचा शुभ्र स्वच्छ वाहती तीच बनली कविता ग्रंथ राष्ट्रभक्तीचा पवित्र पंथ तीच बनली कविता ग्रंथ राष्ट्रभक्तीचा पवित्र पंथ नराचा नारायण होणारी स्वाभिमानदायी ती मूर्ती जीवन अर्पुणी भारत मातेला उपकार करून गेले आम्हावरती जीवन अर्पुणी भारत मातेला उपकार करून गेले आम्हावरती त्यांचे चरित्र प्रेरणा आदर्श जाणता आमचा होई उत्कर्ष त्यांचे चरित्र प्रेरणा आदर्श जाणता आमचा होई उत्कर्ष स्फूर्तिदायी ती महान विभूती मी नवा त्यांचा सेनापती स्फूर्तिदायी ती महान विभूती मी नवा त्यांचा सेनापती. माझ्या या पुढच्या कवितेचं नाव आहे कामगाराचं जीन. पगार वाढे ना आणि सुट्ट्या भेटे ना पगार वाढे ना आणि सुट्ट्या भेटे ना जीन कठीण झालंय माझ्या कामगाराच संसाराच जीन कठीण झालंय माझ्या कामगाराच कर्जावर हाके गाड संसाराच घेऊन घेऊन पैसा उसना सावकाराचा घेऊन घेऊन पैसा उसना सावकाराचा वाडे डोंगर रोज मोठा व्याजाचा वाडे डोंगर रोज मोठा व्याजाचा या धावत्या महागाईचा कधी दम फुटेना या धावत्या महागाईचा कधी पाय घसेना पगार वाढेना आणि सुट्ट्या भेटेना जीन कठीण झालंय माझ्या कामगाराच कर्जावरी हाके गाड संसाराच की गणवेशाविना गेलं पोरांचं शिक्षण सुटून गणवेशाविना गेलं पोरांचं शिक्षण सुटून वह्या पुस्तकही दिलीत त्यांची रद्दीत विकून वह्या पुस्तकही दिलीत त्यांची रद्दीत विकून अवाढव्य फी डोनेशन भरवेना अवाढव्य फी डोनेशन भरवेना पगार वाढेना आणि सुट्ट्या भेटेना जीन कठीण झालंय माझ्या कामगाराच कर्जावर हाके गाड संसाराच पण वर्षभर बसलो ज्याची आशा धरून वर्षभर बसलो ज्याची आशा धरून तो बोनसही गेला अवघ्या तासात सरून तो बोनसही गेला अवघ्या तासात सरून सण

0: गेले सुने चांदन चमके ना, सण सारे गेले सुने चांदन चमके ना, पगार वाढे ना आणि सुट्ट्या भेटे ना, जीन कठीण झालंय माझ्या कामगाराच, कर्जावर हाके गाड संसाराच, नसीबासी आला मोठा आजार घेरून, नसीबासी आला मोठा आजार घेरून, औषधी विना मेला बाप खोकून खोकून, औषधी विना मेला बाप खोकून खोकून, दुःख त्याच बोचर आता नाही सवेना, दुःख त्याच बोचर आता नाही सवेना, पगार वाढेना आणि सुट्ट्या भेटेना, जीन कठीण झालंय माझ्या कामगाराच, कर्जावरी हक्के गाड संसाराच, मजूर मुनी भिजला चिंतेत ओला चिंब, मजूर मुनी भिजला चिंतेत ओला चिंब, आधार भेटला दारूचा तशात एक थेंब, तिने मारली गळ्यात मिठी कधी सोडवेना, ओ तिने मारली गळ्यात मिठी कधी सोडवेना, पगार वाढेना आणि सुट्ट्या भेटेना, जीन कठीण झालंय माझ्या कामगाराच, कर्जावरी हक्के गाड संसाराच, बायको गेली कंटाळून रोजच्या कटकटीला, जाऊन राहे आनंदाने तिच्या माहेराला, जाऊन राहे आनंदाने तिच्या माहेराला, पत्र दिलीत फोन केले तरी येईना, पत्र दिलीत फोन केले तरी परत येईना, पगार वाढेना आणि सुट्ट्या भेटेना, जीन कठीण झालंय माझ्या कामगाराच, कर्जावर हक्के गाड संसाराच, जीन कठीण झालंय माझ्या कामगाराच, कर्जावर हक्के गाड संसाराच. माझे स्वलिखित एक पात्री एक अंगिका, त्यातील स्वगत एक कविते समान स्वगत आहे.
1: टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. सोडून पळावं की इथेच घासून मरावं, हा एकच सवाल आहे. या अप्पलपोट्या कंपनीच्या बुरशा धोरणांवर कारखानदारांच्या पायाशी भिखऱ्याची चप्पल बनवून जगावं बेशरमपणे चाटुगिरी करत कुत्र्याप्रमाणे आनंदानं, की फेकून द्यावं हे अंगातील समानतेचं घोंगडं जोडं, त्यात गुंढाळलेल्याला किमान हक्कांचं कट, त्या गेंड्यांच्या थोबाडावर पागलखान्याच्या भयात दरीमध्ये, आणि करावा सर्वांचा शेवट एका राजीनाम्याच्या पत्रानं, माझा तुझा या साहेबाचा आणि त्या मालकाचाही, गरिबीच्या काळ्या विंचवानं या मालकशाहीला असा डंक मारावा की नंतर येणाऱ्या करारकर्त्याला असावी वेदना पिचडणाऱ्या दुःखाची, भरून निघणाऱ्या अश्वत्थाम्याच्या त्या जखमेची, कधीही पण त्या करारकर्त्यालाही पुन्हा प्रमोशनाची भांग चढली तर इथेच मेघ आहे. नव्याने संप करण्याचं धाडस होत नाही आणि नव्या कायद्यांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही, म्हणून सहन करतोत आम्ही कमी पैशात वाढचं काम, सहन करतोत कोळूच्या बैलाप्रमाणे पारतंत्र्यातील गुलामांवर होणारे अत्याचार आणि संसाराच्या भुयारात होत असलेली या कष्टकरी पुजाऱ्याची कुचंबना, आणि अखेर दयेचा कमंडलू घेऊन उभे राहतो आम्ही खालच्या मानेने पुन्हा त्याच जुलमी भांडवलदारांच्या दाराशी. विधात्या, तू इतका निष्ठूर का झालास? एका बाजूला ज्यांच्या मशिनींना घामण स्नान घालून आमचं रक्त पाजलं आणि उत्पादनातून ज्यांना जगात श्रीमंतीच्या शिखरावर चढवलं ते आम्हाला विसरतात, आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना आमचं नशीब त्यांच्या दावणीला बांधलं तो तूही आम्हाला विसरतोस. मग काजेच्या गंजानं खंगलेल्या या देहाच्या पिंजऱ्याला कातडचं ठिगळ लावून हे करू नका. आम्ही कामगारांनी व्याकुळ नजरेनं कोणाकडे न्यायाच्या अपेक्षेनं पाहायचं, कोणाकडे न्यायाच्या अपेक्षेनं पाहायचं.
0: माझ्या पुढच्या आणि शेवटच्या कवितेचं नाव आहे हे कष्टकऱ्यांनो. हो रे

बिगारी सालदार शेतकरी, देशाची खरी नौका तरंगते तुमच्या घामावरी, राज्य गणराज्य कारखानी शासन सत्ताधारी, लोकशाहीची पालखी नांदते तुमच्या खांद्यावरी, असे असूनी कसे फसविते तुम्हा ठेकेदारी, तुमच्या शमाचा

0: ते लाखो जीवांचे तरी कर्जामध्ये डुबवूनी तुम्हा पाडूनी तुमचा संसार उघडा देतो कोण दगा हो रे कष्ट कर्या जागा माझा कामगार राजा शोचून रक्त आमचे वरतून आश्वासनांचा पडतो पाऊस भावावीन कुजला जातो इथे नंबरी कापूस दाऊनी तोटा सदा तिजोरीचा खिशात भरतो नोटा अन माती मोलाने धनिक करतो काबाडाची चेष्टा फोडून डरकाळी आवाज दे रे माझ्या भुकेल्या वाघा हो रे कष्ट कर्या जागा माझा कामगार राजा अधू करुणी नशिबा तुमचा बढती कोण मिळवतो लावणी खपाटी जीवना तुमचा न पोट स्वतःचेच भरतो अधू करुणी नशिबा तुमचा बढती कोण मिळवतो लावणी खपाटी जीवना तुमचा पोट स्वतःचेच भरतो वस्त्रे विनुनी तुम्ही झाकिता जनतेची लज्जा अन निर्वस्त्र करुणी तुम्हासे येते वाजतो समानतेचा वाजा हो रे कष्ट कर्या जागा माझा कामगार राजा हमाल मापाडी बेट बिगारी सालदार शेतकरी देशाची खरे नौका तरंगते तुमच्या घामावरी हो रे कष्ट कर्या जागा माझा कामगार राजा हो रे कष्ट कर्या जागा माझा कामगार राजा धन्यवाद.
1: धर्मेंद्र चौधरी यांचं स्वरचित कविता वाचन आताच आपण ऐकलं. बरेच कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे PM सूर्यघर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. PM सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर .gov.in.

आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय उद्योगांना युरोप पूर्व भूमध्य सागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन.

0: पाकिस्तान दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार. खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा. आणि नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. भारतीय उद्योगांना केवळ युरोपच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदौलिदेस यांनी दिली. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली. सायप्रसकडे सध्या युरोपीय महासंघाच्या परिषदेचं अध्यक्षपद देखील आहे. त्यामुळे सायप्रससोबतच युरोपीय महासंघाचं सहकार्य देखील भारताला मिळेल असं निकोस यांनी यावेळी सांगितलं. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% तर परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 मेगावॉट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत आहे. त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होत आहे. तसंच आंतरराष्ट्रीय एज्यू सिटी, मेडी सिटी आणि GCC सिटी यासारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,
1: द पार्टनरशिप between Cyprus and Maharashtra therefore is very strategic. I firmly believe that the next decade can witness an extraordinary expansion in our economic relationship. Shipping and maritime cooperation can become a defining pillar of this partnership. Cyprus is a globally respected maritime power and Maharashtra is rapidly expanding its ports, logistics and shipping ecosystem.
0: खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज खरीप नियोजन आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज देण्याचा दर वाढवावा तसंच कृषी कर्जांसाठी सिबिल रेटिंग विचारात न घेण्याच्या सूचना त्यांना केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. या मोसमात पाऊस उतरत्या स्वरूपाचा आणि जास्त अंतराने येणार असल्यानं जलयुक्त शिवाराची कामं वेगानं करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याची माहिती त्यांनी दिली. शेतकऱ्यांना यावर्षी हवामानाच्या अंदाजानुसार पिकांचं नियोजन करावं लागेल असं त्यांनी सांगितलं. अल निनो संदर्भात हवामान बदलांना तोंड देऊ शकेल असं बियाणं उत्पादन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सेंद्रिय नैसर्गिक शेती मिशन, फलोत्पादन, नानाजी देशमुख कृषी उत्पादन योजना यात महाराष्ट्रानं आघाडी घेतल्याचं त्यांनी नमूद केलं. कृषी निर्यातीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून AIच्या वापरानं उत्पादन खर्च 25% कमी करून उत्पादकता वाढवण्याचे प्रयत्न शासन करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हमीभावानं कांदा खरेदीत नाफेडकडून जाचक अटी लावल्या जात असल्याच्या तक्रारीसंदर्भात नाशिकमध्ये आज नाफेडच्या केंद्रीय समितीची बैठक झाली. शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत दिल्लीत उच्चस्तरीय चर्चा करण्याचं आश्वासन समितीनं दिलं. शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांना कायदा नाफेडला विकला जात असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे आल्या होत्या. त्यानंतर ही बैठक झाली. नाफेडच्या समितीनं नाशिक जिल्ह्यातल्या काही बाजार समित्यांना भेटी दिल्या. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावर त्यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. दहशतवाद आणि हिंसाचाराविरोधात जनजागृती करून समाजात शांतता, एकता आणि सलोखा कायम राखण्याच्या उद्देशानं दरवर्षी 21 मे रोजी दहशतवाद विरोधी दिन पाळला जातो. धुळे तसंच रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात आज दहशतवाद विरोधी शपथ घेण्यात आली. नाशिकमध्ये शासकीय कार्यालयामध्ये राजीव गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन करून दहशतवाद विरोधी शपथ घेण्यात आली. आरोग्य विद्यापीठातही राजीव गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दहशतवादी विरोधी शपथ घेण्यात आली. नाशिक शहर काँग्रेसनं कार्यक्रम आयोजित करून राजीव गांधी यांना अभिवादन केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इबोलाचा प्रसार असणाऱ्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी इबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असलेल्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचाही यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव आणि उलटी अशी लक्षणे दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला सूचित करावं असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबतची माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असंही आवाहन संचालनालयानं केलं आहे. आफ्रिकेतल्या इबोलाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत 28 ते 31 मे या कालावधीत आयोजित केलेली चौथी भारत आफ्रिका फोरम परिषद पुढे ढकलण्यात आल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे दिली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरचे बालरोग तज्ज्ञ डॉ मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. लातूरातल्या शिरोरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी सीबीआयनं कसून चौकशी केली होती. नंतर गेले 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरोरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात एक एसटी बस उलटून झालेल्या अपघातात आज 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या अर्भकाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बस कडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं असून तिथंच त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे इथल्या गावदेवी मार्केट परिसरात आज पहाटे लागलेल्या आगीत 2 जणांचा मृत्यू झाला. पहाटे 4:15 सुमारास गावदेवी मार्केट कॉम्प्लेक्समधून आगीच्या ज्वाळा येत असल्याचे अग्निशमन दलाला बोलवण्यात आलं. आगीत एक सुरक्षा कर्मचारी आणि अग्निशमन दलाचा 1 जवान मृत्युमुखी पडल्याची माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी दिली. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा इथं 47.1 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन. दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार. खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळेल याची तजवीज केल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा आणि नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: 1 एप्रिलपासून देशात नवीन आयकर कायदा लागू झालाय. 6 दशकं जुन्या आयकर कायद्याची जागा नव्या आयकर कायद्यानं घेतली आहे. या कायद्यात कर कायदे सोपे, तार्किक आणि सुलभ करून सांगितलेत. या कायद्यातल्या तरतुदी, सर्वसामान्य करदात्यांना या नव्या कायद्यामुळे काय फरक जाणवणार आहेत, याविषयी आपण आज सनदी लेखापाल अनिकेत कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
1: सर, नवीन आयकर कायदा आपल्याकडे 1 एप्रिलपासून लागू झालाय, या नव्या कायद्याची काय प्रमुख वैशिष्ट्य आहेत?
2: नवीन कायद्याची वैशिष्ट्य अशी की पूर्वीचा जो कायदा होता त्याच्यामध्ये बरेच असे सेक्शन, त्याच्यानंतर नोटिफिकेशन, सर्क्युलर्स आणि मग क्लॅरिफिकेशन असे वेगवेगळे केसेस वगैरे झाले असेल हायकोर्ट सुप्रीम कोर्टचे, ते सगळे आल्यामुळे त्या पार्श्वभूमीवरती खूपच त्याच्यामध्ये कायदा फारच असा असा बल्की आपण त्याला म्हणतो इंग्लिशमध्ये तसा झाला होता. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, नवीन कायदा असा बनवलेला आहे ज्यांनी करून सगळे सेक्शन असे एकत्रित असे काही आणलेले आहेत आणि त्या दृष्टीने याच्यात काम होत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यात कसं आहे की आधी आपल्याकडे फायनान्शियल इयर असेसमेंट इयर ही कन्सेप्ट होती, आता त्यांनी टॅक्स इयर हा कन्सेप्ट चालू केलेला आहे. सो बेसिकली तुमच्या ज्या वर्षी इन्कम संदर्भात जो काही टॅक्स लागू होतो त्या वर्षाला आपण टॅक्स इयर असं संबोधित करतो. असे सगळे काही वैशिष्ट्य आहेत त्याच्यामध्ये. तर बेसिकली काय, आता डिजिटल युग पण आलेला आहे आणि त्याला अनुरूप असं बनवणं गरजेचं होतं, त्याच्यामुळे त्यांनी नवीन असा कायदा त्यांनी आणलेला आहे. बाकी त्या गोष्टी तर तुम्ही त्यात बघाल, त्या ऍक्टचा जो प्रोव्हिजन किंवा एसेन्स जे आहे ते फारसे काही चेंज झालेले नाहीयेत.
1: सर्वसामान्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा प्रश्न, नवीन कायद्यामुळे काही नवीन कर द्यावे लागतील की जुने काही कर कमी होणार आहेत?
2: कराचे दर वाढवणं किंवा नवीन कर लावणे हा या नवीन कायद्याचा काही उद्देशच नाहीये. सगळे जे काही बहुतांश जे काही बाबतीत कराचे जे दर आहेत, स्लॅब, डिडक्शन, एक्झेम्पशन, हे जे आधीच्या कायद्यामध्ये होते ते सारखे तसेच राहिलेले आहे. त्यामुळे असा काही असा काही फारसा काही फरक सामान्य माणसाला असो किंवा कॉर्पोरेट्सला असो कोणालाही असा काही फार असा काही फरक पडलेला नाहीये. म्हणून मला असं म्हणायचं की सामान्य करदात्यांना काही घाबरण्याची काही गरज नाहीये त्याच्यामध्ये. ज्या सीएला तुम्ही जे आधी कन्सल्ट जसं करत होतात तसंच कन्सल्ट करत राहा आणि जे काही त्यांना काही ऍडव्हान्स टॅक्स वगैरे जे काही भरण्यासाठी तुम्हाला जो काही टॅक्स भरावा लागतो किंवा तुम्ही ज्या वेळेला तुम्ही काही घर वगैरे विकता किंवा शेअर विकता त्याच्यात काही कॅपिटल गेन्स वगैरे जे काही भरता ते सगळं तसंच राहिलेलं आहे. त्यात काहीही कुठेही असा बदल नाहीये. इंटरप्रिटेशन पण तेच आहे, कम्प्लायन्स पण तेच आहे, काहीच नाही, फक्त फॉर्म्स बदलले असे, बाकी काही बदललेलं नाही.
1: सर, आता हा जो नवीन कायदा आहे तर त्याच्यातनं जर आपण दरवर्षी जो आयकरचा रिटर्न भरतो तर त्याच्यासाठी काही वेगळे अर्ज भरावे लागतील की जुनेच अर्ज कायम राहणार आहेत?
2: बेसिकली जे तुम्ही अर्ज जे म्हणतात त्याला आपण सामान्य भाषेत आयटीआर फॉर्म्स म्हणतो. ते काही फॉर्म्स बदललेले नाहीयेत, त्याची रचना आणि काही संदर्भ बदलू शकतात परंतु जे फॉर्म्स आहेत त्यात काही फारशी अशी काही बदल नाहीये. ऍक्ट मध्ये इनफॅक्ट असं कुठेच काही लिहिलेलं नाहीये. रुल्स मध्ये त्यांनी फॉर्म्स इंट्रोड्यूस केलेले आहेत नवीन, तर ते सेमच आहेत, काही त्यात बदल अशी काहीच नाहीये त्याच्यामध्ये. फायलिंग सिस्टम पण सेमच राहिलेली आहे. पण तुम्हाला जसं मी म्हटलं तसं एकच कन्सेप्ट चेंज झालाय आणि तो म्हणजे आपण जसं फायनान्शियल इयर आणि असेसमेंट इयर म्हणायचो त्याच्याऐवजी आपण त्याला टॅक्स इयर असं आपण म्हणतो. म्हणजेच काय, सपोज आपण 2026 मध्ये काही सॅलरी आपण अर्न केली असेल, काही मिळालेली असेल आपल्याला सॅलरी, तर ती सॅलरी जी आहे ते 26-27 टॅक्स इयर मध्ये आपल्याला त्याच्यावर टॅक्स भरावा लागेल. आता फायनान्शियल इयर असेसमेंट इयर हे जे कन्फ्युजिंग जे कन्सेप्ट होते त्याच्यामुळे करदाता नेहमी असे संकुचित असायचे की याचा अर्थ काय, तर ते सगळं निघून गेलेलं आहे. आता एकच टर्मिनॉलॉजी वापरणार ती म्हणजे टॅक्स इयर, बाकी त्यात काही बदललाय त्याच्यामध्ये. आपण टॅक्स भरतो, पोर्टल पण सेम आहे, सगळं सेम आहे, रिटर्न्स पण सेम आहेत, काही त्याच्यात बदल झालेला नाही.
1: इन्कम टॅक्सचे जे फॉर्म्स आहेत 1, 2, 3, 4 तर ते सगळे सेम राहतील, त्याच्यात काहीच बदल झाला नाही. बरं, इन्कम टॅक्स भरण्याची जी मुदत आहे त्याच्यात काही बदल किंवा आता पहिलं वर्ष आहे म्हणून काहीतरी बदल?
2: रिटर्न्स भरण्याची जी मुदत आहे ती 31 जुलै पर्यंतच आहे सॅलरीड लोकांसाठी. सॅलरीड जे काही आपले करदाते असतील त्याच्यासाठी 31 जुलै पर्यंतच त्यांनी तो रिटर्न फाईल केला पाहिजे, त्यात काही अजिबात बदल नाहीये. परंतु जेव्हा आपण काही पैसे जेव्हा बाहेर पाठवतो अंडर एलआरएस स्कीम जी आहे त्याच्यामध्ये आपण जेव्हा पैसे बाहेर पाठवतो तेव्हा आपल्याला 15 CA/CB आपल्याला काही फॉर्म भरावे लागायचे आधी, त्याच्याऐवजी आपण फॉर्म 145 आणि 144 असे आपण भरतो. आता ते फॉर्म नंबर बदललेत परंतु त्यात काही आतमध्ये काहीच बदललेलं नाही. तर तुम्ही तुमच्या सीएला जर विचारलं तर त्याप्रमाणे ते सीए तुम्हाला बरोबर गाईड करतील. त्यामुळे आपण एक अधिकृत घोषणा जे काही असेल त्याच्याकडे लक्ष देऊन त्याप्रमाणे आपण आपला कर भरावा आणि रिटर्न फाईल करावे.
1: सर, आता असेसमेंट इयर आणि टॅक्स इयर जी कन्सेप्ट तुम्ही एक्सप्लेन केलीस, म्हणजे मग आता लोकांना फायनान्शियल इयर असेसमेंट इयर ही दोन स्वतंत्र लक्षात ठेवावे लागणार, त्यांना फक्त टॅक्स इयर लक्षात ठेवायचं आहे?
2: हो, एकदम बरोबर. सामान्य करदात्यांना हे अनेक

0: गोंधळात टाकणारी गोष्ट आहे की असेसमेंट इयर काय असतं, फायनान्शियल इयर काय असतं, मग ते दोन्ही वेगवेगळे आहेत का, तर त्यासाठी सरकारने असा विचार केला की एवढा गोंधळ नकोच नको, आता आपण एकच कन्सेप्ट ठेवूया आणि ती म्हणजे टॅक्स इयर, ती एकच संकल्पना आपण वापरण्यात यावी सरकारला असं वाटत होतं, त्यामुळे त्यांनी तसंच केलंय.
1: सर, आता 15 नंबर, 15G, 15H याची सगळ्यांची सवय झालेली होती, किंवा फॉर्म 16 हा एक अगदी तोंडपाठ झालेला होता, तर मग आता हे फॉर्म नवीन कायद्यात नवीन येत आहेत, तर त्याच्याविषयी सांगाल.
0: फॉर्म्स काही बदललेले नाहीयेत, फॉर्म नंबर फक्त तुमचे बदलले आहेत. जसं आता तुमचा जो फॉर्म 15G, 15H जो फॉर्म होता त्याच्याऐवजी आता फॉर्म 121 असं नंबरिंग झालेलं आहे, बाकी त्यात काही बदल नाहीये. आणि फॉर्म 16 जो होता, फॉर्म 16 तुमचा कशाशी रिलेटेड होता, तो टीडीएस सर्टिफिकेट होता सॅलरीजचा, तो त्या टीडीएस सर्टिफिकेटच्या बेसिस वरती तुम्हाला पुढे त्यात काही तुमचा जो टॅक्स जो भरायला यायचा तो त्या सर्टिफिकेटमुळे तेवढा आपण तो टॅक्स भरला गेला आहे या अनुषंगाने आपला टॅक्स कमी पुढचा भरावा लागायचा, पुढे पण तेच चालू राहणार आहे. फक्त त्याचा फॉर्म नंबर बदललाय, फॉर्म 16 चा आता रिनंबरिंग त्यांनी 130 असा केलेला आहे, फक्त फॉर्म नंबरिंग बदललंय, बाकी त्यात काहीही बदल नाही आहे, कन्सेप्च्युअली काहीही बदल नाही आहे त्याच्यामध्ये.
1: सर, आता या नवीन कायद्यामध्ये जे कॅश ट्रान्झॅक्शन होते किंवा मग बँकेत आपण जे काही कॅश जमा करायचो, तर त्याचे पण नियम काहीतरी बदललेले आहेत, काहीतरी अमाऊंट आता चेंज केलेली, आधी डेली अमाऊंट होती आता ती काहीतरी अॅन्युअल झालेली आहे, तर हे नक्की काय बदल आहेत, म्हणजे जे सामान्य श्रोते आहेत तर त्यांना जरा सोप्या पद्धतीने सांगू शकाल का तुम्ही?
0: इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये काही कायद्यात बदल नाहीये, हे हळूहळू हे जे कायदे आहेत ते हळूहळू अंमलात आणले होते आणि त्याप्रमाणे जुन्या ऍक्ट मध्ये सुद्धा या गोष्टी होत्या, त्या हळूहळू आलेल्या आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला थोडक्यात सांगायचं तर बेसिकली जर तुमचं सेव्हिंग अकाउंट आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही 10 लाखापेक्षा जास्त रक्कम जर जमा केली तर त्याच्यामध्ये आयकर विभागाकडे त्याची नोंद केली जाते, त्याचा रिपोर्ट दिला जातो. आणि जर करंट अकाउंट आहे, जे बिझनेसवाले जे लोक वापरतात करंट अकाउंट, त्याच्यात 50 लाखाच्या पेक्षा जास्त जर जमा झाली तर ती नोंद होऊन जाते. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला टीडीएस पण त्यात लागू होऊ शकतं त्या ट्रान्झॅक्शन्सवरती. जसं सेव्हिंग्स मध्ये जर 20 लाखापेक्षा जास्त जर विड्रॉवल असेल तर मग 2% टीडीएस कापला जातो. तर हे सगळे टीडीएस वगैरे कशासाठी आहे, म्हणजे त्याची कुठे ना कुठेतरी नोंद घेतली पाहिजे सरकारनी आणि त्याप्रमाणे त्यांचं जे अनालिसिस असतं की या खात्यामध्ये किती विड्रॉल होत आहेत आणि किती डिपॉझिट होत आहेत पैसे, याचे सगळ्याचे एक ओव्हरऑल त्यांच्याकडे पूर्ण अनालिसिस केली जाते. आणि मग काही विचित्र काही ट्रान्झॅक्शन वाटले, त्याला इंग्लिशमध्ये फ्लॅगिंग ऑफ ट्रान्झॅक्शन म्हणतात, त्याचा एक बरोबर त्याला एक रेड फ्लॅग होऊन जातो त्या ट्रान्झॅक्शनचा. आणि त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जातात कारण कुठे ना कुठेतरी कॅश इकॉनॉमी कमी केली पाहिजे असं सरकारला पहिल्या बऱ्याच वर्षांपासून वाटत आहे आणि त्याच अनुषंगाने या गोष्टी करून घेतलेल्या. त्याच्यात नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट शी काही संबंध नाहीये.
1: सर, आता वेगवेगळे जे ट्रान्झॅक्शन आहेत तर ते ट्रान्झॅक्शन करताना आपल्याला पॅन द्यावा लागायचा, गाड्या खरेदी करणं किंवा मग बँक्वेट हॉलचं वगैरे बुकिंग, तर त्याच्यासाठीचे जे नियम आहेत पॅन देण्याचे, त्याच्यात काहीतरी बदल झालेले आहेत, हे नेमके बदल काय आहेत?
0: हे जे पॅन आधार देणं होतं ते वाहन खरेदीसाठी झालं, बँक्वेट साठी झालं किंवा प्रॉपर्टी व्यवहारासाठी झालं, तर याच्यासाठी आपल्याला पॅन आधार जो द्यायला लागायचा तो अजूनही आपल्याला द्यावा लागणारच आहे, त्यात काही बदल नाहीये. कसं असतं की याचाच जे आपण पॅन आधार मध्ये रिपोर्टिंग देऊ त्याचंच रिपोर्टिंग पुढे सरकार या लोकांकडनं घेते, म्हणजे जसं कोणी शेअरचा व्यवहार करतोय तर शेअर ब्रोकर कडनं त्याचे डिटेल घेतले जातात, किंवा जर का त्यांनी काही प्रॉपर्टीचा व्यवहार केलाय तर रजिस्ट्रार कडनं डिटेल घेतले जातात. तर तसे सगळे डिटेल मग ते सगळ्या ट्रान्झॅक्शनचे डिटेल एका लेवलच्या वरती, म्हणजे प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन 30 लाखाच्या वरती जर व्हॅल्यू असेल त्याची तर त्याच्यावर रिपोर्टिंग केलं जातं, रजिस्ट्रारला ते रिपोर्टिंग करावं लागतं, तर त्याची सगळ्याची पूर्ण नोंद गव्हर्नमेंटकडे असते. तर या सगळ्या गोष्टी जसे आहेत तशाच आपण चालू ठेवलेल्या आहेत, असं काही वेगळं काही त्याच्यामध्ये झालेलं नाहीये.
1: जी घरभाडे भत्त्याची जी सवलत मिळायची ती आता आणखी काही शहरांमध्ये लागू होणार आहेत, नक्की हा बदल काय आहे आणि ही शहरं कोणकोणती आहेत?
0: तर त्याच्यामध्ये कसं आहे की HRA आहे, HRA त्याला म्हणतात, हाऊस रेंट अलाउन्स. तुम्हाला हे माहिती असेल HRA बेसिकली काय, की उदाहरणार्थ म्हणजे जर मुंबई ते लोक काम करत आहेत तर मुंबईमध्ये काम केल्यामुळे पाणी तर राहतात दुसरीकडे बाहेर, जसं गावात कुठेतरी राहतात, त्यांना त्याच्यावरती रेंट भरावं लागतं. तर ते रेंट ते लोक जे भरत आहेत कुठेतरी त्यांना अलाउन्स काहीतरी मिळू शकतं, तर त्या अलाउन्स साठी काहीतरी बेनिफिट अवेलेबल आहेत, त्याला म्हणतात HRA जे बेनिफिट इन्कम टॅक्स मध्ये मिळतात. तर आधी कसं होतं, फक्त 4 जे मेट्रोपॉलिटन सिटीज त्याला आपण म्हणतो, दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई, या 4 मेट्रोपॉलिटन सिटीजला फक्त 50% डिडक्शन अव्हेलेबल होतं HRAचं. अशाच ते झालेले आहेत 8 शहरं, म्हणजे दिल्ली, मुंबई, कलकत्ता आणि चेन्नईचा आहेच आहेत. त्याच्या व्यतिरिक्त बंगलुरू, हैदराबाद पुणे आणि अहमदाबाद पण याच्यात सामील झालेले आहेत. हे सगळे आता जे महत्वाचे शहर आहेत जिकडे बरेच मोठे मोठे कंपनीज कॉर्पोरेट्स आणि जसे आयटी कंपनीज आहेत बँगलोर हैदराबाद मध्ये आणि पुण्यामध्ये अहमदाबाद मध्ये असे मोठे मोठे फार्मा वगैरे कंपनीज आलेले आहेत आणि जसे इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर पण अहमदाबाद मध्ये आलेले आहेत तर त्याच्यासाठी या अनुषंगाने 8 शहरांना त्यांनी 50% एचआरएची मदत केलेली आहे April 1, 2026 पासून.
1: सर याच्या व्यतिरिक्त आणखी काही राहिलंय आपलं की जे आपण कव्हर करू शकतो जे कॉमन मॅनला समजावं असा दृष्टीने?
0: एवढंच म्हणायचं आहे हा जो नवीन कायदा आहे कोणाला घाबरण्याची गरज नाही. हा कायदा जो जुना कायदा होता त्याचंच एक आपण त्याला एक इंग्लिशमध्ये कंटिन्युटी म्हणतो तशीच एक कंटिन्युटी आहे. त्याच्यामध्ये फार फेरबदल झालेले आहेत असं काही आपण नाही बोलू शकत. त्याच्यामध्ये हा काही हळूहळू नवीन नवीन गोष्टी येतच राहणार जसं जुन्या कायद्यामध्ये पण काही बदल व्हायच्या तसंच नवीन कायद्यामध्ये पण होत राहतील. जे चांगले तुमचे जे कोणी सल्लागार असतील जे कन्सल्टंट असतील त्यांना तुम्ही संपर्क करावा आणि त्यांच्याकडून नवीन नवीन जे काही त्याच्याशी संबंधित जे काही आयडियाज असतील ते घेऊन त्याच्यावरती आपण व्यवस्थित हा टॅक्स भरावा आणि त्याचा रिटर्न वगैरे व्यवस्थित फाईल करावे म्हणजे आपले कम्प्लायन्सेस जे आहेत ते प्रॉपर होणं गरजेचं आहे.
1: सर थँक्यू व्हेरी मच.
2: श्रोते हो आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि मुलाखत जीवन भावसार, निर्मिती सहाय्य भारती गांधी आणि निवेदन अंकिता आपटे.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.

श्रोते हो, जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी 5 जून रोजी साजरा केला जातो. या निमित्तानं मिशन लाईफ लाईफस्टाईल फॉर इन्व्हायरमेंट अंतर्गत असलेल्या 7 विषयांवर आधारित तसंच यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या क्लायमेट ॲक्शन या विषयाशी सुसंगत अशी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. मिशन लाईफ अंतर्गत 7 विषयांचा समावेश आहे. ऊर्जा बचत करा, पाणी वाचवा, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकला नकार द्या, कचरा कमी करा, ई कचरा कमी करा, शाश्वत अन्न प्रणाली स्वीकारा आणि निरोगी जीवनशैली स्वीकारा. चला तर मग सर्वजण मिळून हवामान बदलाचा यशस्वीपणे सामना करूयात आणि वसुंधरेचं संरक्षण करूयात.

0: FM बँड 101.7 अर्थात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र. श्रोतेहो, सायंकाळचे ठीक 7:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत शेतशिवार हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम. तत्पूर्वी,
1: नीट जेई की तयारी कर रहे हो? आत्ममालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
2: atmamalikonline.com. आत्मा मालिक
3: ये. नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स.

0: आवड बळीराजाची हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना राधावाहिनीचा अर्थात शीतल निमजेचा,
1: गोविंदराव उर्फ संजय थोराचा
0: नमस्कार। तर संजू, आज ना मी वेगळाच मूड मध्ये आहे।
1: अच्छा।
0: हा, माझ्या वाचनात आलेली ना एक छोटस वाक्य आहे बरं का।
1: बर।
0: हा, तर ते वाक्य आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवावं असं मला वाटतं।
1: नक्की नक्की लगेचच।
0: हा, चल तर सुरू करूयात का मग।
1: चलो। तर श्रोतो, निसर्गाला रंग हवा असतो,
0: फुलांना गंध हवा असतो,
1: आणि रसिक श्रोते हो, माणूस हा एकटा कसा राहणार, कारण
0: त्यालाही मैत्रीचा छंद हवा असतो।
1: असं रसिक श्रोत्याने दुपारी घराबाहेर पडताना डोक्याला रुमाल बांधूनच बाहेर जावा, आणि घरी आल्यावर किमान 5 मिनिटे शांत बसून त्यानंतरच पाणी पिणे, आणि उन्हातून एकदम आल्यानंतर लगेचच थंड पाणी प्यायचं।
0: नाही
1: नाही। तर या छानशा संदेशासोबत आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया, ज्याचं नाव आहे आवड
0: बळीराजाची।

0: जांभरुण तालुका अर्धापूर येथून दुर्गादास जोशी, गंगाधर, गजानन, संजय, आशिष, पृथ्वीराज, साध्वी, परभणी येथून गणेश हारगावकर आणि समस्त मित्र परिवार।
1: राहणार तिरुका तालुका जळकोट जिल्हा लातूरचे श्रोते आहेत प्रज्ञा राजकुमार मध्यवाड, सुरेखा लक्ष्मण मध्यवाड, संकेत साईनाथ, निखिल निशांत मध्यवाड, मुरढव तालुका रेणापूर जिल्हा लातूरचे श्रोते आहेत भागवत मोटेगावकर, भाग्यश्री प्रसाद मोटेगावकर आणि समस्त मित्र परिवार।
0: ढांडकी तालुका उमरखेड येथून श्रीकांत डांगे, करुणा डांगे, ओमकार अंजली डांगे,
1: लक्ष्मीबाई अनाज मंडी रोड वंदनानगर इंदोरचे हे श्रोते आहेत राम लक्ष्मण भरत, शत्रुघ्न खर्चे, ललिता नारायण खर्चे, गणेश कार्तिक खर्चे, संजना परी खर्चे, मालती स्वाती, प्रयाग चौधरी आणि समस्त मित्र परिवार। नखाते हादगाव तालुका पाथरीचे हे श्रोते आहेत शिवाजी नखाते, जानवी नखाते, मानसी नखाते, मयूर कवळे, सोहम नखाते आणि समस्त मित्र परिवार।
0: बीड येथून रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना, गबरू पैलवान थोरात, सदाशिव थोरात आणि समस्त मित्र परिवार। हे पत्र पाठवणारी आपली मंडळी आहे हातीगेट राजपूर जिल्हा बडवानी मध्य प्रदेश येथून संतोष पाटील, लाडकी पाटील, संजू, भाग्यश्री, नेहा, बरखा, सावनी, पार्थ, हर्ष पाटील, मुक्कामपूर गुंजोटी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून प्रल्हादराव आलापुरे, सुशीला, रुपाली, तुकाराम आलापुरे, जयश्री, श्रीकांत आलापुरे आणि समस्त मित्र परिवार। मुक्काम भिलज पोस्ट भोगाव तालुका जिंतूर येथून छत्रगुण गायकवाड आणि मित्रमंडळ आणि तसंच कुंभार गल्ली श्रीरामपूर येथून अशोक दले, सविता, अनिकेत, रोहिणी, ऋषिकेश, जीविका आणि समस्त दले परिवार, तसंच पुनावले पुणे येथून अजय सोनवणे, करिश्मा सोनवणे, आविका, विशाखा आणि समस्त सोनवणे परिवार, संजय मुसळ, छत्रपती संभाजीनगर आणि मित्रमंडळ।
1: अच्छा, हे श्रोते आहेत पूर्णा रेल्वे जंक्शन इथून गणेश नगर तालुका पूर्णाचे बळीराम भारती, शांताबाई भारती, नंदकिशोर भारती सर, आदित्य गिरी, पूजा भारती आणि समस्त भारती परिवार। गरीब नवाज कॉलोनी वंदना नगर इंदोरचे हे श्रोते आहेत रेखा संतोष सूर्यवंशी, शोभा उपेंद्र सूर्यवंशी, बबिता सुरेंद्र सूर्यवंशी, पूजा विक्की सूर्यवंशी, स्वाती प्रेरणा चौधरी, मालती चौधरी, गणेश कार्तिक खर्चे, संजना परी खर्चे आणि ललिता नारायण खर्चे हे छानसं पत्र पाठवतात।
0: या सर्व श्रोत्यांना फळ आणि भाजीपाला प्रक्रियाचे नियोजन याविषयी डॉक्टर अश्विनी गावंडे यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत खूप आवडली। श्रोते हो, तुम्ही पत्र पाठवलं, खूप खूप धन्यवाद। तेव्हा ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत।

0: मुक्काम पोस्ट दैठणा ठाकूरबाव इथून चंद्रकांत बापूराव शेवलकर, देवेंद्र शेवलकर, पूजाताई शेवलकर, लताबाई शेवलकर, चिरंजीव संस्कार शेवलकर आणि स्वरांजली शेवलकर आणि समस्त मित्र परिवार.
1: बरं,
0: कुंडलवाडी जिल्हा नांदेडचे श्रोते आहेत गंगाधर सावनकर, विजयलक्ष्मी सावनकर, राजेश राकेश रिशिता आणि समस्त मित्र परिवार.
1: तसंच राहणार बोरो रांजणी तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथून सुंदरबाप्पा जाधव, आशिष काळे, साईप्रसाद बोराडे, सरजूदादा जाधव, वर्षाताई, रघुनाथ महाराज देशपांडे वखारीकर, छगन आनंदे, ज्ञानोबा माऊली उगले, तसंच भानुदासराव खंडागळे, पुंजारामजी सराटे, भानुदास महाराज आटकळ, गणेश सुंदरबाप्पा जाधव आणि समस्त मित्र परिवार. विडूळ तालुका उमरखेड येथून गंगाधर पोपलवाड, सम्यक पोपलवाड, प्रियंका, लक्ष्मीबाई भारत, उत्तम जमधाडे आणि समस्त परिवार.
0: अच्छा.
1: आणि तसंच शुगर फॅक्टरी गेवराई येथून दिनकर साळवे, गंगा साळवे आणि समस्त मित्र परिवार. शेगाव जिल्हा बुलढाणा येथून संतोष काळे, तेजस काळे, गजानन राजू माठे, हिरामन किरडे आणि समस्त मित्र परिवार. तसंच मनुरखुर तालुका बोदवड जिल्हा जळगाव येथून जानकीराम काठोके, ज्योतिताई, प्रशांत, शुभांगी, किशोर, राधिका, वेदिका, रिद्धी, सिद्धी आणि समस्त मित्र परिवार. तामसा रोड हदगाव येथून ओम गायकवाड, आविष्कार गायकवाड, अनामिका गायकवाड, प्रणिता गायकवाड आणि मित्र परिवार. तसंच माजलगाव येथून नारायण शिर्के, सौ चंपा शिर्के आणि मित्र परिवार. तसंच राहणार सिरसी खुर्द तालुका कंधार जिल्हा नांदेड येथून शशिकांत कदम, सुनीता कदम, अविनाश गजानन, समीक्षा सायली, सुयश हिंदवी, कृष्णा कदम आणि समस्त मित्र परिवार. हदोलती तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून नामदेव कलमे, आकाश कलमे, आशा कलमे, नारागुडे, थारबाग कर्नाटक येथून प्रियंका, अविनाश रेड्डी आणि समस्त मित्र परिवार. पोफाळी जिल्हा यवतमाळ येथून जयराम सिंगनकर, दिशांत कुमार सिंगनकर, वंदना धुळे, अर्पिता आणि समस्त सिंगनकर परिवार. राहणार राजनी खुर्द तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून राजेंद्र कांबळे, मनकर्णा कांबळे, विश्वजित, बुद्धभूषण कांबळे, मायादेवी, लक्ष्मण ठाकरे, प्रणव प्रणारी, प्रणिता आणि समस्त मित्र परिवार. तालुका माजलगाव जिल्हा बीड येथून नारायण चिरके, चंपाबाई चिरके, राहुल चिरके, कृष्णा चिरके, अक्षय मोरे, करण गांगर्डे, समर्थ उमरे आणि समस्त मित्र परिवार. रेवली तालुका परळी वैजनाथ येथून उमरे मामा, सर्जेराव गव्हाणे, कवडगाव गव्हाणे, सुमन, सुंदरराव, पृथ्वीराज, धनंजय, शिवराज, मनीषा, अनिता आणि समस्त उमरे परिवार.
0: भाटपारा दत्तरेगी इथून द्वारिका प्रसाद वर्मा, किशोर कुमार वर्मा, दीपक कुमार वर्मा, झावेंद्र कुमार वर्मा आणि समस्त मित्र परिवार. मदनराव तांगडे, सुखदेव तांगडे, तुकाराम तांगडे, गंगाराम तांगडे, रामराव तांगडे, सौ कमलबाई तांगडे, कुमारी धनश्री तांगडे, सौ द्रौपदाबाई गायकवाड, अमोल साहेब बदाळे आणि समस्त तांगडे परिवार. मुक्काम पोस्ट वाघोरा तालुका माजलगाव चे हे श्रोते आहे, छानसं पत्र पाठवतात.
1: बरं, राजमाता नगर बुलढाणा येथून नरेंद्र नरवाडे, ज्योती नरवाडे, आकांक्षा, आकाश आणि समस्त मित्र परिवार. वरुड जवळका येथून महेंद्र सरकटे, विजया सरकटे, स्वराज वानखडे आणि मित्र परिवार. गुंजाळा तालुका जिल्हा बीड येथून नारायण देव घुगे, नानीबाई घुगे, सुनंदा, महेश, निर्मला भगवान आणि समस्त मित्र परिवार. मेहरनगर उमरखेड येथून अभिजित गव्हाणकर, सरिता गव्हाणकर, सिद्धांत गव्हाणकर, प्रिन्स एकांश गव्हाणकर. विश्वकर्मानगर नागपूर येथून शैलेश गव्हाणकर, वैशाली गव्हाणकर, ध्वनी गव्हाणकर आणि समस्त मित्र परिवार.
0: अच्छा, हे श्रोते आहेत डोंगरगाव राजनंदगाव छत्तीसगडचे हे श्रोते आहेत. राष्ट्रपाल गजभिये, राधिका गजभिये, बेबी अनिष्का गजभिये, तन्मय गजभिये आणि समस्त मित्र परिवार. राहणार खुजडा तालुका पूर्णा जिल्हा परभणीचे श्रोते आहेत भगवान कुरे, मारुती कुरे, पुरभाजी कुरे, गोरखनाथ कुरे, आदिनाथ कुरे आणि समस्त कुरे परिवार. हदगाव जिल्हा नांदेडचे हे श्रोते आहेत शंकर गिरबिळे, सुमन गिरबिळे, दिलीप गिरबिळे, कविता गिरबिळे आणि समस्त गिरबिळे परिवार.
1: बरं,
0: दौलतबाग मुरादाबाद इथून जाफर हुसेन, नईमा बेगम, कसीम अली, नदीम माली, जुनेद अब्बासी आणि समस्त मित्र परिवार हे छानसं पत्र पाठवतात. हे श्रोते आहेत वाघाडी इथून बाबासाहेब काळे, पांडुरंग, अर्चनाताई, बद्रीनाथ पठाडे, वेदांत, प्रेरणा आणि समस्त मित्र परिवार.
1: तसंच मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव येथून दत्ता घाळा, सुनीताबाई घाळा, सानिका गजानन आणि समस्त घाळा परिवार. राहणार शिरूर ताजबंद तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून भिवाजी कांबळे,

0: मला कांबळे, यशवंत कांबळे, ज्योती कांबळे आणि मित्रपरिवार, मौजे गोवर्धनचे रवींद्र पवार, मीनाताई पवार, श्रीकांत पवार, एकनाथ काळे, राजेश आणकर आणि समस्त मित्र परिवार.
1: बर.
0: तालुका हुमनाबाद, जिल्हा बीड, कर्नाटक इथून धर्मसिंह राजपूत, पूनम राजपूत, निलेश, पूजा, श्रद्धा, तसंच राहना भवानी दापका, तालुका कमालनगर, जिल्हा बिदर, कर्नाटक इथून संजय उदबाळे, मंगला उदबाळे, आकाश, विकास, करण आणि समस्त मित्र परिवार.
1: बरं, हे श्रोते आहेत छत्रपती संभाजीनगर इथून राजेश साबळे पाटील, राजदीप राजेश, राशी राजेश, श्रीमती शीतल राजेश, गुन्हेवाडी निजाम शेख नुपूर, वरुण साबळे, उद्धव साबळे आणि समस्त मित्र परिवार.
0: संजू, या सर्व श्रोत्यांना उन्हाळ्यातील फळबागेचे व्यवस्थापन याविषयी डॉक्टर अमोल सोळंके यांची प्रसारित झालेली मुलाखत खूप आवडली, कारण उन्हाळ्यामध्ये आपल्या फळबागेचं व्यवस्थापन आपण कसं करायला हवं याविषयीची सविस्तर अशी माहिती या मुलाखतीतून प्राप्त झाली, त्यामुळे हा कार्यक्रम त्यांना आवडल्याचं मंडळींनी कळवलं आहे. तेव्हा मंडळी, तुम्ही पत्र पाठवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
1: तेव्हा ऐकूयात या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे छान संगीत.

0: हे आहेत छत्रपती शाहूनगर हिंगोलीचे श्रोते पेंटर रामचंद्र इंगोले, सिद्धांत इंगोले, टिकू इंगोले, रमाबाई सुरेंद्र इंगोले, मयुरी सुरभी, मंजुषा गौतम इंगोले आणि समस्त मित्र परिवार.
1: बरं.
0: नागेश्वर नगर माटेगाव तालुका पूर्णाचे श्रोते आहेत शेषराव बोबडे, सोनाजी सीताराम, वैष्णवी सुवर्णा वेणुताई, शुभम बोबडे, बालाजी बोबडे, मारुतराव भुसारे, नावकीकर गणेश मोरे आहेरवाडीकर. तसंच पांगरा शिंदे तालुका उस्मा जिल्हा हिंगोलीचे श्रोते आहेत सुनील जबडे, टेलर आर डी इंगोले, नामदेवराव शिंदे, पंडितराव शिंदे, चांदू बलखंडे, छोटू दादा इंगोले आणि समस्त मित्र परिवार.
1: बरं.
0: तिगाव तालुका वडवणी जिल्हा बीडचे श्रोते आहेत तुळशीराम शिंपले पाटील, रामदास शिंपले, बाबासाहेब शिंपले, कुशीवार्ता शिंपले, कांचन शिंपले, साक्षी ठेंबरे आणि समस्त शिंपले परिवार. परळी वैजनाथ समतानगर इथून शिवदास गलांडे, सौजय श्रीताई गलांडे, अतुल गलांडे, अनुजा गलांडे आणि समस्त गलांडे परिवार.
1: आणि तसंच बाळू पाटील, सविता पाटील, नितीन पाटील, नलिनी पाटील आणि तसंच समस्त मित्र परिवार. तसंच मुक्कामपोस्ट फुलवळ तालुका कंधार.

0: जिल्हा नांदेड येथून सुधाकर गायकवाड, विकास गायकवाड, प्रीती गायकवाड, आशा गायकवाड, दीपांजली गायकवाड, दीक्षा वाघमारे, शशांक वाघमारे आणि समस्त मित्र परिवार।
1: अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथून गणेश लोंढे, अम्रपाली लोंढे, आरव आणि मित्र परिवार। मुक्कामपूस तांबोळे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून संतोष कुमार नागणे, सुजाता नागणे, सूरज समर्थ आणि समस्त नागणे परिवार। कावलगाव तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथून विठ्ठल पिसाळ, सीमा, कृष्णा, मंगेश आणि समस्त पिसाळ परिवार। ग्राम कोलासर तालुका नांदुरा येथून प्रमोद बगाडे, वर्षा, प्रतीक, संकेत आणि समस्त बगाडे परिवार। सिद्धार्थनगर दर्यापूर बाभळी येथून गजानन एले, नवदीप, विश्वदीप, कंचन आणि समस्त एले परिवार, तसंच पुरुषोत्तम शामतकर आणि मित्र परिवार।
0: कनपूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून रेवन भांबिष्टे, अनिता भांबिष्टे, राहुल भांबिष्टे, तसंच अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे, मौजी चंदूर आणि सुरेश साबळे, ओंकार साबळे, मुक्कामपूस तमनाकवाडा तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथून।
2: बर।
0: आणि मारुती शंकर भोसले होर्टीकर हनुमान नगर सोलापूर येथून।
2: अच्छा, रवळगावचे हे श्रोते आहेत तालुका सेलू जिल्हा परभणीचे शंकर भदरगे, छाया भदरगे, सुबोध भदरगे, विक्रांत भदरगे आणि समस्त भदरगे परिवार हे छानसं पत्र पाठवतात। राहणार बोराडे गल्ली मंठा तालुका मंठा जिल्हा जालना येथून हे छानसं पत्र आलेलं आहे। विठ्ठलराव अण्णा बोराडे, बाबासाहेब बोराडे, दीपकराव बोराडे, साई प्रसाद गणेश बोराडे, महेश योगेश अनिल बोराडे आणि शिवांश गणेश जाधव बोर रांजणीकर हे छानसं पत्र पाठवतात। हे श्रोते आहेत दयानंद नगर जिल्हा नांदेडचे प्रकाशदादा जैन, बीडचे रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश आकाश, रश्मी रंजनी, गबरू पैलवान थोरात आणि समस्त मित्र परिवार।
1: तर ह्या सर्व श्रोत्यांना मालिका लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमांतर्गत दुग्धजन्य पदार्थ निर्मितीतून ग्रामीण रोजगाराच्या संधी याविषयी डॉक्टर अनिता चप्पलवार यांच्याशी वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे यांनी साधलेला संवाद खूप आवडला। दुग्ध व्यवसायातून आपण रोजगाराच्या संधी कशा पद्धतीने उपलब्ध करून घेऊ शकतो आणि त्यातून आपण उत्पन्न आणि उत्पादन कशा पद्धतीने काढू शकतो याविषयीची सविस्तर माहिती या संवादातून आम्हाला मिळाली, त्यामुळे हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला असं यांनी लिहून कळवले। मंडळी पत्र पाठवलं, धन्यवाद। चला तर मंडळी आनंद घेऊया तुमच्याही आवडीच्या छानशा गीताचा।

0: मंडळी आहे राहणार वझर सराटे तालुका जिल्हा जालना येथून शिवाजी ढाकणे पुंजारामदादा सराटे आत्माराम ढाकणे सुंदरबाप्पा जाधव आणि विनायकराव सोसे आणि मित्र परिवार चकलंबा तालुका गेवराई जिल्हा बीड येथून दिनकर साळवे संस्कार अक्षय श्रेया श्रेयस गंगा साळवे आणि समस्त मित्र परिवार राहणार बरसाले माळा आंतरवाली दाई तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथून ज्ञानदेव माऊली बरसाले दामू अण्णा बरसाले बालासाहेब बरसाले संभा बरसाले कुलडीकराव बरसाले पांडुरंग ज्ञानदेव बरसाले सखाराम काका बरसाले कार्तिक बरसाले अशोक काका बरसाले बंडूनाना आटकळ अनंतराव यादव एकनाथ दादा बरसाले आणि ज्ञानोबा माऊली उगले आणि तसंच राहणार जवळा झुटे तालुका पाथरी जिल्हा परभणी येथून सुरेशदादा रणजितराव झुटे श्रुती संग्राम अनिल झुटे सुनील झुटे भगवान रामभाऊ रणपिसे परमेश्वर सुंदर परसू बाळू आणि समस्त मित्र परिवार
1: हे पत्र आहे मुक्काम पोस्ट खानापूर चित्ता तालुका जिल्हा हिंगोलीचे हे श्रोते आहेत सदानंद मुळे सौ संजीवनीताई मुळे सौ साधनाताई मोगलकर सौ अर्चनाताई रोहिणकर कुमारी माहेश्वरी रोहिणकर सौ प्रियंकाताई सदानंद मुळे संपूर्ण मित्र परिवार हे छानसं पत्र पाठवतात. सोबत आहेत मुक्काम पोस्ट वळसंगी तालुका अहमदपूरचे श्रोते उमेशचंद्र नाळापुरे वसुंधराताई नाळापुरे प्रज्ञा राजकुमार मध्यवाड संकेत साईनाथ मध्यवाड देवयानी धनश्री आरुष नाळापुरे आणि समस्त मित्र परिवार.
0: बरं
1: मुक्काम हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूरचे हे श्रोते आहेत उस्मान शेख फौजी सायराबानू शेख दस्तगीर शेख फैजन बी शेख शाकीर शेख इस्लाम बी शेख बाबा शेख करिश्मा शेख सानिया शकील पठाण वळसंगीकर बिस्मिल्ला बी शेख गदर शेख आणि निलोफर शेख हिप्परसोगा. तालुका बिलोली जिल्हा नांदेडचे हे श्रोते आहेत चांदनी आयुब सय्यद आणि बाळ राजे अमन सय्यद माहिरा सय्यद आणि समस्त मित्र परिवार.
0: बरं तसंच मुक्काम पोस्ट नागठाणा तालुका जिल्हा वाशिम येथून गजानन परिहार उषा परिहार अक्षय अतुल सुषमा समर्थ आणि समस्त परिहार परिवार. मुक्काम पोस्ट रांजणी तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथून दिलीप हलगे बंटू हलगे छाया हलगे मीरा बायडाबाई संजय सुमित संकेत जयदीप प्रेरणा अपर्णा दीपाली आणि समस्त हलगे परिवार. मुक्काम पोस्ट खेरडावाडी तालुका जिल्हा हिंगोली येथून शहाजी बोडखे नंदा हनुमान बोडखे तसंच मुक्काम पोस्ट असोलवाडी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथून आत्माराम आसोले ललिता दुर्गा आणि समस्त आसोले परिवार.
1: मुक्काम जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालन्याचे हे छानसं पत्र आहे डॉक्टर नामदेव भुतेकर अभिषेक भुतेकर गणेश भुतेकर कार्तिक भुतेकर अश्विनी भुतेकर जळगाव वैष्णवी जगदाळे हर्सुल सावंगी छत्रपती संभाजीनगर वैभव गौरव लोखंडे भावसिंगपुरा छत्रपती संभाजीनगर मेघराज युवराज कोलथे रिधुरा देवी रुद्र कोळकर वाकुळणी तालुका बदनापूर आणि सोबत आहेत ज्ञानेश्वर पाटील डवले ब्राह्मणखेडा आणि रामदास देवराव पाटील डोंगरे सावरगाव हडप आणि हे छानसं पत्र आहे गाव परतूर दसमले चौक जिल्हा जालन्याचं हे छानसं पत्र आहे सुरेशप्पा दसमले सौरभ दसमले सुधाकर दाजी सरजे सौ जयश्रीताई दसमले कुमारी शिवानी दसमले सवारचना काटे कुमारी आकाक्षा काटे आणि दसमले आणि काटे परिवार.
0: बरं ह्या सर्व श्रोत्यांना सकाळी 6:40 प्रसारित होणारा कृषीवाणी हा कार्यक्रम खूप आवडला आणि त्याचप्रमाणे श्रोत्यांच्या पत्र पसंतीवर आणि अभिप्राय पत्रावर आधारित असणारा कार्यक्रम आवड बळी राजाची हा सुद्धा कार्यक्रम खूप आवडल्याचं ह्या सर्व श्रोत्यांनी लिहून कळवलंय. मंडळी पत्र पाठवलं धन्यवाद.
1: तेव्हा ऐकूया ते सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे छानसं गीत.

0: तर श्रोते हो, सर्व श्रोत्यांना विनंती आहे की दुपारी घराबाहेर पडताना डोक्याला रुमाल बांधूनच बाहेर जावे आणि घरी आल्यानंतर किमान 5 मिनिटं शांत बसल्यानंतरच पाणी प्यावं आणि एकदम उन्हातून आल्यानंतर पाणी
1: पिऊ नये.
0: स्वतःची काळजी घ्या, शेजाऱ्याची काळजी घ्या, आपला परिसर स्वच्छ ठेवा आणि आमच्या आकाशवाणी परभणी केंद्राला आपला अभिप्राय कळवत जा छानशा कार्यक्रमात ज्याचं नाव आहे
1: आवड बळी राजाची.
0: तेव्हा रसिक श्रोते, आजच्या कार्यक्रमातून
1: मी शीतल निमजे,
0: मी संजय थोरात,
1: आम्ही दोघही आपला निरोप घेतो. तोपर्यंत नमस्कार.

शेतशिवार हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: नियोजनाची माहिती देणारा वित्तीय साक्षरतेवर आधारित कार्यक्रम अर्थनीती.
1: जागतिक ख्यातीचे उद्योजक बिल गेट्स यांच्या मताप्रमाणे जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, परंतु तुम्ही गरीब म्हणून मरण पावलात तर तो सर्वस्वी तुमचा दोष आहे.
0: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:10 FM 101.7 MHz वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
2: भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत भारत इनोव्हेट्स 2026 हा प्रमुख उपक्रम आयोजित केला जात आहे. हा भव्य उपक्रम 18 ते 20 जून 2026 दरम्यान नीस फ्रान्स येथील पलाइस डेस काँग्रेस येथे होणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश भारताची संशोधन आणि नवोपक्रम प्रणाली, अत्याधुनिक पण मितव्ययी तंत्रज्ञान तसेच देशातील उत्कृष्ट मानवी संसाधनांचा जागतिक स्तरावर गौरव करणे हा आहे. IIT मुंबईची निवड या उपक्रमासाठी नोडल संस्था म्हणून करण्यात आली आहे. सविस्तर माहिती https://bharatinnovates.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
3: मेरे प्यारे देशवासियों, जब हमारे दृढ़ संकल्प के साथ सामूहिक भागीदारी का संगम होता है तो पूरे समाज के लिए अद्भुत नतीजे सामने आते हैं. इसका सबसे ताजा उदाहरण है एक पेड़ माँ के नाम. ये अभियान अद्भुत अभियान रहा. जन भागीदारी का ऐसा उदाहरण वाकई बहुत प्रेरित करने वाला है. पर्यावरण संरक्षण को लेकर शुरू किए गए इस अभियान में देश के कोने कोने में लोगों ने कमाल कर दिखाया है. मैं ऐसे सभी प्रयासों की हृदय से सराहना करता हूं. मेरा आपसे भी आग्रह है कि एक पेड़ माँ के नाम इस पवित्र अभियान से आप जरूर जुड़िए.
4: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते? अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा. अरे वा, जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा. संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर. आजच कॉल करा 96 37 35 49 85. 9637 354985.

0: एफ एम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. श्रोते यानंतर ठीक 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. या सभेत मी सुप्रिया देशपांडे आता आपली रजा घेते. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई. उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन. दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा. नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. पुलवामा हल्ल्यातला आरोपी हमजा बुरहान याची पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींकडून गोळ्या झाडून हत्या. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. भारतीय उद्योगांना केवळ युरोपच नव्हे तर पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोदॉलिदेस यांनी दिली. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र

0: सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली. सायप्रसकडे सध्या युरोपीय महासंघाच्या परिषदेचे अध्यक्षपद देखील आहे, त्यामुळे सायप्रससोबतच युरोपीय महासंघाचं सहकार्य देखील भारताला मिळेल, असं निकोस यांनी यावेळी सांगितलं. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. महाराष्ट्र हे 660 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% तर परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 गिगावॅट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत आहे, त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होत आहे. तसंच आंतरराष्ट्रीय एजू सिटी, मेडी सिटी आणि GCC सिटी यासारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,
1: द पार्टनरशिप बिटवीन सायप्रस अँड महाराष्ट्र देअरफोर इज व्हेरी स्ट्रॅटेजिक. आय फर्मली बिलीव्ह दॅट द नेक्स्ट डिकेड कॅन विटनेस अन एक्स्ट्राऑर्डिनरी एक्सपान्शन इन अवर इकॉनॉमिक रिलेशनशिप. शिपिंग and maritime cooperation can become a defining pillar of this partnership. Cyprus is a globally respected maritime power and Maharashtra is rapidly expanding its ports, logistics and shipping ecosystem.
0: इबोलाचा प्रसार असणाऱ्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत दक्षता बाळगण्याचं आवाहन आरोग्य सेवा महासंचालनालयानं केलं आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यासारख्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांनी इबोलाच्या लक्षणांशी साधर्म्य असणाऱ्या तक्रारी केल्यास त्यांना ताबडतोब वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनांचा यात समावेश आहे. ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, कारणाशिवाय रक्तस्राव किंवा उलटी अशी लक्षणं दिसल्यास प्रवाशांनी विमानतळ आरोग्य अधिकारी किंवा हेल्थ डेस्कला आधी सूचित करावं असं आरोग्य सेवा महासंचालनालयानं म्हटलं आहे. प्रवासानंतरही 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं आढळल्यास वैद्यकीय मदत घ्यावी आणि आपल्या प्रवासाबाबत माहिती सार्वजनिक आरोग्य केंद्राकडे द्यावी असंही आवाहन संचालनालयानं केलं आहे. आफ्रिकेतल्या इबोलाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत 28 ते 31 मे या कालावधीत आयोजित केलेली 4थी भारत आफ्रिका फोरम परिषद पुढे ढकलण्यात आल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे दिली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने लातूरचे बालरोगतज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. लातूरातल्या शिरुरे यांच्या रुग्णालयात जाऊन यापूर्वी सीबीआयने कसून चौकशी केली होती. नंतर गेले 2 दिवस पुण्यात झालेल्या तपासानंतर शिरुरे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत भारताने क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी जागतिक स्तरावरचा सर्वात मोठा क्षयरोग तपासणी आणि प्राथमिक रुग्णशोध कार्यक्रम हाती घेतला आहे, असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी केलंय. जिनिव्हा इथं जागतिक आरोग्य परिषदेच्या 79व्या सत्रात फुफ्फुसांच्या आरोग्याबाबत मंत्री स्तरावरचे दृष्टिकोन यावरच्या सत्रात ते बोलत होते. ज्यांना क्षयरोगाचा धोका जास्त आहे अशांपर्यंत पोहोचण्यासाठी घराघरातून तपासणी करणारी फिरती तपासणी पथकं, जनजागृती मोहिमा यावर या कार्यक्रमात भर दिला जात आहे, असं त्यांनी सांगितलं. माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाजमाध्यमांवर त्यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस संसदीय पक्षाचे अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी आज राजीव गांधी यांचं स्मारक असलेल्या वीरभूमी इथं जाऊन आदरांजली वाहिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुलवामा हल्ल्यातला एक आरोपी हमजा बुरहान याची आज पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली. मुझफ्फराबादमधल्या एका महाविद्यालयासमोर त्याची कार वाहतूक कोंडीत अडकली असताना दुचाकीवरून आलेल्या 2 हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. हल्लेखोरांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला, त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा इथं भारतीय लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात 40 सैनिकांचा मृत्यू झाला होता. झारखंड प्रभारी पोलीस महासंचालकांच्या उपस्थितीत आज रांची इथं 27 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं.

हे सर्व सरकारने बंदी घातलेल्या CPI माओवादीशी संबंधित होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असणाऱ्या या नक्षलवाद्यांनी ऑपरेशन नवजीवन अंतर्गत शरणागती पत्करली आहे. एकूण नक्षलवाद्यांपैकी 22 जण चकमकीत मारले गेले, 44 जणांना अटक झाली तर 29 जणांनी या वर्षात आत्मसमर्पण केलं आहे असं नमूद करत शिल्लक राहिलेल्या थोड्या नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. पश्चिम आशियातला संघर्ष कायमस्वरूपी संपवण्यासाठी अमेरिकेनं पाकिस्तानमार्फत इराणला नवीन युद्धविराम प्रस्ताव पाठवल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. इराण सध्या या प्रस्तावावर विचार करत असून त्यानं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी सध्या तेहरानमध्ये असून लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांनी इराण दौऱ्याचं नियोजन केलं आहे. अमेरिकेने इराणचा गोठवलेला निधी मोकळा करून सागरी वाहतुकीतले अडथळे दूर करावेत आणि इराणी जहाजांवरचे हल्ले थांबवावेत अशा मागण्या याआधी इराणने अमेरिकेला पाठवलेल्या प्रस्तावात केल्या होत्या. लेबनॉनसहित सर्व आघाड्यांवरचं युद्ध थांबवणं ही आपली प्राथमिकता असल्याचं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलंय. अमेरिकेवर आपला विश्वास नाही परंतु तरीही इराण ही चर्चा सुरू ठेवेल असं बघाई यांनी म्हटलंय. आंतरराष्ट्रीय योग दिनाला एक महिना राहिला असताना आज दुबईतल्या इंडियन पीपल्स फोरमने योगासनांचा कार्यक्रम आयोजित केला होता. दुबईतल्या ऐन मोक्याच्या ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमात शारीरिक आणि मानसिक आरोग्य तसंच जागतिक एकता आणि कल्याणाचा संदेश देण्यात आला. यंदाचा 12वा योग दिन असून स्वास्थ्य, सामंजस्य आणि जागतिक शांततेसाठी योग अशी यंदाची संकल्पना आहे. गडचिरोली जिल्ह्यात एक ST बस उलटून झालेल्या अपघातात आज 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या अर्भकाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बस कडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं गेलं, तिथंच त्यापैकी 3 मृत्यू झाला. IPL क्रिकेट स्पर्धेत आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना सुरू आहे. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. शेवटची बातमी हाती आली तेव्हा गुजरात टायटन्सच्या 8 षटकात बिनबाद 81 धावा झाल्या होत्या. ठाण्याच्या न्यायालयानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि इतर आरोपींना आज दोषमुक्त केलं. 2008 रेल्वे भरती परीक्षा काळात कल्याण स्थानकावर मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी काही उमेदवारांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यासह 8 जणांवर खटला सुरू होता. या प्रकरणात राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा तसंच उमेदवारांना मारहाण झाल्याचे कोणतेच आरोप सरकार पक्षाला सिद्ध करता आले नाही, त्यामुळे न्यायालयानं या सर्वांची निर्दोष मुक्तता केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतीय उद्योगांना युरोप, पूर्व भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सहाय्य करण्याचं सायप्रसच्या अध्यक्षांचं आश्वासन. दोन्ही देशांच्या उद्योग संस्थांमध्ये 6 सामंजस्य करार. इबोला विषाणू प्रादुर्भावाबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून दक्षतेचा इशारा. नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक. पुलवामा हल्ल्यातला आरोपी हमजा बुरहान याची पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींकडून गोळ्या झाडून हत्या. आणि झारखंडमध्ये 27 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

लोकसंगीताचा कार्यक्रम. उत्तम गवांडे आणि सहकार्याने गायलेली ही लोकगीतं. छत्रपती संभाजीनगर केंद्राचा हा कार्यक्रम आहे.

गुलाबराव माणिकराणी पाटील आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही लोकगीत होती. छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती असलेला हा लोकसंगीताचा कार्यक्रम.

आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. भावधारा कार्यक्रमात उषा मंगेशकर आणि उल्हास केणी यांनी गायलेलं हे सुरुवातीचं गीत आहे प्रसाद कुलकर्णी यांचं.

उल्हास केणी आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं प्रसाद कुलकर्णी यांचं हे गीत होतं आत्ताचं. आणि आता ऐकूया प्रदीप निफाडकर यांचं हे गीत, भीमराव पांचाळे यांनी गायलेलं आहे.

रात्रीचे 10 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज कंकणा बॅनर्जी यांनी गायलेला राग बागेश्री श्रोतेहो आपल्याला ऐकत आहोत. विलंबित ख्याल्याची बंदिश झुमरा तालात निबद्ध आहे आणि द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ राजेंद्र अंतरकरी यांनी, हार्मोनियमची साथ अतुल फडके यांनी केलेली आहे. ऐकूया कंकणा बॅनर्जी यांनी गायलेला राग बागेश्री.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताचं आपण कंकणा बॅनर्जी यांचं शास्त्रीय गायन ऐकलं. आपण ऐकलात राग बागेश्री. त्यांना तबला साथ केली होती राजेंद्र अंतरकर यांनी आणि हार्मोनियमवर साथ केली होती अतुल फडके यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमात 22 मे 2026 शुक्रवार रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल शाश्वत शेतीसाठी खरीप हंगामाचे नियोजन याविषयी डॉक्टर आनंद कारले यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत, तेव्हा जरूर ऐका माझा आवार माझा शिवार हा राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून।

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537° सहा मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्झवर आपण आमचे कार्यक्रम ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. रात्रीचे 10:30 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम नभोनाट्य.
1: प्रसारित करत आहोत आनंद ओवरी या नभोनाट्याचा भाग दुसरा. लेखक दीबा मोकाशी. सहभाग किशोर कदम आणि गजानन परांजपे. सादरकर्त्या गौरी लागू. ऐकूया आनंद ओवरी.
2: आता मी तुका आहे, मी कान्हा नाही, मी तुका आहे, मी तुका आहे. मी आता इथून उठून कुठं जाईन, काय करीन? मी तुका आहे आता मी छे छे, हे असं क्षण दोन क्षण त्याच्या आयुष्यात जाऊन बसणं अशक्य आहे. तो संसाराच्या हौसेत होता तेव्हा क्षण न दवडता हौस करत होता, विरक्त झाला तेव्हा क्षण न दवडता विठ्ठलाचा विचार करायला लागला. त्याच्या मनाचं पाखरू ज्या ज्या फांदीवर बसत गेलं त्या त्या फांदीवर रमत गेलं, असं हे त्याचं मन मी कसं काय पकडू? काय झालं असेल? तुका दादा बेभान अवस्थेत नदीत शिरला असेल आणि वाहून गेलास? नाही, तो बेभान अवस्थेत नदीत शिरलेला असताना एखाद्या सुसरीनं किंवा मगरीनं त्याला

0: बरं का?
1: येतो बरं का मामा? ओ काका येतो येतो येतो येतो येतो म्हणून भेटेल त्याचा निरोपही घेत होता. आपणच कल्पना करायच्या, आपणच नवनवी विश्व निर्माण करायची. परस्त्रीनं आपल्यावर मोह घातला तर? असा एकदा फक्त विचार त्याच्या डोक्यात आला आणि लगेच त्या मोहातून आपण सुटलो असा अभंगही त्यानं रचून टाकला. तशी स्त्रीही नव्हती आणि तसा मोहही नव्हता. तसंच हे विमान

0: नाही वैकुंठही नाही, तो इथंच कुठंतरी मला सापडणार माझी खात्री आहे. मागच्या वेळेला 7 दिवस शोधलं होतं, आता वेळ आली तर 17 दिवस शोधीन. हो पण ही शोधाशोध तरी का आली, का आली ही शोधाशोध, तुका असा का झालाय? ते दोन मृत्यू झाले नसते तर तुका असा झाला नसता माझी खात्री आहे.
1: कान्हा बाबा गेल्यावर आईनं विचारलं हे काय झालं रे? मी तेच विचारतो, हे काय झालं? बाबा का गेले? आई का गेली? सावजीनं अंग काढून घेतल्यावर किती हिरिरीनं मी उदिम करू लागलो, हौसेनं व्यापार केला, कसोशीनं सावकारी केली, थैल्या भरभरून होऊन घरी आणले. बाबांना धन्य वाटलं आपल्या, आईनं कुरवाळलं आणि काय झालं? मला वाटलं मी उद्योग नीट सांभाळू लागलेलो आहे, बाबांना सुख देत राहू, मोठ्या वैभवात जगू, सगळं उत्तम होणार, कष्टाची फळं मिळणारच. पण काय झालं? काय मिळालं? धन मिळालं. धन मिळाले, आई बाबा गेले, त्यांचा मृत्यू टाळण्यास धनाचा उपयोग नाही झाला कान्ह्या. भरलेल्या सुखी संसारातून आई बाबांना कुणी उचलून नेलं? हा मृत्यू कोण आहे?

0: आणि त्याला माणसांच्या भावनांची चाळ का नाही? आम्ही करतो त्याच्याशी मृत्यूचा काही संबंध नाही. कान्या कान्या, अरे हे किती भयंकर आहे. एक मृत्यू सारं संपवतो आणि आपल्याला त्याची जाणच नसते.
1: एकीकडे डोक्यात हे असले विचार आणि वर उन्हाची कायली. ज्या उन्हात शेत नांगरत असताना, गवत कापत असताना, खड्डा खणत असताना शक्ती कमी न होता वाढल्यासारखी वाटली होती, तेच ऊन आता पार निराळी भावना देत होत. निसर्ग तोच असतो, मनाची अवस्था बदलली की वेगळा दिसतो. तुका दादा सापडला की ही भावना कुठल्या कुठं निघून जाईल.
2: दुष्काळ, दुष्काळ, या दुष्काळातच तुका दादा तुझी पहिली बायको अन्न अन्न करत तडफडत मेली. सकाळ दुपार संध्याकाळ तू गाव हिंडून परत येत होतास, आपले देणेकरी तोंड चुकवत होते. त्यावेळेला तू विठ्ठल वेडा नव्हतास, कवीही नव्हतास. आज जी चार संत मंडळी तुझ्या भोवताली आहेत तीही त्यावेळेला नव्हती. लहानपणी जसा न खेळता येणारा खेळ तू जिद्दीनं खेळलास, अंगावर पडलेली सावकारी चोखपणे सांभाळलीस, तसाच हा दुष्काळाचा तडाखा तू हिमतीने अंगावर घेतलास. तो दादा मला आवडला, कारण तुझी बायको गेली, मुलगा गेला, दुःखानं तू भयंकर हतबल झालास, तरी तो दादा मला आवडला, कारण अशा दुःखाच्या वेळी आम्ही चार चौघे जसे वागू तसाच तूही वागत होतास. तू असा हतबल झालास आणि सगळा घराचा कारभार मग मी हिमतीनं अंगावर घेतला. पण त्याच वेळेला सावकार आपल्या दाराशी आला, आपलं दिवाळं निघालं, आकाश कोसळलं. पण तरी काय झालं रे तुका दादा, दुष्काळ कधीतरी संपतो, पुन्हा पाऊस पडतो, पुन्हा व्यवहार सुरू होतात, सावकारी पुन्हा सुरू करता येते, पण तू तिकडे वळला नाहीस. तुझं विश्वच निराळं झालं. पाऊस, दुष्काळानंतरचा पहिला पाऊस. मला आठवतंय, मी इथेच कुठेतरी कोपऱ्यात काही कंद मुळा किंवा काही पाला खायला मिळतोय का पाहत होतो. गेले काही दिवस आकाशात नुसते ढग येत होते, जात होते.

ढगांनी जोर धरावं म्हणून मी प्रार्थनाही करत होतो, आणि अचानक सडसडत अंगावर पावसाचे थेंब पडायला लागले. ते हातावर तोंडावर झेलत मी बेभान होऊन नाचायला लागलो. ही धरती जशी पावसाच्या एकेका थेंबाला भुकेली होती, तशी माझी कोरडी कातडी ताणलेली होती. मी अंगातलं कुडतं काढून फेकून दिलं. सर्वांगाला पावसाचा स्पर्श होऊ दिला. गारांचा मारा व्हायला लागला. मी मुठभर गारा गोळा केल्या आणि आकाशाला अर्पण केल्या. मुसळधार पाऊस कोसळायला लागला. मी कृतज्ञ उभा होतो. थोड्या वेळानं पाऊस थांबून सगळीकडून पाणी वाहण्याचे गोड आवाज कानावर पडायला लागले. मग आम्ही मेलेल्या ढोराचा सापळा समजलो होतो. त्या सापळ्यानं मान वर केली होती. दादा तूच सांग, माझ्यासारख्या संसारी माणसाला आनंद व्हायला आणखी काय हवं असतं? देवानं पाऊस चांगला द्यावा, विहिरीनं पाणी चांगलं यावं, शेतात कणसं सुंदर लागावीत, बायको मुलं सुखात समाधानात असावीत, सण समारंभ थाटानं करावेत, आणखी काय हवं?

0: मी मेलेल्या ढोराचा सापळा समजलो होतो, त्या सापळ्यानं मान वर केली होती. दादा तूच सांग, माझ्यासारख्या संसारी माणसाला आनंद व्हायला आणखी काय हवं असतं? देवानं पाऊस चांगला द्यावा, विहिरीनं पाणी चांगलं यावं, शेतात कणसं सुंदर लागावीत, बायको मुलं सुखात समाधानात असावीत, सण समारंभ थाटानं करावेत, आणखी काय हवं? पण हे मला वाटलं, तुला नाही. तू आपला उठलास आणि भंगलेल्या देवळाच्या दुरुस्तीला लागलास.
1: कान्ह्या, काल भिंत नीट करून हातपाय धुवून मी देवळात जाऊन विठ्ठलाला नमस्कार करून बाजूला बसलो. माझ्या मागून एक गावकरी आला, दर्शन घेऊन तो पलीकडे बसला. मग आणखी एक गावकरी आला, तोही नमस्कार करून बसला. मला नवल वाटलं, कारण माझी जराही चलबिचल झाली नाही. दुष्काळानंतर माणसांची मला भीती वाटू लागली होती. प्रत्येक जवळ आलेला माणूस मला घेणेकरी वाटू लागला होता रे. कित्येकदा मी भिऊन घरात अगदी आत काळोखात जाऊन बसे. पण यावेळी त्या दोघांची मला थोडीही भीती वाटली नाही. माझं मन निवांत होतं. त्यापूर्वी मी अनेकदा देवळात गेलो असेन, पण त्या दिवशी मला देऊळ काय असतं हे कळलं. गावात देऊळ हेच एक असं ठिकाण असतं कान्ह्या, जिथे व्यवहार संपतात. विठ्ठल रखुमाई असलेल्या या चार भिंतीत माझ्यासारखा दिवाळे निघालेला येतो, माझा सावकार येतो, पांडुरंगापुढे ते समान होतात. आपण माणूस म्हणून हे समानतेचं तत्व हरवून बसलोत कान्हा. कान्ह्या, मी ठरवलं सावकारी इंद्रायणीत बुडवायची. कान्हा ज्याच्या घरावर मी जप्ती आणीन, ज्याच्या दाराशी धरणं धरीन, त्याचा आणि माझा शेवट एकच. मग मी धनको होऊन दुसऱ्याला काल उभडावं?

दादा, तुला सावकारी इंद्रायणीत बुडवायची होती. तुझं ते बोलणं ऐकून मी इतका भारावलो की सरळ घरी जाऊन गहाणखतांचं दप्तरच घेऊन आलो. कपाट उघडताना आपल्या बायकांच्या नजरा माझ्या पाठीला कळत होत्या. आता ह्यावेळेला गहाणखतांचं दप्तर कशासाठी काढतोय त्यांना कसं सांगणार? इतक्यात मुलांपैकी एक जण येऊन माझा धोतराचा सोगा धरून पायाशी उभं राहिलं. त्याच्याकडं पाहिलं आणि वाटलं, ही गहाणखत बुडवल्यावर या पोरांचं कसं होणार? ही अन्न अन्न कर दारोदार फटकत राहणार, तू आमच्या अख्ख्या कुटुंबाला भिकेला लावणार, आमचा दुष्काळ कधीच संपणार नाही. त्यावेळेला रागावून मी तुझ्याशी खूप भांडलो, दादा मला क्षमा कर. तुझ्या मनात काय काय चाललं होतं हे करण्याचा पोचच मला तेव्हा नव्हता रे. तू आपला एक एक मार्ग मोकळा करत चालला होतास हे माझ्या ध्यानातच आलं नाही. संसारी संकुचित वृत्तीचा भाऊ जे जे बोलेल ते सगळं मी तुला फोडलो. तुला तुझ्या कुटुंबाची पर्वा नाही दादा, भावाची भावाच्या कुटुंबाची पर्वा नाही. आपल्या बाबांनी बांधत आणलेला कष्टाचा धंदाही तू धुळीला मिळवतोयस. आपला सावजी विरक्त होता होता ना, पण त्याची जबाबदारी संपल्यावर म्हणजे त्याची बायको मेल्यावर तो निघून गेला. इथं तुझी बायको मुलं आहेत, माझी बायको मुलं आहेत, सगळ्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न असताना तू गहाणखत नाही. मला आधी सांग, तू संसार बुडवणार आहेस तू? मग गहाणखतातला माझा अर्धा हिस्सा मला काढून दे आणि मग तुला काय वाटतील ते कर. तुझा चेहरा कष्टी झाला होता. मी दिलेलं गहाणखतांचं दप्तर तू परत माझ्या हातात ठेवलंस. मी ते निवडलं, उरलेलं तुझ्या हातात ठेवलं. तू त्यात एक मोठासा दगड भरलास, टोहात उतरलास. पांडुरंग पांडुरंग, तुझा चेहरा आनंदी झाला होता. मनावरलं कुठलं तरी जड वजन तू दूर केलं होतंस.

0: त्याच वेळ इंद्राणीच्या काठाशी आपण दोघेही स्तब्ध उभे होतो. आजवर कधीही झाला नव्हता इतका दुरावा अचानक आपल्यात उत्पन्न झाला होता. तू आता असाच अबोल राहणार, माझ्याशी कधीच बोलणार नाहीस असं वाटून मला आतून खूप कदकतून येत होत. निवडलेली गहाणखत पाण्यात फेकून द्यावीत, केलेल्या अपराधाची क्षमा मागावी असं फार मनात येत होत. पण ते धैर्य मला झालं नाही.
1: मी तुझ्यावर रागवलो नाही कान्या? अरे माणसांची जी सांसारिक दुःख दिसतात ना, ती खरी दुःख नव्हेतच. व्यवहारातून दुःख निर्माण होतात, ती दुःख खोटी, व्यवहारही खोटा. खरं दुःख जन्म घेण्याचंच आहे, कारण एखाद्याचं एक दुःख दूर करावं तोच तो दुसरं दुःख करू लागतो. एक गरज पुरवावी तर दुसरी उत्पन्न होते. अशी दुःख निवारण करणं पोरपणाचं आहे रे बाबा. चल घरी जाऊ.

0: सूर्यनारायण क्षितिजाकडे उतरायला लागलेले आहेत.
1: तुका सापडला का नाही सापडला याचा या सूर्याला काही आहे का? माणसाचं महत्व फक्त माणसाला, ही पंचमहाभूत त्याला विचारत सुद्धा नाहीत. या निर्घृण पंचमहाभूतांपासून तुझी रक्षा करायलाच पाहतो रे आम्ही तुकया. तुकाराया, माझ्या एका हाकेला तरी ओ दे रे बाबा. आणि तू असं कुठे जाऊन लपलायस जी जागा मला अपरिचित आहे, की तू आता मला कधीच सापडणार नाहीस. आणि तू गेल्यावर मला काय उरलं रे? लोकांना काय तुझं कवित्व पुरेल, पण तुझे ते कवितांचे नुसते कागद पाव.
0: तू माऊली हून मयाळ, चंद्राहून शीतळ, पाण्याहून पातळ, कल्लोळ प्रेमाचा तू.
1: तुझं कवित्व मी नेहमीच उत्सुकतेनं वाचत आलो रे तुकाराया. तू रात्री लिहून ठेवलेले अभंग मी सकाळी उठून वाचायचो, मग माझ्या कामाला लागायचो. आणि तुला एक सांगू का, ते तू लिहिलेले अभंग वाचून वाचून मी चोरून चोरून अभंग लिहायला लागलो. पण तुला इतके अभंग कसे सुचतात मला कधीच कळलं नाही. तू माऊली हून मयाळ, चंद्राहून शीतळ, पाण्याहून पातळ, कल्लोळ प्रेमाचा, या गाभ्याची कल्पना तुला कशी काय सुचली असेल? बरं, एखादा प्रसंग पाहून तुला अभंग सुचतो का? एखादी कल्पना डोक्यात येऊन त्याचा अभंग होतो? ते आंधळ्यासी जन अवघेची आंधळे, आंधळ्यासी जन अवघेची आंधळे, आपणासी डोळे दृष्टी नाही, तुला कसं काय सुचलं असेल? मीही एखादी भावना घेऊन अभंग रचतो, पण पुढचे कित्येक दिवस महिने कोरडे जातात. पण एखादी मधमाशी जशी भराभरा फुलावरून मध वेचत जाते, तसे अनेक वस्तू विषयावरून तुझे अभंग. ते रे परिमळ म्हणून चोळू नये फूल, खाऊ नये मूळ आवडते, मोतियाचे पाणी चाखू नये स्वाद, यंत्र भेदुनिया नाद पाहू नये. कसं काय सुचलं असेल तुला? आणि काय रे, मी रोज सकाळी उठतो, शेतावर जातो, दुकानावर बसतो, तुझ्या बायका मुलांचं, माझ्या बायका मुलांचं, सगळ्या घराचं मी बघतो. माझं जीवन जास्त धावपळीचं असताना जीवनातलं सूक्ष्म तुला कसं काय कळतं? जीवनातला प्रत्येक क्षण तुझ्यासाठी जिवंता, जणू तुला पाहताच जीवन आपल्या पाकळ्या उघडून तुझ्या समोर उभं ठाकतं, आणि मला पाहताच पाकळ्या मिटून घे. मरण

0: तुझे मरो न गेले मज केले अ मर ठाव पुसले बुड पुसले वोस वोसले देह भाव आला होता गेला पूर धरिला धीर जीवनी तुका म्हणे बुनादीचे झाले साचे उजवणे जलदिव्य। 13 दिवसांचा निश्चक्र उपवास अभंगांच्या वया तरल्या तरच पुढे कवित्व जातीने शूद्र आणि वेदांत सांगतो म्हणून प्रायश्चित।
1: कान्हा मी वया इंद्रायणीत बुडवणार, माझ्या वयांचे कागद बुडणार की कवित्व हे पांडुरंगाला आणि ज्या लोकांना माझे अभंग महत्वाचे वाटतात त्यांना ठरवू दे। अनुभवाचे शब्द बेगडी असतील तर रसातळालाच गेलेले बरे, त्यानिमित्तानं आपली पण पारखच होईल। केवळ जन्माच्या आधारे कोणीही मनुष्य ज्ञानी अज्ञानी ठरत नाही, आणि आपलं तोंड शक्तीच्या जोरावर दाबलं जाऊ शकतं, मन आणि बुद्धी नाही। अन्याय करणारा कोणीही मक्तेदार असंच वागतो, पण आपण का घाबरायचं? चोखोबा ज्ञानोबा कुठं घाबरले? दयामध्ये लोणी असतं हे सर्वांना ठाऊक असतं, पण जो मंथन कसं करायचं हे जाणतो तोच ते लोणी वेगळं काढू शकतो। लाकडात आपोआप अग्नी प्रज्वलित कसा होईल? त्यासाठी घर्षण करावंच लागतं ना। खडे निवडले तरच दळण चोख मिळेल, तण काढूनच शेताचे हित राखावं लागतं। वागण्याची ही नीती हे नियम यांचा विचार केला नाही तर हित होत नाही रे बाबा। माणसानं स्वतः हालचाल केली तरच त्याच्यावरची संकट निवारली जाऊ शकतात। मी वेद बोलतो, काही ब्राह्मण माझ्या पाया पडतात आणि त्यामुळे धर्म बुडतो। मला गुरु शिष्य भोंदूबाजी मान्य होत नाही, हा माझा दोष असेल तर त्याचं प्रायश्चित्त घ्यायलाच हवं। आणि मी नाही म्हणालो तरी ते मला भाग पाडतीलच। माझा भरोसा आता पांडुरंगावर आणि लोकांवर आहे रे कान्ह्या।
0: जलदिव्य झालं, अभंगांच्या वया तरल्या, जलदिव्यातून सुरक्षित बाहेर आल्या। आता त्या कशा तरल्या कोण सांगणार? त्यांच्यावरला तो दगड मगरीनं ढकलला का कासवानं खेचून नेला का प्रत्यक्ष विठ्ठलानं त्याच्या समोर येऊन हे घे रे तुझ्या वया म्हणून तुझ्या पुढे धरल्या रे? पांडुरंग पांडुरंग। तुकाच्या शोधाचा आज तिसरा दिवस। तिसऱ्याही दिवशी मी इंद्रायणीवरच येऊन पोचलो। माझ्या मागोमाग रामेश्वर भट, मंबाजी, बहिणाईचा नवरा आणि गावकरी। काय झालं काका? काका काय झालं? कुणी काहीच बोले ना, असह्य शांतता। इतक्यात एक जण धीर घेऊन म्हणाला,
2: तुका सदेह वैकुंठाला गेल्याच्या वदंता आहे।
3: माझी आई म्हणाली तुकारायांना विमानानं उंच उंच नेलं।
4: त्याला मगरीनं ओढून नेलं असेल।
5: छाओ डोहा तुडी टाकली।
2: कुणी म्हणतंय त्याला जंगलात नेऊन?
0: मला पुढचं काहीच ऐकूया ना। डोळ्यासमोर अंधार आली, पायाखालची जमीन हादरायला लागली, डोक्यात सर्वत्र कोलाहल। मी एकटा झरझर झरझर झरझर झरझर इंद्रायणीच्या काठाने निघालो। प्रत्येक कातळातला प्रत्येक खड्डा मी नीट निहाळत होतो। असा कसा जाईल तुका दादा? तुका दादा मला न सांग, असा कसा जाईल तुका दादा? हा एकच प्रश्न पुन्हा पुन्हा माझ्या डोक नाही पण कदाचित त्याला पांडुरंगानं आपल्या सोबत नेलाही असेल। हो पण कुठे? आणि अचानक

आणि अचानक एका कातळाच्या बाजूला मला तुकाची खोंगडी टाळ दिसले. मी ते उचलून उराशी कवटाळून घरी आलो. विठ्ठला समोर उभा राहिलो. काय रे नष्ट्या नारायणा, परा फेटलायस बाबा आम्हाला का रे.

आम्ही निष्काम राहिलो म्हणून आमच्या आमच्या बरोबर तुझ्या मनाला येईल तस तसे खेळ आमच्या बरोबर खेळतोस. खरबुडव्या काळ तोंड्या, बोल कुठाय माझा भाऊ, बोल कुठाय माझा भाऊ. थिंद थिंद तुझ्या करीन चिंधड्या, ऐसे काय वेड्या जाणीतले. केली तरी बरे मज भेटी भावास, नाही तरी नास आरंभिला. मरावे मारावे आले प्रसंगा, बरे पांडुरंगा कळले सावे. तुकया बंधू म्हणे तुझी माझी उरी, उरली न धरी भीड काही. भक्ती मुक्ती तुझे जळो ब्रह्मज्ञान, दे माझ्या आणून भावावेगी. रिद्धी सिद्धी मोक्ष ठेवी गुंडाळून, दे माझ्या आणून भावावेगी. नको आपुली या नेऊ वैकुंठासी, दे माझ्या भावासी अणून वेगी. नको होऊस काही होशील प्रसन्न, दे माझ्या अणून भावा वेगी. तुकया बंधू म्हणे पहा हो, नाही तरी हत्या होईल श्री पांडुरंगा.

तुका जाऊन आज 2 दिवस झाले. मी सारखा आत बाहेर करतोय. दरवेळी माझी दृष्टी घरातलं सामान पाहण्याऐवजी त्यांना चिकटलेल्या आठवणीच पाहतय. या इथेच आम्ही जन्मलो, वाढलो, हसलो, रडलो, खेळलो, दंगलो, फंगलो. पांडुरंगा, तुका तुझा तो विलक्षण प्रदेश शोधायला निघून गेला. जाताना त्याची टाळगोधडी, कवित्व, सगळं काही सोडून निघून गेला. इतकंच काय, त्यानं स्वतःचं शरीर सुद्धा स्वतःचं मानलं नाही. तुझा तो विलक्षण प्रदेश मलाही दिसतो, जाणवतो, पण हा इथला प्रदेश सोडून मी त्यात प्रवेश नाही करू शकत. तेवढी ताकद माझ्यात नाही. परवा मी तुझ्यावर रागावलो, शुद्ध हरपलो, क्षमा कर. आता सगळे राग संपले. आता सगळे दिवस मी योगक्षेमात मुलं बाळ वाढवण्यात घालवणार. तुकाचे अभंग गात गात जबाबदारीनं वागणार. तू आहेस, नाहीस, तुझी कृपा आहे, नाही, आता कसलाच विचार नाही. तू असशील तर तुझ्या घरी सुखाने अस, मी माझ्या घरी सुखाने असेन. तिघा भावातलं मी एकटा चुरलोय तरी तुला तोष देत नाही, नाही तुझ्यावर रागही नाही. तू का तुला विचारायचं ना, तुझं गाव कुठलं? तो तुझं गाव शोधायला तुझं नाव घ्यायचं सोडूनच निघून गेला. पण पांडुरंगा, मी तुझं नाव घेत घेतच या संसाराच्या सागरात उतरतो आहे. जोवर तू माझ्या भावाची भेट खडवून आणत नाहीस, तोवर आता मी तुझं नाव घेतच राहणार. तुकाच्या आकांतानं खेत राहणार.

0: आनंद ओवरी या नभोनाट्याचा हा होता भाग दुसरा आणि अंतिम. लेखक दीबा मोकाशी. सहभागी झाले होते किशोर कदम आणि गजानन परांजपे. संगीत उपेंद्र आरेकर आणि आशुतोष जोशी. गायक उद्धव गोळे, शशिकांत भोसले आणि विजय जगताप. सादरकर्त्या गौरी लागू.
1: नभोनाट्य हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर टीका करत असता दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातमीपत्र, त्यानंतर इंग्रजीतून बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.